FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र। श्रोतेहो, सकाळचे 5:57 झाली आहेत। आमची प्रसारण सभा आता सुरू करत आहोत। श्रोतेहो नमस्कार, सुप्रभात। आज आहे मंगळवार, भारतीय सौर दिनांक 5 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 26 मे 2026।

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर हे आहे आकाशवाणीचं कोल्हापूर केंद्र. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

अमृतधारा भक्ती संगीताच्या या भक्तिमय कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात करूया कविता कृष्णमूर्ती यांच्या सुरेल स्वरातील भूपाळीनं.

श्रोते हो, ही होती मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत नामदेव महाराजांची भक्तिरचना अमृतधारा। भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून। सकाळचे 6:15 झाली आहेत। कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची भक्तिरचना, संगीत नंदू होनप यांचं।

श्रोतेहो, ही होती पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली संत निवृत्तीनाथांची भक्तिरचना. संगीत होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं. अमृतधारा भक्तिसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, अमृतधारा भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी.

6:45 आरोग्यम धनसंपदा या अंतर्गत मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य श्रुती आंबेकर यांच्याशी साधलेला संवाद. 6:50 परिसर अंतर्गत तापमान वाढ याविषयी वक्त्या आदिती शारंगधर. 6:55 सुलभ ग्राहक सुसंवाद. ऐसे अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमाची वेळ असेल 7:00. या अंतर्गत मन हा सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध. 7:25 दिलखुलास. 7:40 अनुरूप विवाह संस्था. 7:45 आयुष्याचा वेद आयुर्वेद. 7:50 ॲडव्हान्स आयुर्वेद. 7:55 आयुर्विश्व हेल्थ केअर हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 8:15 कोल्हापूर दर्पण. 8:40 चिंतन हाच चिंतामणी. 9:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. 9:30 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम. 10:00 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 10:30 गझल. 11:00 रामचरित मानस गान. आणि 11:10 गाणं मनातलं. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून. 1:00 विविध भारतीचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. 7:15 वृत्तविशेष. दरम्यान 7:30 किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद यामध्ये ऊस कीड नियंत्रण याविषयी शुभम पाटील यांनी दिलेली माहिती आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 10:30 नभोनाट्य सहक्षेपित करू. आणि याचबरोबर नेहमीच्या वेळी बातमीपत्र सहक्षेपित करू. श्रोतेहो, आमच्या आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांविषयी आपण जाणून घेतलं. ऐकत रहा आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 6:41 होत आहेत.
1: कृषी वार्ता यामध्ये ऐकूया चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचं पोषण याविषयीची माहिती.
2: मंडळी, साधारणपणे 400 किलो वजनाच्या जनावराला कडब्यासोबत 1.5 किलो खुराक द्यावा. दुधाळ गायींसाठी 2.5 किलो, दूध उत्पादनासाठी 1 किलो खुराक वेगळा द्यावा. वाळवलेल्या चाऱ्यामध्ये पोषक तत्वांची मात्रा जास्त असते. असा चारा असेल तर 400 किलो वजन आणि 10 किलो दूध उत्पादन असलेल्या गायीला 4 किलो खुराक द्यावा. द्विदल चारा उपलब्ध असेल तर खुराकाची आवश्यकता कमी असते. कडब्यासोबत दैनंदिन कार्यासाठी प्रतिदिन 8 ते 10 किलो द्विदल चारा आवश्यक असतो. या गायींना 5 किलो दूध उत्पादनासाठी जवळपास 30 किलो बरसीम किंवा लसूण घास आणि सोबत कडबा द्यावा. खुराकामध्ये स्वस्त खाद्य घटक जसं मका, ज्वारी, डाळींचा भरडा, पेंड यांचा वापर करता येऊ शकतो. मंडळी, गाभण गायींना स्वतःच्या निर्वाह उत्पादनासोबत गर्भाच्या विकासासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. गर्भावस्थेच्या पहिल्या 6 महिन्यात गर्भाचा विकास सामान्य गतीनं होतो. या काळात निर्वाह आणि उत्पादनासाठी देण्यात येणाऱ्या आहारानं गरज भागवली जाते. 6 महिन्यानंतर गर्भाच्या वाढीचा वेग जास्त असतो. या काळात नेहमीच्या आहाराव्यतिरिक्त 10 ते 15 किलो हिरवा चारा आणि 1 ते 1.5 किलो खुराक द्यावा. यासोबतच 30-40 ग्रॅम खनिज क्षार मिश्रण आणि 30 ग्रॅम मीठ अवश्य द्यावं. विण्याच्या 15 दिवस

0: आधीपासून 2 ते 2.5 किलो खुराक द्यावा. विल्यानंतर ऊर्जा मिळवण्यासाठी गायींना गुळाचं पाणी पाजवावं. मंडळी, दुधाळ जनावरांचं पोषण, त्यांचं दूध उत्पादन, दुधातल्या स्निग्धांशाचं प्रमाण यावर अवलंबून असतं. दूध उत्पादन क्षमता वाढीसोबत पोषक तत्वांची आवश्यकता वाढते. उच्च उत्पादक जनावरांच्या दुग्धकाळाच्या शेवटी देखील खुराक द्यावा, जेणेकरून नंतरच्या दुग्धकाळासाठी शरीरात पोषक तत्वांची कमतरता राहणार नाही. आपल्याकडचं पाणी, जमीन यांच्या उपलब्धतेनुसार योग्य नियोजन केलं तर उत्पादन जास्त आणि स्वस्त होईल, जे किफायतशीर ठरेल.
1: कृषी वार्ता या कार्यक्रमात आपण ऐकत होतात चाऱ्याच्या उपलब्धतेनुसार जनावरांचं पोषण या विषयीची माहिती. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
2: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
3: ज्वारीच्या कणसाणी शिवार फुलत,
1: ओल्या मातीच्या ढेकळा जीवन रुजत.
3: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
1: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
3: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
1: नक्की ऐका, संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
3: किसान वाणी, किसान वाणी.
2: श्रोते हो, अवश्य ऐका. अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 आणि ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:45 झाली आहेत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळी दरम्यान काही स्वच्छता पाळली नाही किंवा काही प्रमाणात दुर्लक्ष केलं तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
2: त्याचे दुष्परिणाम हे अतिशय भयावह आहेत. म्हणजे त्याची भीती घेण्यापेक्षा मासिक पाळीतली काळजी का घ्यायची ह्याच्यासाठीच मी सांगते. मासिक पाळीच्या दरम्यान काय होतं, गर्भाशयातून तो स्त्राव बाहेर पडत असतो. तो स्त्राव म्हणजे काय आहे, एक प्रकारचं रक्त आहे, त्या रक्तपेशी आहेत. आणि हा स्त्राव अधिक कालावधी तिथे राहिला तर काय होणार आहे, गर्भाशयामध्ये इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर आहे पुढे जे आपण म्हणतो की ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब्स म्हणतो, हा म्हणजे ज्याच्यामध्ये गर्भधारणा साठी जो म्हणजे बीज असतं ते वाहून नेलं जातं, तर ह्या ज्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत, नंतर ओव्हरीज आहेत म्हणजे जे अंडाशय आहे स्त्रियांमध्ये, तर तेही इन्फेक्शन तो संसर्ग आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे काय आहे की मासिक पाळीची जर काळजी नाही घेतली तर गर्भाशयाच्या माध्यमातून पुढे हे पूर्ण जे आहे की ज्याला आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम म्हणतो, हा जो आपण जनन मार्ग म्हणतो, तिथे सगळ्या प्रकारचा संसर्ग होण्याची शक्यता आहे. मासिक पाळीच्या वेळी जर योग्य वेळी पॅड चेंजेस केले नाही, तिथली स्वच्छता घेतली नाही, सगळ्यात महत्वाचं आहे बुरशीचं इन्फेक्शन त्या भागामध्ये जनन मार्गात होऊ शकतो. त्यामुळे स्त्रियांच्या अंगावरून पांढरा स्त्राव वगैरे जाण्याचे कंप्लेंट जास्त आहेत. तिसरं आहे की मासिक पाळीच्या वेळी जर आपण काळजी घेतली नाही तर त्वचेचं इन्फेक्शन त्या ठिकाणी होण्याची शक्यता जास्त आहे. तसंच आहे त्या ठिकाणी अल्सर होणं आहे, नंतर आहे घाणेरड्या वासाचा स्त्राव येणं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ऍटोमॅटिकली त्या सगळ्याचा परिणाम तिच्या मानसिक आरोग्यावरती होणार आहे. जसं मी मगाशी एक गोष्ट सांगितली की गर्भाशयातलं जे इन्फेक्शन किंवा संसर्ग हा पुढे जाऊन ज्या बीजवाहक नलिका आहेत फॅलोपियन ट्यूब, तर तो इन्फेक्शन आहे ते संसर्ग तिथेच राहतो. आणि तो सततचा जर संसर्ग तिथेच राहिला तर त्या भविष्यामध्ये त्या ब्लॉक होऊ शकतात, बंद होतात. आणि त्याच्यामुळे जे आवश्यक गर्भधारणेसाठी जे बीज आहे

0: ते वाहून नेलं जात नाही आणि पुढे गर्भधारणा होण्यासाठी अडथळे येण्याची शक्यता आहे.
1: बरं, यासाठी जे साहित्य वापरलं जातं म्हणजे पॅड वगैरे, ते कशा प्रकारचं वापरावं?
0: सद्यस्थितीमध्ये जास्त आपल्याकडे आहे अवेलेबल ते आहे सॅनिटरी पॅड्स आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये अजून थोडं ऍडव्हान्स आपण पाहणार आहोत ते आहे मेन्स्ट्रुअल कप्स आहेत. आणि जे पारंपरिक पद्धतीने चालत आलेले आहेत ते आहेत म्हणजे कपड्यांच्या घड्या, त्याही वापरल्या जातात. तर सॅनिटरी पॅडचा वन टाइम यूज आहे, त्याला आपण डिस्पोजेबल म्हणतो, जे सहज अवेलेबल होतं, ट्रॅव्हलिंगमध्येही नेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे त्याचं डिस्पोज करणंही सोपं आहे आणि त्यामुळे ते कसं होतं की ते कम्फर्टेबल आहे मुलींना किंवा वर्किंग प्लेसला घराच्या बाहेर पडणाऱ्या स्त्रियांना. नंतर मेन्स्ट्रुअल कप म्हणून आहे, सध्या ऍडव्हान्समध्ये आहेत. मात्र मेन्स्ट्रुअल कप वापरताना त्याचा अभ्यास असणं, माहिती असणं खूप आवश्यक आहे, कारण ते फोल्ड करून जनन मार्गामध्ये ठेवावे लागतात. मात्र त्याचं प्रॉपर क्लिनिंग म्हणजे व्यवस्थित त्याची स्वच्छता करणं किंवा पुढच्या मासिक पाळीत ते व्यवस्थित आधी उकळवणं नंतर ते वापरणं हेही करणं गरजेचं आहे. मात्र याच्यासाठी व्यवस्थित माहिती असणं, नंतर त्याला थोडंसं ट्रेनिंगची गरज आहे. तर तिसरं आहे ते म्हणजे पारंपरिक पद्धतीने वापरण्यात येणारा कॉटन पॅड्स म्हणजे त्याला आपण कपड्याच्या घड्या. मात्र ह्यामध्ये एक प्रिकॉशन काय आहे घेणं गरजेचं आहे, कपड्याच्या घड्या चांगल्या स्वच्छ पद्धतीने धुणं गरजेचं आहे. त्याच्याही पुढे आहे की ते धुतल्यानंतर जे आपण म्हणतो सनलाईट की जिथे जास्त तीव्र सूर्यप्रकाश आहे त्याच्यामध्ये वाळवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप आणि कॉटनचे कपडेही वापरू शकतो.
1: अच्छा, श्रोते हो, उद्याच्या कार्यक्रमात याविषयी अधिक माहिती घेऊया. नमस्कार.

0: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:50 आणि 20 सेकंद झाली आहेत.
2: परिसर.
3: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
4: नमस्कार श्रोत्यांनो. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ, याच्यामध्ये आपण आता त्याची मुख्य कारणे काय आहेत ते पाहूया. त्याच्यामध्ये पहिले कारण आहे जीवाश्म इंधनांचा अतिवापर, म्हणजेच कोळसा, पेट्रोल, डिझेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर वीज निर्मिती, उद्योग आणि वाहनांसाठी मोठ्या प्रमाणात होतो. ही इंधन जाळल्यामुळे कार्बन डायऑक्साईड मोठ्या प्रमाणात वातावरणात सोडला जातो आणि हेच जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारणांपैकी एक आहे. दुसरे कारण आहे जंगलतोड. झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात, पण मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे पृथ्वीचे नैसर्गिक संतुलन व्यवस्था कोलमडत आहे. जंगलतोडीमुळे काय होते? जंगलतोडीमुळे ऑक्सिजन कमी होतो, कार्बन डायऑक्साईड वाढतो, पावसाचे प्रमाण बदलते आणि जैवविविधता नष्ट होते. औद्योगिकरण म्हणजे काय? तर कारखाने, रासायनिक उद्योग आणि मोठमोठ्या उत्पादन केंद्रातून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होते. अनेक औद्योगिक प्रक्रियांमधून विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहतूक क्षेत्र हे हरितगृह वायूचे मोठे स्रोत मानले जाते. यानंतर प्लास्टिक आणि कचरा. प्लास्टिक जाळल्याने विषारी वायू तयार होतात, तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिथेन वायू निर्माण होतो जो कार्बन डायऑक्साईडपेक्षा अधिक घातक आहे. त्याच्यानंतर आहे शेती आणि पशुपालन. गायी, म्हशी यांच्यासारख्या जनावरांमधून मिथेन वायू निर्माण होतो. रासायनिक खतांमुळे नायट्रस ऑक्साईड वातावरणात वाढते. ह्यानंतर आपण ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम काय आहेत ते पाहूयात. पहिले आणि मुख्य म्हणजे तापमानवाढ. ह्यामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत आहे. अनेक ठिकाणी तापमान विक्रमी

0: पातळीवर पोहोचत आहेत. त्यानंतर हिमनद्या वितळणे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ झपाट्याने वितळत आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. समुद्राची पातळी वाढते आहे म्हणून किनारी भागांना पुरांचा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात अनेक बेटे आणि किनारी शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवकाळी पाऊस आणि पूर यांचे प्रमाण पण वाढले आहे. हवामानातील असंतुलनामुळे काही भागात अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळ पडतो. दुष्काळ आणि पाणी टंचाई, पाण्याचे स्रोत अटत चाललेत, त्यामुळे शेतीवर पण ह्याचा गंभीर परिणाम होत आहे. ह्याबरोबरच जैवविविधतेचा नाश होत आहे. अनेक प्राणी आणि वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि मानवाच्या पण आरोग्यावर ह्याचा परिणाम होत आहे. जसे उष्माघात, श्वसनाचे आजार, डेंग्यू, मलेरिया यांच्यासारख्या रोगात वाढ होत आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती. परिसर.
2: श्रोतेहो, अवश्य ऐका आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:55 चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM band 102.7 MHz आणि NewsOnAIR ॲपवरून. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 6:55 झाली आहेत.
3: सुलभ ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे. सुप्रभात काका.
4: नमस्कार
3: काका. बरेच दिवस झालं विचारीन म्हणतीये की महाराष्ट्र शासन आणि केंद्राच्या आरोग्यासाठी बऱ्याच योजना आहेत, यातल्या काही महत्वाच्या योजनांची माहिती तुम्ही आम्हाला सांगू शकाल का?
4: हो हो. अहो, कित्येक गंभीर आजारावर सरकारी आणि काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार होतात. आपल्याकडे आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अशा काही योजना शासनातर्फे चालवल्या जातात आणि त्याचा लाभ कित्येक लाख लोकांनी आतापर्यंत घेतलेला आहे. साधारणतः 5 लाखापर्यंत उपचार व ऑपरेशन्स म्हणजे कॅन्सर, अपघातातील उपचार, मेंदू, किडनी, जन्मजात बालक उपचार, डोळ्याचे विकार, मानसिक उपचार ही सगळी यादीतील दवाखान्यात पूर्ण कॅशलेस होऊ शकते. सध्या ही योजना महाराष्ट्रातील सर्वच वयोगटातील नागरिकांना आहे. आरोग्य मंदिर मध्ये गाव पातळीवर सर्वासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व मोफत उपचार केले जातात. महाराष्ट्र शासनातर्फे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, पिवळे आणि केशरी कार्ड, शुभ्र कार्ड धारकांच्यासाठी सुद्धा काही प्रमाणात ही योजना लागू केलेली आहे. यानुसार आपण आयुष्यमान कार्ड बनवून त्याचा लाभ घेऊ शकतो. आणखीन एक आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील 865 गावांतील लोकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे असं स्पष्ट केलेलं आहे. महाराष्ट्रात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना या दोन्हीचे लाभ एकत्रित केलेले आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ प्रायव्हेट हॉस्पिटलला 1356 ऑपरेशन्स आणि 1212 उपचार कव्हर केलेले आहेत, तर सरकारी दवाखान्यात 119 ऑपरेशन्स या योजनेमध्ये मोफत होऊ शकतात. याचबरोबर लिव्हर, किडनी हे बदलणं वगैरे सुद्धा याच्यामध्ये उपचार होऊ शकतात.
3: काका, वय वंदना कार्ड म्हणजे काय?
4: वय वंदना कार्ड म्हणजे 70 वर्षावरील महाराष्ट्रातील कोणत्याही नागरिकास 10 लाखापर्यंत काही प्रमाणात उपचार, शस्त्रक्रिया याचा मोफत लाभ मिळतो. त्याला उत्पन्नाची अट नाहीये बरं का. 70 वर्षावरील कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाला याचा फायदा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जवळच्या दवाखान्यात याची माहिती घेऊ शकता.
3: हे खूपच छान झालं. उगाच ज्यादा पैसे भरत बसण्यापेक्षा वय वंदना कार्ड काढलेलं केव्हाही चांगलं.
4: अशा सर्व योजनांची माहिती ऑनलाईन आणि सर्वच शासकीय दवाखान्यात मिळू शकते. तुम्ही ही सर्व माहिती तिथे जाऊन खात्री करून घ्या.
3: हो हो.
4: रुग्ण किंवा नातेवाईक यांना मदत करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आरोग्य मित्र यांची नेमणूक केलेली आहे. याकरता सामाजिक कार्यकर्ते मंडळी यांनी या योजनांची माहिती घेऊन सर्वांना लाभ कसा मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं.
3: सुलभ

0: ग्राहक सुसंवाद, लेखन प्रसाद बुरांडे।
1: अगं पोरी, शिक्षण, जमीन दिसायला नंबर एक आहे त्यो, आणि नको काय म्हणतेस?
2: तात्या, त्याचं दात लय बाद आहेत।
1: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया, आणि ते बी फास्टात।
2: मग चालते की?
3: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला।
4: श्रोते हो, जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष। आज अभिनेत्री क्षमा देशपांडे यांचा वाढदिवस, लेखक गजानन लक्ष्मण ठोकळ उर्फ ग ल ठोकळ यांचा आहे आज जन्मदिन। मराठीतील अव्वल दर्जाचे कथालेखक म्हणून हे सुपरिचित। मराठी संगीत क्षेत्रातील वैचारिक संगीतकार आणि संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर यांचा आहे आज वाढदिवस। ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचा आहे आज स्मृतिदिन। लेखक कवी नाटककार राम गणेश गडकरी यांचा आहे आज जन्मदिन। मराठीतील कवी आणि ध्येयवादी नाटककार सदाशिव अनंत शुक्ल अर्थात कुमुद बांधव यांचा आहे आज जन्मदिन। बाल साहित्यकार श्यामला शिरोळकर यांचा आहे आज स्मृतिदिन। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ व्याख्यानकार लेखक आणि कवी टिळक चरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर टिळक यांचा आहे आज वाढदिवस। श्रोते हो, दिनविशेष आपण जाणून घेतले आहेत।

0: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7 वाजलेत. ऐसी अक्षरे रसिके या साहित्यविषयक कार्यक्रमात ऐकूया मन हा सुभाष महाजन लिखित वैचारिक बंध.
1: निसर्गानं माणसाला मन ही विलक्षण देणगी दिलेली आहे. मन आहे म्हणूनच आपण मानव आहोत. पण माणसाचं मन हे मानवाला न उलगडलेले कोडं आहे. आजपर्यंत मनावर अनेकांनी संशोधन केलेलं आहे. अनेक लेखक, कवी तसंच विचारवंतांनी मनाचा शोध आणि बोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु मनाची सर्वसमावेशक अशी व्याख्या कुणालाही करता आलेली नाही. कारण मन हे नेहमीच एक रहस्य राहिलेलं आहे. मनाची शक्ती मोजण्याच्या पलीकडे आहे. मनाच्या शक्तीनं माणूस सम्राट बनू शकतो, धनवान होऊ शकतो आणि ज्ञानी सुद्धा होऊ शकतो. मनाचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीनं जास्त आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी असणाऱ्या मनाच्या या उपजत शक्तीला वळण द्यावं लागतं. या वळण देण्यालाच संस्कार असं म्हणतात. योग्य संस्कार नसतील तर ही मनाची शक्ती वाया जाते. केवळ वायाच जाते असं नाही तर ती हानिकारक सुद्धा ठरू शकते. नराचा नारायण व्हायचा असेल तर संस्कार आवश्यक आहेत. हा आपला, तो परका असा विचार करणारी माणसं कोत्या मनाची असतात. ज्यांचं मन मोठं असतं, समृद्ध असतं, सुसंस्कृत असतं, त्यांच्या दृष्टीनं ही सर्व पृथ्वी म्हणजे आपलंच कुटुंब असतं. आपल्याला जसं मन आहे तसं इतरांना सुद्धा आहे हे आपण विसरता कामा नये. आपल्याला सन्मानानं जगावं असं वाटत असतं तसं इतरांना सुद्धा सन्मानानं जगू देणं ही आपली संस्कृती आहे. इतरांच्या मनाचा विसर पडला की माणसं एकमेकांचा अपमान करतात, अपशब्द वापरतात, अरेतुरे करतात. मन अस्वस्थ असलं की आपले विचार भरकटतात, कोणत्याही दिशांना अगदी सैरावैरा धावत सुटतात. आपली बुद्धी नकारात्मक विचार करू लागते, मन खचू लागतं आणि शेवटी पदरी निराशा पडते. यासाठी मनाला वेळीच आवरलं पाहिजे. आपली बुद्धी आणि मन आपल्या ताब्यात ठेवलं पाहिजे. यासाठी आपली विवेकबुद्धी जागृत ठेवणं आवश्यक आहे. म्हणजे मन अस्वस्थ न होता इतरांना सुद्धा उभारी देईल. एखाद दुसरं वेगळं काम करणं, मित्रमैत्रिणीला भेटणं, त्यामुळे अस्वस्थ मन शांत होतं. इतरांच्यात मिसळणं हा मनाच्या अस्वस्थतेवर एक रामबाण उपाय आहे. चंचल मन हे सदैव दुःख देतं, तर शांत स्थिर मन आपल्याला सुखी समाधानी ठेवतं. आणि असं मन

मनाची चंचलता आणि चलबिचल थांबवतं. लहान वयात मुलांचं मन घडवण्याचं काम पालक करतात. चांगल्या सवयी लावणं, योग्य अयोग्य जाणून घेणं, दुसऱ्यांशी संवाद साधणं, मिळून मिसळून वागणं, या सवयी लहानपणीच लागणं गरजेचं असतं. मोठेपणी व्यक्ती हे काम स्वतः करत असते. निर्णयक्षमता, विवेक, अविवेक यातील फरक, निस्वार्थीपणा, मनाचा ठामपणा या गोष्टी तरुणांनी स्वतःच बाणवायच्या असतात. मनाची अशी जडणघडण व्यक्तिमत्व विकासात महत्वाची ठरते. अंतर्मन आणि बहिर्मन असे मनाचे दोन प्रकार असून बहिर्मन आकारानं छोटं तर अंतर्मन हे विशाल स्वरूपाचं असतं. आपल्या शरीराचे सगळे व्यवहार हे अंतर्मनात होतात. वास्तविक अंतर्मन आणि बहिर्मन यांचा घनिष्ठ संबंध आहे, पण अंतर्मनाची ताकद ही प्रचंड स्वरूपाची आहे. म्हणून अंतर्मनाची खिडकी उघडी ठेवून कोणतंही काम केलं तर आपल्याला 100% यशप्राप्ती होते. जो आपल्या मनाला काबूत ठेवतो तो यशस्वी होतोच, पण मनावर नियंत्रण ठेवणं

0: या गोष्टी तरुणांनी स्वतःच बाणवायच्या असतात. मनाची अशी जडणघडण व्यक्तिमत्व विकासात महत्वाची ठरते. अंतर्मन आणि बहिर्मन असे मनाचे दोन प्रकार असून बहिर्मन आकारानं छोटं तर अंतर्मन हे विशाल स्वरूपाचं असतं. आपल्या शरीराचे सगळे व्यवहार हे अंतर्मनात होतात. वास्तविक अंतर्मन आणि बहिर्मन यांचा घनिष्ठ संबंध आहे, पण अंतर्मनाची ताकद ही प्रचंड स्वरूपाची आहे. म्हणून अंतर्मनाची खिडकी उघडी ठेवून कोणतंही काम केलं तर आपल्याला 100% यशप्राप्ती होते. जो आपल्या मनाला काबूत ठेवतो तो यशस्वी होतोच, पण मनावर नियंत्रण ठेवणं हे तसं फार सोपं नाही, परंतु अशक्य सुद्धा नाही. यासाठी प्रत्येक प्रसंगात जागरूक राहणं गरजेचं असतं. आपल्या जीवनात जे जे काही घडतं त्याला आपण स्वतः आणि आपलं अंतर्मन जबाबदार असतं. अंतर्मन ही एक अफाट शक्ती असून या शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य उपयोग करून घेणं हे आपलं कौशल्य ठरतं. राग, द्वेष, मत्सर, भीती, दुःख, चिंता असे अनेक विचार मनात रुंजी घालत असतात. अशा विचारांपासून मनाला अलिप्त ठेवून यश, भरभराट, सुख, समृद्धी, आनंद अशा विधायक विचारांची शिदोरी मनाला मिळाली तरच आपलं व्यक्तिमत्व सकारात्मक घडेल. मनाची एकाग्रता ही नेहमीच आपल्याला यशाचं शिखर दाखवत असते. दैनंदिन जीवनात कोणतंही काम करताना आपलं शरीर आणि मन हे एकरूप होणं आवश्यक असतं. कार्यालयीन कामाच्या वेळी आपण मनानं जर घरात असू तर केलेल्या कामातून अपेक्षित यश मिळणार नाही. अहो, देवळात गेल्यानंतर आपण डोळे बंद करून हात जोडून देवाला नमस्कार करतो, पण मनात मात्र कालच नव्यानं घेतलेल्या आणि बाहेर काढून ठेवलेल्या चपलांचा विचार असेल तर केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत कशी पोहोचणार? म्हणून शरीर आणि मनानं एकरूप राहणं गरजेचं ठरतं. अभ्यासकर्तेवेळी मनःपूर्वक अभ्यास, जेवणाच्या वेळी फक्त जेवण, कामाच्या ठिकाणी फक्त काम आणि घरी आल्यानंतर सर्वस्वी घरचाच विचार आपण एकाग्रतेनं केला तर जीवन सुकर होईल. मंडळी, तात्पर्य काय? मनाचा योग्य वापर हे वरदान, तर अयोग्य वापर हा शाप ठरतो. जीवन अर्थपूर्ण किंवा अर्थहीन होण्यासाठी मनच जबाबदार असतं, आणि म्हणून जो मन जिंकेल तो जग जिंकेल यात संदेह नाही.
1: श्रोते हो, आताच आपण सुभाष महाजन लिखित मन हा वैचारिक बंध ऐकलात. वाचन आणि सादर करते प्रवीण चिपळूणकर.
2: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
3: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
4: शिवसमर्थ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणी पुणे केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान जाहिरात प्रसारण.

अवश्य ऐका आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून दिनांक 30 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झालेत. आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे, नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊन गेला, भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो, ऋतुलयीच्या सुरेल सुंदर चक्रात आपण सारे आणि ही चराचर सृष्टी बांधली गेली आहे. याच विषयाभोवती गुंफलेला उर्मी हा सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम ऋतुगान.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक. अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी. अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर.

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्ली 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,580 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. राज्यातील 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोथे गुरुजींनी व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया.
2: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे. पोस्टचा ऍड्रेस जसं असते पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचं काम करता करता करणारे जी गेले

0: पहिली मंडळी आहे जी जिवंत जिवंत मंडळ आहे आजच्या घडीला, त्यांनीही मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो, आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
1: पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग एथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू असल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. अशा परिस्थितीत खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास आणि सोनं शक्यतो खरेदी करू नये असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे, मात्र याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी त्यांच्या हस्ते अर्थसहाय्यही वितरित करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल राज्य शासन आणि अग्रेको इंडिया या ऊर्जा कंपनी दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार पुढील 10 वर्षात पुण्यात सुमारे 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे 1000 अधिक थेट रोजगार निर्माण होणार आहेत. यासाठी या कंपनीला उत्कृष्ट कार्यपरिसर मिळण्याबरोबरच आवश्यक सर्व सहकार्य केलं जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. अग्रेको इंडिया ही कंपनी ऊर्जा आणि तापमान नियंत्रण उपाययोजना या क्षेत्रात कार्यरत आहे. काल झालेल्या करारानुसार कंपनीतर्फे पुणे जिल्ह्यातील फुलगाव इथं अत्याधुनिक जागतिक अभियांत्रिकी आणि उत्पादन केंद्र उभारलं जाणार आहे. त्याचं काम याच वर्षी सुरू होणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल असा किमान आश्वासित खरेदी दर देण्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असेल. गेल्या 1.5 महिन्यापासून कांद्याला क्विंटल मागे केवळ 1,000 ते 1,200 रुपयांचा भाव मिळत होता. कांद्याचे भाव कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं होत होती. रविवारी काही ठिकाणी कांद्याचा भाव 1,300 ते 1,350 पर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काल केंद्र सरकारनं एक परिपत्रक जारी करत 26 मे पासून नाशिक जिल्ह्यातील कांद्याला 1,580 रुपयांचा दर देण्याचं जाहीर केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीष हवालदार यांना दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. मनीष हवालदार यांना 22 मे रोजी अटक करण्यात आली होती. दरम्यान नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं काल चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीएऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल आणि डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहनही भुजबळ यांनी केलं आहे. राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत मंत्रालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यातल्या अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा सहज समजावी, बोलता यावी आणि दैनंदिन व्यवहारात प्रभावीपणे वापरता यावी यासाठी परिवहन विभागामार्फत व्यापक मराठी शिक्षण अभियान राबवण्यात येणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या उपक्रमात रिक्षा टॅक्सी संघटनांनी सक्रिय सहभाग पुढाकार घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. राज्यातील विविध रिक्षा आणि टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात काल विशेष बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 18 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात काल पहाटे एक वाहन 800 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. कोकणात फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण परतत असताना वाहन चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकण्यानं ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जण जागीच ठार झाले. या अपघातात मदतकार्य करणारा एक टोल कामगारही मरण पावला. या दुर्घटनेत 25 जण जखमी झाले. तर पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यात डिंगोरे इथं रविवारी रात्री एसटी बस आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील 4 तरुणांचा मृत्यू झाला. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान. राज्यातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांचं प्रतिपादन. राज्य शासनाचा अग्रेको इंडिया ऊर्जा कंपनीशी सामंजस्य करार. पुण्यात पुढच्या 10 वर्षात 400 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार. नाशिकच्या कांद्याला केंद्र सरकारकडून 1,500 रुपयांचा भाव निश्चित. आणि राज्यात गेल्या 2 दिवसात झालेल्या रस्ते अपघातात 18 जणांचा मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक. अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर
1: कवी.
0: अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर, बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
3: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
4: ही यादी ब्यार्गी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन डंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
4: काय
5: अग रुचिराची एवन चटणी घेऊन येतो तुझा त्रास कमी चवीची हमी.
6: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
3: श्रोते हो अवश्य ऐका अनुरूप विवाह संस्था हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:40 आयुष्याचा वेद आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:45 ॲडव्हान्स आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:50 आयुर्विश्व हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:55

0: मिनिटांनी चिंतन हाच चिंतामणी हा कार्यक्रम 8:40 उमंग हा NCERTचा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 9:30 आणि दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आज सकाळी 7:25 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOnAIR ॲपवरून.
1: आयएस मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा DC नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
2: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाईन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
1: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर DC नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
2: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. यानंतर ठीक 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय रेन्वित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आपला महाराष्ट्र भौगोलिकदृष्ट्या संपन्न आहे, पण नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर थोडा संवेदनशील आहे. पूर, दुष्काळ, चक्रीवादळ, भूकंप, उष्णतेच्या लाटा अशा एक ना अनेक प्रकारच्या आपत्ती या येत असतात. त्या कधी मानवनिर्मित असतात तर कधी नैसर्गिक. आता आपत्ती सांगून येत नाही, त्यासाठी आपणास भक्कम अशी तयारी करावी लागते. या तीन स्तरावर ही तयारी असते. आपत्ती पूर्वतयारी, आपत्ती आल्यानंतर त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरचं पुनर्वसन. यासाठी सक्षम सुसूत्र अशी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारणं महत्वाचं आहे, आणि ती यंत्रणा आपल्या महाराष्ट्र राज्यात खूप प्रभावीपणे काम करते आहे. नियोजन, अंमलबजावणी, समन्वय, जनजागृती याद्वारे विविध योजना राबवल्या जात आहेत. या सर्वसमावेशक आपत्ती व्यवस्थापनाच्या विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आज आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अच्छा, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सर, आपत्ती हे खरं तर सांगून येत नाही, ती अचानक येते. त्यावेळेस आपली जी काही व्यवस्था आहे आपत्तीच्या विरुद्ध लढण्याची, ती भक्कम असणं गरजेचं आहे. तर त्याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण सुरुवातीला आपत्ती म्हणजे नेमकं काय काय सांगाल?
1: आपत्ती ही अचानक घडणारी घटना आहे जी की नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. यात मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी होते. याशिवाय समाजाचं सर्वसाधारण कार्य असतं ते बाधित होतं. याशिवाय या दरम्यान संपर्क यंत्रणा, दळवण यंत्रणा ती बंद पडते, आणि एकूणच स्थानिक प्रशासन असतं किंवा जनता

0: असतं, याचा सामना करण्यास असमर्थ ठरतं. अशी जेव्हा परिस्थिती उद्भवते सर्वसाधारण याला अपत्य असे संबोधतो.
1: प्रकारही असतील ना सर अपत्य?
0: नक्कीच, मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे याचे नैसर्गिक आणि मानवनिर्मिती असे दोन मुख्य प्रकार आहेत. उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, दरड कोसळणे, अवर्षण यासारखे हे नैसर्गिक प्रकार आहेत. याशिवाय आग लागणे, रस्ते अपघात, मोठमोठ्या उद्योगात होणारे अपघात, असे मानवनिर्मित पण अपघात आपत्ती याचा समावेश होतो यात.
1: सर या आपत्तीमध्ये टप्पे हे कोणकोणते आहे आणि आपलं राज्य शासन या वेगवेगळ्या ज्या टप्पे येतात आपत्तीचे त्यामध्ये ते कशा प्रकारे कार्य करते, तर महत्वाचे टप्पे आणि यंत्रणा कशी कार्यान्वित होते?
0: आता आपत्ती येते तर आपत्तीचा परिणाम करण्यासाठीचे जे जे आपण काम करतो ते आपत्ती व्यवस्थापन संबोधतो. आणि आपत्ती व्यवस्थापनाचे टप्पे हे मुख्यतः तीन विभागात विभागले गेलेत. एक आपत्ती पूर्व काळ, आपत्ती दरम्यानचा काळ आणि आपत्ती नंतरचा काळ, असा या मुख्य तीन टप्पे पडतात. तर आपत्ती पूर्वीचा काळ यात सर्वसाधारणपणे आपत्ती येण्यापूर्वी ज्या ज्या उपाययोजना करतो त्याचा समावेश. उदाहरणार्थ वेगळे मिटिगेशन मेजर्स म्हणजे शमन सौम्यीकरण उपाययोजना असतात, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणा असतात, किंवा आपत्तीचा सामना करण्यासाठीची पूर्वतयारी व क्षमता बांधणी, या मुख्यतः तीन उपायांचा यात समावेश होतो आपत्ती पूर्व काळात. यानंतर आपत्ती आल्यानंतर मुख्यतः काय असतो, रिस्पॉन्स, रेस्क्यू अँड रिलीफ, म्हणजे आपत्तीला योग्य प्रतिसाद देणं, सकारात्मकतेने प्रतिसाद देणं, जेणेकरून जास्तीत जास्त जीवित व वित्तहानी आपल्याला कमीत कमी करता येईल. याशिवाय आपत्ती येण्यापूर्वी जर वेळीच आपत्तीची पूर्वसूचना मिळाली तर त्याचा प्रभाव कमी करू शकतो, त्याच्यामुळे होणारं नुकसान कमी करू शकतो. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्तीचे वेळी सूचना देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्याचा यात समावेश होतो. याशिवाय आपत्ती आल्यानंतर जी नुकसान होतं ती कमी करण्यासाठीची क्षमता बांधणी आणि वेगवेगळे प्रशिक्षण असतात, मॉकड्रिल असतात, यांचा समावेश या आपत्ती दरम्यानच्या काळात केला जातो आणि त्यामुळे होणारं नुकसान आपत्ती दरम्यान कमी होतं.
1: म्हणजे तिन्ही टप्पे महत्वाचे आहे आणि तिन्ही टप्प्यात केले जाणारे कार्यही तितकेच महत्वाचे आहे, तरच ते प्रभावी ठरून आपत्तीही कमी नुकसानकारक होऊ शकते. बरं, आता आपण बघतो की आपत्ती आली समजा एखादी तर त्यांना भौतिक नुकसान हे होतच होतं, ते अटळ आहे. पण कसं आहे, आपत्तीमध्ये माणूस असतो, मानवी संवेदना असतात, स्वप्न असतात, आशा असतात, या सगळ्यांवर त्याचा प्रभाव होतो. मग त्यामध्ये संवेदनशीलता असणं फार महत्वाचं आहे, तर मग शासन याकडे कसं बघतो, दृष्टिकोन काय असतो आपला?
0: शासनाचा निश्चितच संवेदनशील दृष्टिकोन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शासनाचा प्रथमतः दृष्टिकोन असतो की जीवित व वित्तहानी कमी करणं, त्यानंतर आपण मालमत्तांचा विचार करतो. शासन यापूर्वी रिॲक्टिव्ह स्वरूपात काम करत होतं, म्हणजे आपत्ती आल्यानंतर त्याच्या उपाययोजना करणं, परंतु आता याच्यात सकारात्मक दृष्टिकोन अधिक आणत प्रतिसादात्मक म्हणजे प्रोॲक्टिव्ह रोल शासनाने स्वीकारला आहे. त्या अनुषंगाने आपत्ती येऊ नये किंवा आपत्ती येण्याच्या अगोदर ज्या उपाययोजना त्यावर शासन आता अधिक भर देत आहे, त्या अनुषंगाने शासन अधिक सकारात्मक आहे निश्चित आहे.
1: नक्कीच, आणि संवेदनशील असणं ही तितकंच महत्वाचं आहे. आता आपत्तीपूर्व सूचना ही किती महत्वाची वाटते, काय सांगाल याविषयी?
0: कुठल्याही आपत्तीची जर पूर्वसूचना आपल्याला योग्य वेळेत आणि ती जर आपण योग्य व्यक्तींपर्यंत म्हणजे मोस्ट व्हल्नरेबल जो ग्रुप असतो त्यापर्यंत जर पोहोचवलं तर निश्चितच आपण याच्यामुळे होणारे दुष्परिणाम कमी करू शकतो. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर उभारलं आहे आणि यात आपल्याला वेगवेगळ्या एजन्सीज देशपातळीवर काम करणाऱ्या, उदाहरणार्थ भारतीय हवामान संस्था आहे, इन्क्वाईस आहे, NRC आहे, NRSC आहे, या वेगवेगळ्या संस्थांची आपण कोऑर्डिनेशन केलं आहे आणि त्यांच्या जी वेगळी माहिती असते ते ज्या आपल्याला वेगळी माहिती त्याच्याशी आपण त्याचा उपयोग करून आपण जनतेपर्यंत वेळीच अलर्ट इश्यू करतो. मला सांगायला आनंद वाटेल की मागच्या 2025 आलेल्या पुराकाळात जवळपास 950 कोटींपेक्षा अधिक आपण SMS अलर्ट्स इश्यू केलेत. यात मग पुरामुळे असतील, काही चक्रीवादळाचे होतील, काही विजामुळे होणारे नुकसान याचेही अलर्ट्स आपण इश्यू केले. त्यामुळे वेगवेगळे अलर्ट्स योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणं हे मुख्यतः काम आपण करतो. याशिवाय वेगळ्या प्रतिसाद एजन्सीसोबत सुद्धा कोऑर्डिनेशन करतोय आपण आणि या प्रकारे वेगळ्या प्रतिसाद एजन्सी याशिवाय शासनाचे वेगळे विभाग म्हणजे जिल्हा स्तरावर काम करणारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून आपण ते काम करतोय.
1: नक्कीच, म्हणजे पूर्वसूचना अत्यंत महत्वाची, त्यामुळे जीव वाचले जातात आणि जोखीमही कमी होते आणि ती आपण देत आहात.
0: नक्कीच,
1: ज्या आपत्ती येतात त्याची जोखीम खऱ्या अर्थानं कमी होऊ शकते कारण की आधुनिक तंत्रज्ञान हे खूप प्रभावी आहे आणि त्याचा वापर हा सगळीकडेच केला जातो आहे, तर आपणही तो करतात का आणि करत असाल तर कशा पद्धतीनं?
0: नक्कीच, महाराष्ट्र शासन या दृष्टीने जे आधुनिक तंत्रज्ञान ते वापरण्याचा प्रयत्न करते. आपल्या स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर

0: आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतो. यात मुख्यतः आपण जर बघितलं तर राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र कार्यकालन केंद्र यात आपण संचार माध्यमांचं अत्याधुनिक साधन वापरतोय. मोबाईल फोन असेल, सॅटेलाईट फोन असेल, इंटरनेट फोन असतील, हॅम रेडिओ असतील, व्हीएचएफ अशा वेगवेगळ्या आधुनिक संप्रेषण साधनांचा वापर करतो. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला सर्वसाधारण जी संप्रेषण साधनं आहे ती बंद पडतात त्यावेळेस सर्व संपर्क यंत्रणांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी आपण ही आधुनिक साधनं वापरतोय. याशिवाय आपण मागील 30 वर्षाचा गावनिहाय जो डाटा आहे तो डाटा आपण जिओ डीएसएस सेंटरमध्ये आणला आहे आणि आपण गाव पातळीपर्यंत मागच्या 30 वर्षाची आपत्ती प्रवणता आपण मॅपवर घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण गावाची आपत्ती प्रवण क्षमता कोणतं गाव किती ठिकाणी किती आपत्तींना प्रभावित होऊ शकतं याचा अंदाज आपण केला आहे. याशिवाय आपण सॅटेलाईट इमेजरी आणि वेगवेगळ्या एजन्सीचा पण वापर करतो. उपग्रहाद्वारे जी आपल्याला माहिती त्याचाही उपयोग करतो. विशेषतः मागील 2025 मध्ये जो पूर आला त्यात सोलापूर शहराचे सिन्हा नदीकडे वसले त्याच्या तिथं पूर येण्याचे आपण 48 तास अगोदर सूचना दिली आणि त्या अनुषंगाने त्यांचं तिथल्या अफेक्टेड लोकांचं आपण पुनर्वसन तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर केलं त्यामुळे की शून्य आपत्ती मृत्यू आपण साध्य केले. या अनुषंगानेच आपण सर्व उपलब्ध जी प्रगत साधनं आहे त्यांचा वापर करून आपण आपत्ती व्यवस्थापन करतोय.
1: नक्कीच, म्हणजे तंत्रज्ञानामुळे जीवितहानी ही टळते आहे हे फार महत्वाचं आणि मुलाचं आहे. आता आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद हा खूप महत्वाचा असतो, तो नेमका कसा कार्यान्वित होतो आणि एनडीआरएफ असेल किंवा एसडीआरएफ असेल यांच्यामध्ये समन्वय कसा होतो या संपूर्ण बाबीविषयी काय सांगा?
0: आता आपल्याला अलर्ट्स वेळेवर आले हे ठीक आहे, त्यामुळे ते अलर्ट्स दिले, परंतु बऱ्याचदा स्थानिक प्रशासन याला असं त्यामुळे आपण शासनामार्फत अधिकची कुंभक देतो तिथे. त्यात मग आपले महत्वाचे लीड एजन्सी आपले एनडीआरएफ नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, याशिवाय आपल्या राज्याची पण स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे. तर या सर्व यंत्रणांचे आपल्याकडे महाराष्ट्रात 18 टीम एनडीआरएफचे आहे आणि 6 टीम एसडीआरएफचे आहेत. यांचं आपत्ती काळात आपण प्री पोझिशनिंग करतो, म्हणजे जेणेकरून आपत्तीमध्ये प्रतिसाद देण्याला जो कालावधी तो मिनिमम राहावा आणि शून्य मृत्यूचं उद्दिष्ट साध्य राहावं हे आपण काम करतो. याशिवाय जेव्हा एनडीआरएफ आणि एसडीआरएफ कडनं ही आपत्ती नियंत्रित करणं अवघड होतं त्यावेळेस आपण भारतीय आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची मदत घेतो. विशेषतः मागील पुरातही मोठ्या प्रमाणात आर्मी वेगळ्या ठिकाणी डिप्लॉय केली गेली होती. याशिवाय पुरात अडकलेले जे नागरिक आहेत त्यांना एअरलिफ्ट करण्यासाठी आपल्या नेव्ही आणि एअरफोर्सची मदत झालेली आहे आणि मागच्या पुरातही आपण मोठ्या प्रमाणात एअरलिफ्ट केलेत लोक.
1: म्हणजे सगळ्या संस्था त्यावेळी एक कार्यान्वित होतात, एकत्र येतात आणि आपत्तीला तोंड देतात.
0: कारण आपत्ती व्यवस्थापन हे काही एका संस्थेचं काम नाही, त्यात वेगवेगळ्या संस्था जर एकत्र काम केलं, समन्वयाने काम केलं तर अधिक प्रभावी आपण आपत्ती व्यवस्थापन करू शकतो.
1: यात समन्वय सगळ्यात महत्वाचा आहे.
0: नक्कीच.
1: आता आपलं महाराष्ट्र राज्य आहे यावर उष्णतेचा प्रभाव खूप जाणवतोय, देशातलं एक सर्वात उष्णता वाढणारं राज्य आहे असं म्हणायलाही हरकत नाही. अशा वेळेस उष्माघातासारखे प्रकार होत आहेत, तर मग राज्याची याबाबत काय व्यवस्था आहे?
0: आपण जर बघितलं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त उष्णतेने प्रभावित होणारं राज्य आहे. कारण मागील वर्षाचा डाटा बघितला तर उष्णतेने प्रभावित होणाऱ्या शहरांची जी यादी आहे त्यात सर्वाधिक हे महाराष्ट्र राज्यातील आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने 2024 उष्माघात प्रतिबंध आराखडा निर्माण केला आणि या आराखड्यामध्ये उष्माघात जर आला तर काय उपाययोजना कराव्यात यासंबंधीचे शासनाचे जे वेगळे विभाग आहेत 16 विभाग त्यांना सूचना केल्या आहेत की त्यांनी याबाबत काय काम करावं. यात मुख्यतः जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे जिल्हाधिकारी हे याचे प्रमुख आहेत आणि यात नोडल ऑफिसर म्हणून आरोग्य विभागाची नेमणूक केली. तर या सर्व विभागांनी उष्माघाताच्या दरम्यान काय काम करावं, कोणती उपाययोजना करावी, काय करावं या संदर्भातच्या आपण मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यात आणि त्या सूचनांची अंमलबजावणी होते की नाही याचं बघण्याचं कामही आपण करतोय. वी आर मॉनिटरिंग दॅट सिच्युएशन ऑल्सो.
1: कार्यान्वित व्यवस्थित झालेले आहे, जर काही तशी आपत्ती आली तर आपली यंत्रणा सज्ज आहे त्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. श्रोते हो, आत्ताच आपण आपत्ती कोणतीही असो त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी पूर्वतयारी, योग्य नियोजन आणि वेळेवर केलेली अंमलबजावणी किती महत्वाची ठरते याविषयी जाणून घेतलं. आज आपल्यासोबत आपत्ती व्यवस्थापक विभागाचे संचालक डॉक्टर भालचंद्र चव्हाण सर होते. सर, आज आपण या ठिकाणी आलात आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावर सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आणि श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातनं मी उन्नती जगदाळे या विषयाच्या अनुषंगानं माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटणार आहे पुढच्या कार्यक्रमात. कारण

या विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद आपण पुढच्या कार्यक्रमात असा सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी उन्नती जगदाळे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

श्रोतेहो, हा कार्यक्रम सहक्षेपित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग खास आहे, कारण विश्वास, परंपरा आणि काळानुसार बदलत गेलेली वाटचाल याचा सुंदर संगम असलेल्या अनुरूप विवाह संस्थेनं यावर्षी 51 वर्षांचा टप्पा पूर्ण केलाय. या प्रवासाबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत अनुरूपच्या मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर. नमस्कार गौरीताई.
3: नमस्कार.
2: आज अनुरूप इतक्या मोठ्या स्वरूपात आपल्या समोर उभं आहे, पण या सगळ्या प्रवासाची सुरुवात जिथून झाली त्या आठवणींकडे मागं वळून पाहताना नेमकं काय जाणवतं?
3: खरं सांगायचं ना तर खूप समाधान वाटतं. 1975 माझ्या सासूबाई अंजली कानिटकर यांनी अनुरूपची सुरुवात केली आणि त्या काळात बर का स्थळांची माहिती वहीत लिहिली जायची आणि त्यातूनच अनेक कुटुंबांची स्वप्न पूर्ण व्हायची. सुमारे 26 वर्षांपूर्वी मी जबाबदारी स्वीकारली आणि कामाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न केला. नंतर आमची पुढची पिढीही या प्रवासामध्ये सहभागी झाली. 2001 माझा मोठा मुलगा अमेय याने अनुरूपची पहिली वेबसाईट सुरू केली, तेव्हा ती अगदी प्राथमिक स्वरूपात होती.
2: ओके.
3: पण आज ती अधिक विस्तृत आणि अद्ययावत आहे. 2004 सांगली इथे आमची पहिली शाखा सुरू झाली आणि आज महाराष्ट्रात आणि तसंच राज्याबाहेर मिळून सुमारे 14 कार्यालयं कार्यरत आहेत. 2014 माझा धाकटा मुलगा तन्मय पूर्ण वेळ अनुरूप मध्ये सहभागी झाला आणि नवीन उपक्रमांना गतीच मिळाली जणू.
2: अच्छा.
3: 2015 मोबाईल ऍप सुरू झालं आणि आज त्याचं अपडेटेड स्वरूप अनेक जण वापरत आहेत.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991 आमची वेबसाईट www.anurupviwaha.com. आजच्या बदलत्या काळात लग्न जुळणं जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच ते टिकणं आणि फुलणंही महत्वाचं आहे. तर अनुरूप या सगळ्या प्रवासात नेमकी कशी साथ देतं ते सांगा ना.
3: आमचं ब्रीदवाक्यच आहे इथे लग्न जमते, पण त्याच्याही पुढे जाऊन आम्ही म्हणतो इथे लग्न टिकते, फुलते आणि बहरते सुद्धा. म्हणूनच आम्ही फक्त स्थळं सुचवण्यापुरतं काम नाही करत, व्यक्तिगत मार्गदर्शन, काउन्सिलिंग तसंच विविध इव्हेंट्स, थेट भेट कार्यक्रम यामुळे जोडीदार शोधण्याचा प्रवास खूपच सुलभ होतो.
2: अच्छा.
3: भारतात आणि भारताबाहेर मिळून साधारण दरवर्षी 100 जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करत असतो. 2014 आम्ही अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, लंडन, जर्मनी, न्यूझीलंड अशा वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा थेट भेट कार्यक्रम आयोजित करत आहोत. जगात जिथे जिथे लग्न करायची आहेत अशा सगळ्या ठिकाणी पोहोचण्याचा अनुरूपचा मानस आहे.
2: आणि अगदी अलीकडे अनुरूपने नवीन समुदायांपर्यंत सुद्धा आपली सेवा पोहोचवण्याचा निर्णय घेतलाय ना.
3: कोरोना नंतर असा विचार आला

0: कितक्या वर्षापासून मराठी समाजाला जी सेवा देतो आहोत ती इतर समुदायापर्यंत पण पोहोचायला पाहिजे. मराठी गुजराती नात्याची जवळीक लक्षात घेऊन 2023 मध्ये आम्ही गुजराती शाखेची सुरुवात केली. या नव्या प्रवासाला सुद्धा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय. आमच्या भारताबाहेरच्या थेट भेट कार्यक्रमांना देखील गुजराती लोक सहभागी होतात.
1: अच्छा.
0: बडोदा, अहमदाबाद या ऑफिसेस नंतर आता सुरत, राजकोट इथे देखील ब्रँच लवकरच आम्ही सुरू करू.
1: गौरीताई, या संपूर्ण वाटचालीकडे पाहताना सगळ्यात मोठं समाधान कशात वाटतं?
0: आमच्यासाठी सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आमच्याकडे जुळणारी लग्न आणि टिकणारी नाती. दरवर्षी साधारणपणे 7,000 विवाह अनुरूपच्या माध्यमातून ठरतात. हीच आमच्या कामाची खरी प्रेरणा आहे.
1: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण, डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स मिळणारी अनुरूप विवाह संस्था आजच नाव नोंदणी करा आणि 2 चे 4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-8091, 1800-267-8091, 1800-267-7991. आमची वेबसाईट www.anurupvivaha.com. 51 वर्षांचा हा प्रवास म्हणजे विश्वासाची साठवण आणि नात्यांची सुंदर उभारणी. अनुरूप विवाह संस्थेला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.
0: धन्यवाद.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, श्री विश्वरेखा चिकित्सालय प्रस्तुत आयुष्याचा वेध आयुर्वेद या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विश्वरेखा चिकित्सालयाचे डॉक्टर निखिल रणदिवे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार.
5: हल्ली आयुर्वेद म्हणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं ते फक्त मोठ्या माणसांसाठी असतं, पण तुम्ही अनेकदा लहान मुलांसाठी सुद्धा आयुर्वेदिक उपचार सांगितलेले आहेत. मग खरंच लहान मुलांसाठी आयुर्वेद आहे का? त्याच्यानी मुलांमध्ये काही आपल्याला रिझल्ट दिसून येतात का? याबद्दल आज बोलूयात.
6: अगदी, जन्मलेल्या बाळापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकासाठी आयुर्वेदात काही ना काहीतरी आहे. आयुर्वेदाच्या 8 शाखा म्हणजे अष्टांग आयुर्वेद म्हटल्या जातात. त्यापैकी बालरोग ही अतिशय महत्वाची शाखा आहे. बालरोगावर संपूर्ण मार्गदर्शन देणारा कश्यप संहिता नावाचा ग्रंथ आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे. अगदी तान्ह्या बाळासाठी सुवर्ण प्रशन संस्कार, त्यांच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या डेव्हलपमेंटसाठी वेगवेगळी मसाजसाठीची तेलं, अन्न प्रशन संस्कार, बुद्धिवर्धक मेद्य औषधं आणि उगाळून देण्यासाठी असणाऱ्या पारंपरिक बालगुटी, हे सगळं बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या विकासासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
5: बर डॉक्टर, जेव्हा आपण मुलांच्या पोषणाचा विचार करतो तर त्यावेळेला आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की फळं ही हेल्दी असतात, पण बऱ्याच लहान मुलांना आयुर्वेदानुसार फळं खाऊ नका असं सांगितलं जातं, यामागे काय कारण आहे?
6: हा प्रश्न पालक नेहमी विचारतात, डॉक्टर फळ बंद कशी काय सांगू शकता? पण खरं म्हणजे आयुर्वेदात प्रत्येक वयोगटानुसार शरीरात वात, पित्त, कफ यापैकी एक दोष हा डॉमिनंट असतो आणि बाल्यावस्थामध्ये कफाचा प्रभाव हा जास्त असतो आणि फळं ही स्वभावाने कफवर्धक असतात. म्हणून उपाशीपोटी किंवा जेवणानंतर लगेचच दिली तर मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणं वाढतात. आजकाल आपण बघतो की मुलं वारंवार आजारी पडतात आणि एकदा आजारी पडले की लवकर बरे सुद्धा होत नाहीत. कित्येकदा अँटीबायोटिक्स देऊन सुद्धा 2-3 आठवडे मुलं कव्हर होत नाही. यासाठी त्यांना औषधासोबतच योग्य आहाराचं मार्गदर्शन होणं हे सुद्धा फार गरजेचं असतं. ज्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला, ताप येतो त्यांची फळं काही काळ थांबवली की त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण हे कमी होतं. सोबतच त्यांना सीतोपलादी चूर्ण, विषादी चूर्ण, च्यवनप्राश यासारखी औषधं दिली गेली तर त्यांची श्वसन संस्था मजबूत होते, इम्युनिटी वाढते आणि जरी आजारी पडले तरी त्यांची रिकव्हरी सुद्धा फार लवकर होते.
5: याबद्दल अजूनही सर तुमच्याशी बोलायचंय, तत्पूर्वी कोणत्याही प्रकारच्या जुनाट व्याधींपासून, आजारांपासून तुम्हालाही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 8-83-08-53, 8-83-08-54, 8308-83-08-54. डॉक्टर निखिल, पण मग सगळ्याच लहान मुलांना फळं न खाणं हे जास्त योग्य आहे का? आणि जर फळं खायची असतील तर ती कधी खावी, कोणती खावी, कशी खावी?
6: फळं बंद करणं हे काय कायमचं नसतं. एकदा मुलांची पचन शक्ती किंवा इम्युनिटी चांगली झाली की फळं नक्कीच चालतात. फक्त काही गोष्टींची काळजीही घ्यायला हवी. अगदी लहान बाळांना फळं द्यायची असतील तर ती वाफवून द्यायला पाहिजे आणि मोठ्या मुलांना दुपारी दोन जेवणांच्या मध्ये स्नॅक म्हणून देणं हे योग्य ठरतं. शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे गार

0: हवामान आणि ओव्हरऑल थंड क्लायमेट असताना फळं टाळावीत. याशिवाय आपल्या प्रदेशात नैसर्गिकरित्या पिकणारी फळं म्हणजे आंबा, चिक्कू, पेरू, फणस, डाळिंब अशी सीझनल आणि रिजनल फळं द्यावीत.
1: सर, तुम्ही सुवर्ण प्राशनाचा सुद्धा उल्लेख केला होता मगाशी, तर हे सुवर्ण प्राशन नेमकं काय असतं आणि त्याचे काय फायदे असतात?
0: सुवर्ण प्राशन म्हणजे आयुर्वेदातला एक प्रकारचा इम्युनायझेशन संस्कार. हे मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठीच एक महत्वाचं औषध आहे. यात सुवर्ण भस्म म्हणजे अगदी सूक्ष्म स्वरूपातलं सोनं, सहस्त्रपुटी अभ्रक, मध आणि ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड अशा बुद्धिवर्धक औषधांनी सिद्ध केलेलं औषध तूप यांचं कॉम्बिनेशन मुलांचे वय, वजन आणि गरज यांचा विचार करून ड्रॉप्सच्या स्वरूपात दिलं जातं. 0 ते 16 वर्षाच्या मुलांना सुवर्ण प्राशन करता येते, पण किमान 0 ते 5 वयोगटापर्यंत सुवर्ण प्राशन करणं हे खूप फायद्याचं असतं, कारण याच वयामध्ये मुलांची ओव्हरऑल ब्रेन डेव्हलपमेंट आणि रोगप्रतिकारक शक्ती ही वाढत असते. हे सुवर्ण प्राशनाचं औषध आपण प्रत्येक पुष्य नक्षत्राला त्या औषधींचा संग्रह करून विशेष रीतीनं तयार करतो, त्यामुळे त्यावर त्या नक्षत्राचा प्रभाव होऊन त्या औषधाची शुद्धता आणि प्रभावशीलता अधिकच वाढते. मुलांना जर नियमित घरच्या घरी सुवर्ण प्राशन केलं गेलं तर मुलांची बुद्धी, स्मृती, एकाग्रता वाढण्यासाठी मदत होते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढून मुलांचं वारंवार सर्दी, खोकला, ताप किंवा आजारी पडणं कमी होतं.
1: म्हणजे श्रोते हो, लहान मुलांसाठी सुद्धा आयुर्वेद खूप छान पद्धतीने काम करतं. म्हणूनच लहान मुलांच्या आजारांबरोबरच जुनाट व्याधींपासून, जुनाट आजारांपासून तुम्हाला ही मुक्तता हवी असेल तर संपर्क करू शकता श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर, राजारामपुरी पहिली गल्ली आणि रंकाळा स्टँड जवळ दुधाळी इथे. संपर्क 83 08 83 08 54, 83 08 83 08 54, 8308 83 08 54. पुन्हा भेटूयात श्री विश्वरेखा चिकित्सालय कोल्हापूर प्रस्तुत आयुष्याचा वेद आयुर्वेद या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 7:50 झाली आहेत.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
1: किडनी स्टोनची केस आपण बघणार आहोत. 42 वर्षांच्या या महिला, त्यांना पहिल्यांदा किडनी स्टोन झाला होता, तो ऑपरेटही केला, पण मग 3 वर्षांनी पुन्हा स्टोन झाला आणि पुन्हा ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे. तर असे रिपीटेड किडनी स्टोन का होतात याबद्दल आज आम्हाला सांगा.
4: कसं आहे की किडनी स्टोन एखादा झाला आणि तो काढून टाकला. खरं असे ह्याच वेळेला विचार करायला पाहिजे की किडनी स्टोन तर तुम्ही काढला, पण किडनी स्टोन बनण्यासाठी जे वातावरण शरीरामध्ये होतं ते रिव्हर्स झालं का? कारण माझ्याकडे असे अनेक पेशंट आहेत की ज्यांना मला रिपीटेड किडनी मध्ये 2 किंवा 3 किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं आणि नंतर मग किडनीज डॅमेज झाली, मग क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली आणि मग किडनी फेल्युअर मध्ये पेशंट गेले, मग डायलिसिस वर गेले, असे अनेक प्रकार होत आहेत सध्या. बरोबर की नाही? ओव्हरऑल जर का बघितलं तर शरीरामध्ये ऍसिडिक लेवल वाढायला लागलेली आहे, मग त्याला मानसिक कारण आहेत आणि शारीरिक कारण सुद्धा आहेत. बरोबर? म्हणजे अति टेन्शन घेणं यांनी सुद्धा ऍसिड वाढत असतं. इव्हन जे आपण आता म्हणजे सध्या बघितलं की पॅक फूड आहे, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले आहेत, किंवा आपण म्हणतो की जे साधं भाज्या किंवा फळं खावा म्हणतात. बरोबर ना? पण त्याच्यावर पण पेस्टिसाइडचा वापर बऱ्यापैकी प्रमाणात केला गेलेला आहे. तर या सगळ्या गोष्टी काय करतात, शरीराची ऍसिडिक लेवल काय करतात, वाढवतात. आणि शरीर म्हणजे जसं आपण म्हणतो ना की गरमी वाढली तर आपल्याकडून काम होणार नाही, तसं शरीरामध्ये सुद्धा आहे. जर का शरीरात जर का गरमी वाढली, ऍसिडिक लेवल वाढली, तर शरीर काम नाही करणार. मग अशा वेळेला शरीराकडे पर्याय काय की हाडातलं कॅल्शियम, फॉस्फरस सारख्या गोष्टी काढणं, अनेक मिनरल जे आहेत ते व्यवस्थित काम करत नाही आणि मग त्याचं डिपॉझिशन जे आहे ते काय होतं, किडनीमध्ये होण्याला सुरुवात होते आणि त्याच्यापासून किडनी स्टोन तयार होतो.
1: श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25, 84 84 06 10 25, 8484 06 1025.
4: कसं आहे, याच्यासाठी जर का बघितलं तर आयुर्वेदिक जो पद्धत आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं सांगितलं की तुमचं जर का पचन प्रॉपरली होत नसेल की त्याच्यातून आम तयार होतो. आम म्हणजे टॉक्सिक द्रव्य आपण म्हणून, टॉक्सिन्स तयार होतो. मग हे जी काही टॉक्सिन्स आहेत, बरोबर की नाही, ही जर का म्हणजे तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तयार झाली आणि त्याच्यामध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी असेल, म्हणजे ड्रायनेस वाढायला लागला की आपण ज्याला वात म्हणतो, तर मग हे काय होणार आहे, हा आम काय व्हायला लागतो, कडक व्हायला लागतो आणि मग तो जर का किडनीमध्ये डिपॉझिट झाला तर त्याच्यातून स्टोन तयार.

0: होतात. किंवा जर का म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं की शरीरामध्ये हीट वाढली म्हणजे पित्ताचा इम्बॅलन्स झाला तरी सुद्धा किडनी स्टोन तयार व्हायला लागतो. तर त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदा हे बघावं लागतं की किडनी स्टोन तयार होण्यासाठी तुमची प्रकृती काय आहे. म्हणजे पहिल्यांदा तुमचं म्हणजे बाबा कफ प्रकृती आहे, पित्त प्रकृती आहे, वात प्रकृती आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. पचन तुमचं व्यवस्थित होत आहे की नाही याचा पहिल्यांदा विचार करायला लागतो. कारण कसं आहे की पचन बिघडलं तर टॉक्सिन्स तयार होणार आहेत, म्हणजे आम तयार होणार आहे, आणि हे टॉक्सिन्स तयार झाले तर ते किडनीमध्ये डिपॉझिट होणार आहे. बरोबर की नाही? तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये काय सांगितलं, पहिलं दीपन पाचन करा. नाही का म्हणतात की पहिलं पहिल्यांदा पचनापासून किंवा पोटावर काम करायला सुरुवात करा. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही काय करा, पचनावर काम करायला सुरुवात करा. त्या शरीरामध्ये टॉक्सिन्स निर्माण होणार नाही त्याच्यावर काम करा. जर का कफ प्रकृती असेल बरोबर ना, तर कफाचा बॅलन्स केला गेला पाहिजे. पित्त प्रकृती असेल तर पित्त बॅलन्स केलं गेलं पाहिजे. वात वाढत असेल तर वात बॅलन्स केला पाहिजे. तर त्यामुळे शरीरामध्ये वात वाढण्याची कारणं काय आहे, बरोबर की नाही, ह्याचा शोध घ्यावा लागतो. आणि ह्या सगळ्यांचा जर का व्यवस्थित शोध घेऊन जर का त्याप्रमाणे जर का आपण बॅलन्स केलं तर आपल्याला किडनी स्टोन होण्यापासून काय होतं थांबवता येतं. आणि जर का रिपीटेड किडनी स्टोन मात्र झाले तर मात्र किडनी फेल्युअरकडे माणूस कधी जाईल हे सांगता येत नाही. तर त्याच्यामुळे किडनी स्टोन होऊ न देणं आणि त्याच्यासाठी प्रॉपर म्हणजे शरीराचं बॅलन्सिंग ठेवणं याला म्हणजे करावं लागतं. आणि त्यासाठी आयुर्वेदाला पर्याय नाही.
1: श्रोतेहो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, वाताचे, पित्ताचे, पोटाचे विकार, वंध्यत्व या आजारांवर ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सातारा आणि कराडमध्ये, तर शनिवार दिनांक 30 मे रोजी कोल्हापूरमध्ये वैद्यकीय शिबिर. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 84 84 06 10 25 84 84 06 10 25 8484 06 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आयुर्विश्व हेल्थ केअर.
5: आयुर्विश्व हेल्थ केअर,
6: नाडी चिकित्सा, आयुर्वेद, पंचकर्म.
7: श्रोतेहो नमस्कार. आयुर्विश्व हेल्थ केअर प्रस्तुत नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर आहेत आपल्यासोबत. नमस्कार सर.
8: नमस्कार.
7: आज मला तुम्हाला विचारायचं आहे की पोटाच्या तक्रारी खूप वाढलेल्या दिसत आहेत, तर या अनुषंगाने काय सांगाल?
8: नक्कीच. म्हणजे पोटाच्या संदर्भात बघायला गेलं तर वारंवार पोटात गॅसेस धरणं, अजीर्ण होणं, पोटात छातीतली जळजळ, मळमळ, उलट्या या प्रकारच्या तक्रारी अनेक रुग्ण घेऊन येतात. पण ह्या सगळ्यांच्या बाबतीत एक गोष्ट बऱ्याचदा दिसून येते की हे वेगवेगळ्या प्रकारचे ऍसिड्स घेत आहेत किंवा पित्तशामक औषधं घेत आहेत आणि त्यांना बरं वाटतंय, पण काही कालानंतर त्यांना असं लक्षात येतं की ही गोळी खाल्ल्याशिवाय अत्यंतर नाही. कारण या ठिकाणी बऱ्याचदा काय होतं की पित्तशामक औषधं केवळ निर्माण झालेल्या पित्ताला कमी करतात,
7: बरोबर,
8: पण तुमच्या पचनसंस्थेत जे बिघाड झालेले त्यांना दूर करत नाही. म्हणजे आयुर्वेद ग्रंथामध्ये विदग्धावस्था नावाची एक संकल्पना मांडलेली की ज्याच्यामध्ये अतिरिक्त प्रमाणात वाढलेलं पित्त दोष तुमच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो आणि नंतर तुम्ही अगदी पथ्यकर जरी आहार घ्यायला लागलात तरी त्याचं पित्तात रुपांतर व्हायला लागतं किंवा पित्तासारखं तक्रारी त्यातून निर्माण व्हायला लागलेल्या असतात. त्यामुळे बघायला गेलं तर हे पित्ताचे पेशंट बऱ्याचदा सतत या डॉक्टरकडे नाही तर त्या डॉक्टरकडे जाताना दिसून येतात. कारण आजारामागील मूळ कारण समजलं जात नाही. तर बऱ्याचदा आजारामागील मूळ कारण हे त्यांच्या पचनसंस्थेतील बिघाड आणि शरीरात वाढलेले दोष, त्याचा झालेला पचनसंस्थेवरचा परिणाम, या प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. केवळ पित्तशामक औषधं न घेता त्यांच्या पचनातील बिघाडांना दूर केलं तर अजीर्ण आणि पित्ताच्या संदर्भातील तक्रारी, वारंवार होणाऱ्या पोटातले गॅसेस आणि तत्सम जे काही तक्रारी आहेत त्या कायमच्या बऱ्या व्हायला मदत होऊ शकते.
7: श्रोते हो, 27 मे म्हणजे बुधवारी आयुर्विश्व हेल्थ केअरचे तज्ञ वैद्य डॉक्टर विश्वास घाडगे सर कोल्हापूरमध्ये रमा क्लिनिक शाहूपुरी दुसरी गल्ली इथं रुग्णांच्या भेटीसाठी दुपारी 12 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत उपलब्ध असतील. इथं त्वचाविकार, संधिविकार, पित्तविकार, सर्व प्रकारच्या ऍलर्जीज, डायबिटीज, बीपी, थायरॉइड या सर्वांवर नाडी परीक्षेवर आधारित संशोधित उपचार केले जातील. अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक 844 844 92 9844 9962 844 9962 844 9962 याशिवाय आयुर्विश्व हेल्थ केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. लक्षात ठेवा, कोल्हापूर मध्ये डॉक्टर विश्वास घाटगे सर 27 मे ला दुपारी 12 ते 7 वाजेपर्यंत. सर, तुम्ही सांगताय अपचन आणि पोटाची तक्रार, यामध्ये अजून काही तक्रारी येतात का?
8: नक्कीच, म्हणजे याच्या संदर्भात वारंवार तोंड येणं यासारख्या तक्रारी बऱ्याचदा

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, जीवनदायिनी पंचगंगा प्रकट दिन सोहळा काल कोल्हापूरकरांच्या अमाप उत्साहात सजला. सायंकाळनंतर पंचगंगा घाटावर हजारो कोल्हापूरकर एकवटलेले होते आणि त्यांच्या साक्षीनं विविध धार्मिक विधी संपन्न झाले. पंचगंगा आरती भक्त मंडळानं या सोहळ्याचं आयोजन केलेलं होतं. उन्हाळी सुट्टी मध्यावर आलेली असताना करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मंदिरात सर्वाधिक गर्दी राहिली. सकाळपासून सायंकाळपर्यंत जवळपास 88,000 अधिक भाविकांनी श्री अंबाबाईचं दर्शन घेतलं. मे महिन्यात शेवटचा आठवडा सुरू झालेला असून ही गर्दी किमान 15 दिवस राहणार आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं योग्य ती खबरदारी घेतली आहे.

श्रोते हो, ऑनलाईन निकाल जाहीर होऊन 3 आठवडे पूर्ण झाल्यानंतर 12वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या हातात गुणपत्रिका काल हातात पडल्या. यावर्षीपासून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र एकत्र देण्यात आले. गुणपत्रिका मिळाल्यानं इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी इत्यादी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. शिक्षण मंडळानं यावर्षी 2 मे रोजी 12वीचा ऑनलाईन निकाल जाहीर केला आणि त्यानंतर आठवडाभरात गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणं अपेक्षित होतं. ऑनलाईन मिळालेल्या गुणपत्रिकांच्या माध्यमातून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग, फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्राथमिक स्वरूपातील नोंदणी केली, मात्र मूळ गुणपत्रिका प्रमाणपत्र नसल्यानं प्रवेशाची पुढील प्रक्रिया रखडली. त्यावर विद्यार्थ्यांकडून सातत्यानं मूळ गुणपत्रिका प्रमाणपत्र देण्याची मागणी होऊ लागली आणि अखेर 2 दिवसांपूर्वी शिक्षण मंडळानं 12वीच्या गुणपत्रिका देण्याची तारीख जाहीर केली.

श्रोते हो, 11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीसाठी महाविद्यालय पसंतीक्रम देण्याची मुदत सोमवारी संपली. जिल्ह्यातील 32,696 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून सर्व्हर डाऊनमुळे आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागल्याचा आरोप पालक आणि विद्यार्थ्यांनी केला. जिल्ह्यातील 291 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 70,690 प्रवेश जागा आहेत. त्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवली जात असून विद्यार्थ्यांना शिक्षण संचालनालयानं 2 वेळा पसंतीक्रम भरण्याची मुदतवाढ दिली होती. सोमवारी महाविद्यालय पसंतीक्रम भरण्याचा शेवटचा दिवस असल्यानं नेट कॅफेवर विद्यार्थ्यांची गर्दी झाली होती. सातत्यानं सर्व्हर डाऊन झाल्यानं अनेकांना अर्ज भरता आले नाहीत. संकेतस्थळ बंद झाल्यामुळे नेट कॅफेवर हेलपाटे मारावे लागले. ग्रामीण भागात देखील हेच चित्र होतं आणि विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

श्रोते हो, विभागीय कार्यालय सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जात असताना स्वतः आयुक्त आठवड्यातून एक दिवस त्या त्या कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार आहेत. प्रत्येक आठवड्यात एक विभागीय कार्यालयात ते स्वतः उपस्थित राहणार असून त्याचा दिवस अजून निश्चित झालेला नाही. विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेताना आयुक्त डॉ राजेंद्र भारुड यांनी सूचना केली. मुख्य इमारतीत नागरिकांना भेटण्याचे बुधवार आणि गुरुवार हे दोन दिवस आहेत. त्यापैकी एक दिवस विभागीय कार्यालयात ते उपस्थित राहणार आहेत. प्रभागनिहाय शौचालय, रस्ते, गटारी, ड्रेनेज आणि स्वच्छतागृह दुरुस्तीच्या कामांची यादी तयार करावी, त्यांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा, वर्कशॉप, परिवहन विभाग, इतर विभागांनी भंगार साहित्याची यादी तयार करावी, त्याचा लिलाव पारदर्शक पद्धतीनं पूर्ण करावा, रेकॉर्ड विभाग स्थलांतरासाठी पर्यायी जागेचा शोध लवकर घेण्यात यावा, अधिकृत फेरीवाल्यांना ओळखपत्र स्वरूपात स्टिकर द्यावेत, बुद्ध गार्डन यंत्रशाळेतील रेटनिंग वॉलचं काम, हॉकी स्टेडियम येथील गाळे भाड्यासाठी निविदा, गाळे खुल्या जागा आणि हॉल यांची विभागीय कार्यालय निहाय माहितीसाठी कामाला लागावं.

श्रोते हो, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग भारत सरकार अंतर्गत अटल इनोव्हेशन मिशन द्वारा आयोजित विकसित भारत बिल्डेथॉन 2025 या स्पर्धेत सिद्धनेरली विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान उपकरणास राज्यस्तरीय स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळाला. व्होकल फॉर लोकल ही थीम घेऊन गुरु घराळ आणि सिद्धार्थ मगदूम या विद्यार्थी गटानं राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार असून नवी दिल्ली इथं त्यांचा सत्कार होणार आहे. विज्ञान शिक्षक SD वर्णे यांनी मार्गदर्शन केलं.

0: काळ्या मातीच्या ढेकळात जीवन रुजत.
1: श्रोते हो, शेतीविषयक सल्ला, बाजारभाव जाणून घ्या, हवामानाचा अंदाज,
0: यासाठी ऐकायला विसरू नका किसान वाणी.
1: किसान वाणी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी
0: नक्की ऐका संध्याकाळी 7:30 फक्त आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.
1: किसान वाणी, किसान वाणी.

श्रोतेहो, कोल्हापूर दर्पण हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन या निमित्तानं बोलूया.

तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी तेव्हा जरूर फोन करा येत्या शनिवारी म्हणजेच 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या कार्यक्रमामध्ये.

आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. यानंतर ठीक 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्म सन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमा भागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. आता सविस्तर बातम्या. क्वाड समूह देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आज नवी दिल्लीत होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर या बैठकीचं यजमानपद भूषवतील. या बैठकीत ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ सहभागी होतील. या बैठकीत क्वाडच्या सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल. तसंच हिंद प्रशांत क्षेत्रातील अलीकडील घडामोडी आणि परस्पर हिताच्या इतर आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल. जागतिक हितासाठी एक सकारात्मक शक्ती म्हणून काम करण्यासाठी तसंच समृद्ध, मुक्त आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्रासाठी क्वाड राष्ट्र एकत्र आली आहेत. या गटाचं सध्याचं अध्यक्षपद भारताकडे असल्यानं भारत या बैठकीचं यजमानपद भूषवत आहे. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल यंदाचे पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यातील सोहळ्यात राष्ट्रपतींनी 66 मान्यवरांना पद्म पुरस्कारांनी सन्मानित केलं. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्यातल्या 8 मान्यवरांना काल पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यावेळी उपस्थित होते. कालच्या सोहळ्यात ख्यातनाम अभिनेते धर्मेंद्रसिंग देओल यांना त्यांच्या कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल मरणोत्तर पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या पत्नी आणि लोकसभेतील खासदार हेमा मालिनी यांनी हा सन्मान स्वीकारला. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आलेल्या राज्यातील मान्यवरांमध्ये उदय कोटक आणि पियुष पांडे यांचा समावेश आहे. पियुष पांडे यांना मरणोत्तर हा सन्मान प्रदान करण्यात आला. परभणी इथले कृषी सेवक श्रीरंग देवबा उर्फ दादा लाड, अमरावती इथल्या श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन पंत बोधे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेल्या इतर मानकऱ्यांमध्ये रामचंद्र आणि सुनीता गोडबोले, तमाशा कलावंत रघुवीर खेडकर, क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, दिव्यांग अथलीट प्रवीण कुमार यांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून सिक्कीमच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. आज संध्याकाळी त्या गंगटोक इथल्या नामग्याल इन्स्टिट्यूट ऑफ टिबेटॉलॉजी आणि आर्किडेरियमला भेट देणार आहेत. तसंच गंगटोक शहरात महिलांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पिंक बसला हिरवा झेंडा दाखवून त्याचा शुभारंभ करतील. उद्या त्या नाथुला इथं भेट देऊन तिथं तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधतील. त्या दिवशी गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभालाही त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी गंगटोक इथल्या पालजोर मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात त्या सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचं पोलीस सन्मानचिन्ह प्रदान करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात भारताच्या

सीमा भागांचा दौरा करणार असून सुरक्षेशी संबंधित बैठकाही घेणार आहेत. काल रात्री ते राजस्थानमधल्या बिकानेर इथं पोहोचले. ते आज सकाळी सीमा सुरक्षा दलाच्या सांजू सीमा चौकीला भेट देतील आणि सुरक्षा दलाच्या जवानांशी संवाद साधतील. तसंच त्यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचं उद्घाटन करतील. आज दुपारी गृहमंत्री शाह बिकानेरमधल्या सीमावर्ती भागातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतील. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्रालय, राजस्थान सरकार आणि बीएसएफचे अधिकारी तसंच 5 सीमावर्ती जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहतील. याशिवाय गृहमंत्री शाह येत्या 29 मे रोजी भूज शहराला भेट देतील आणि तिथल्या बीएसएफच्या एका सीमा चौकीचा दौरा करतील. तर येत्या 5 जूनला शाह त्रिपुराच्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. त्यानंतर ते पश्चिम बंगालला भेट देऊन तिथल्या सीमावर्ती भागांचा दौरा करतील. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावरील भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी अर्थात भारतीय लघु उद्योग विकास बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पश्चिम आशियात संघर्ष सुरू झाल्यानं खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले आहेत, त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येत आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. अमेरिकेच्या लष्करानं होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांना आणि बोटींना लक्ष्य करून आत्मसंरक्षणात्मक हल्ले केले. अमेरिकेनं युद्धविरामाच्या वाटाघाटी सुरू केल्यानंतर काही तासातच ही घडामोड घडली आहे. युद्धविरामादरम्यान सैनिकांचं संरक्षण करताना अमेरिकी सैन्य संयमानं वागत असून हे हल्ले क्षेपणास्त्र प्रक्षेपण स्थळांवर आणि सुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या इराणी बोटींवर करण्यात आले असं सेंटकॉमचे प्रवक्ते टिमोथी हॉकिन्स यांनी सांगितलं आहे. दरम्यान इराणसोबतचं युद्ध संपवण्यासाठीच्या कोणत्याही करारामध्ये सौदी अरेबियासह अन्य देशांनी अब्राहम करारात सामील होण्याची अट समाविष्ट असावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणसोबतच्या वाटाघाटी चांगल्या प्रकारे सुरू आहेत, परंतु एकतर सर्वांसाठी एक उत्तम करार होईल किंवा कोणताही करार होणार नाही. करार न झाल्यास पुन्हा युद्धभूमीवर गोळीबार सुरू होऊ शकतो आणि तो पूर्वीपेक्षा अधिक मोठा आणि अधिक तीव्र असेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अब्राहम करार हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळातील अमेरिकेच्या मध्यस्थीनं झालेले करार आहेत, ज्यांचा उद्देश इस्रायल आणि अनेक अरब आणि मुस्लिम बहुल देशांमधील संबंध सामान्य करणं हा आहे. दरम्यान अमेरिकेसोबतच्या चर्चेत थोडी प्रगती झाली आहे, परंतु करार तत्काळ होण्याची शक्यता नाही असं इराणनं म्हटलं आहे. भारतासह जगभरातील लाखो नागरिक आज सौदी अरेबियामध्ये हज यात्रेसाठी जमले आहेत. 5 दिवसांच्या हज यात्रेसाठी मिना इथल्या तंबूंच्या शहरात हज यात्री एकत्र आले. आज पूर्ण दिवस हे हज यात्री अराफात मैदानात प्रार्थना करतील. त्यानंतर उद्या मिना इथं प्रतिकात्मक पद्धतीनं कुर्बानीची प्रथा पूर्ण केली जाईल. सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून हे नवे दर लागू झाले असून त्यामुळे दिल्लीत आता सीएनजीचा दर प्रतिकिलो 83 रुपये 9 पैसे झाला आहे. सरकार योग आणि निसर्गोपचाराच्या माध्यमातून देशभरात प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत करत आहे असं प्रतिपादन आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी काल नवी दिल्ली इथं केलं. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची 4थी बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत भारतात योग आणि निसर्गोपचार क्षेत्राचा विस्तार तसंच आरोग्य कल्याणाच्या प्रसाराशी आणि पारंपरिक आरोग्य पद्धतींच्या जागतिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. जम्मू आणि काश्मीरमधल्या गुलमर्ग गोंडोला इथल्या केबल कार प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अडकलेल्या सर्व पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. लष्कर, पोलीस, राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलानं एकत्रितपणे या ठिकाणी बचाव कार्य राबवलं. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. येत्या 21 जूनला होणाऱ्या नीट यूजी 2026 या पुनर्परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून या परीक्षा सुरक्षित, निर्धोक आणि यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं आहे. प्रधान यांनी देशातील सर्व मुख्यमंत्री, नायब राज्यपाल आणि प्रशासकांना पत्र लिहून यासंदर्भात सहकार्य करण्याची मागणी केली आहे. आयपीएल स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीचा पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2026च्या अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात

0: पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पाऊस आज केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून साधारणपणे 1 जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, तो यंदा काहीसा आधीच केरळकडे सरकत आहे. त्यामुळे आज केरळच्या 4 जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची आज नवी दिल्लीत बैठक. राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीत पद्मसन्मान प्रदान. महाराष्ट्रातल्या 8 मान्यवरांचा सन्मान. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या काही दिवसात देशाच्या सीमाभागांचा दौरा करणार. आणि आयपीएल स्पर्धेतील पात्रता फेरीचा पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघात रंगणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोतेहो, सकाळचे 8:40 झाली आहेत.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध.
1: चिंतन हाच चिंतामणी. सद्गुरु वामनराव पै यांचे विचार.
2: जीवन सुखी होण्यासाठी कुटुंब संस्था निर्माण झालेली आहे. विवाहापूर्वी मुलीचे आईबाप अपार श्रम करून, काबाड कष्ट करून, रक्ताचं पाणी करून आपल्या मुलीचं संगोपन, संवर्धन, शिक्षण वगैरे गोष्टी करून तिला लहानाचं मोठं करतात. ज्या प्रेमानं आणि जिव्हाळ्यानं आईबापांनी मुलीला सांभाळलेलं असतं, तेच प्रेम आणि तोच जिव्हाळा आपल्या मुलीला सासूरवाडीला मिळावा अशी त्यांची मनापासून अपेक्षा आणि इच्छा असते. अशा अपेक्षेनंच आईबाप जीवापाड सांभाळलेली त्यांच्या मुलीची आवडती ठेव मोठ्या विश्वासानं तिच्या पतीच्या स्वाधीन करतात. सासरी गेलेल्या मुलीला पतिदेवानं सुखात आणि आनंदात ठेवणं, तिचा मान राखणं, तिचा योग्य सन्मान करणं आणि तिला उत्तम वागणूक देऊन घरात चांगल्या प्रकारे नांदवणं हे प्रत्येक नवरदेवाचं आणि त्याच्या घरातील माणसांचं आद्य कर्तव्य आहे. पुरुषप्रधान समाजातील धूर्त पुरुषांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांचा गुलाम करण्याच्या हेतूनं पापपुण्याच्या खोट्या समजुती स्त्रियांच्या गळी उतरवल्या. स्त्रीनं आपला पती सोडून दुसरा पती करणं पाप आहे या कल्पनेमुळं अनेक स्त्रिया व्यसनी आणि मारहाण करणाऱ्या नवऱ्याला पतिदेव अशा भावनेनं जन्मभर चिकटून राहतात. वास्तविक असं करणं म्हणजे पुण्य नसून महापाप आहे. देव म्हणून किमान पक्षी माणूस म्हणून तरी माणुसकीची वागणूक पत्नीला न देणाऱ्या नवऱ्याला चिकटून राहण्यात

कोणतंही शहाणपण नाही. अशा प्रसंगी अशा स्त्रियांना इतर स्त्रियांनी पाठिंबा दिला पाहिजे आणि स्त्रियांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांनी त्यांना आधार द्यायला हवा असा आमचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. दुसरा मुद्दा असा की सूक्ष्मदृष्टीनं पाहिलं असता असं दिसून येतं की स्त्रियांचा छळ करण्यात पुरुषांचा सहभाग सहसा नसतोच, परंतु जो काही सहभाग पुरुष घेतात ते केवळ आईच्या किंवा बहिणीच्या किंवा पत्नीच्या दबावाखाली किंवा तिच्या भिडेस्त. कुटुंबात स्त्रियांकडून स्त्रियांचा छळ होतो तो प्रामुख्यानं सासवा नणंदांकडून सुनांचा छळ होतो. हा छळ करण्याची कारणं अनेक असतात. हुंडा दिला नाही म्हणून, हुंडा कमी दिला म्हणून, माहेरच्या माणसांकडून पैसे आणत नाही म्हणून, मूल होत नाही म्हणून, आपला मुलगा म्हणजे सुनेचा नवरा आपल्या मुठीत राहावा म्हणून, आपला मुलगा सुनेच्या मुठीत जाईल या भीतीनं वगैरे कारणं स्त्रियांचा छळ करण्यामागे असतात. वास्तविक हा सर्व प्रकार अर्थशून्य असून अक्कलशून्य स्त्रियाच असे प्रकार करू शकतात. या स्त्रिया अक्कलशून्य असतात असं म्हणण्याचं मुख्य कारण म्हणजे या स्त्रियांना दूरदृष्टी नसून आपलं आणि आपल्या कुटुंबाचं हित कशात आहे हेच त्यांना कळत नसतं. सुनेचा छळ करण्यानं अनेकांना दुःख निर्माण होतं हेच या स्त्रिया लक्षात घेत नाहीत. सुनेचा छळ केल्यामुळं मुलगा दुःखी होतो, त्याचं स्वास्थ्य बिघडतं, त्याची शांती हरपते, त्याला कमालीचं टेन्शन निर्माण होऊन शरीर प्रकृती ढासळते, डॉक्टर मागे लागतो, पैसे खर्च होतात. अशा परिस्थितीमध्ये ऑफिसच्या कामात किंवा व्यवसायात त्याचं मन लागत नाही, त्यामुळे अनिष्ट परिणाम त्याला भोगावे लागतातच, पण कुटुंबातील सर्वांवर त्याचे अनिष्ट परिणाम होऊन कुटुंब उद्ध्वस्त होण्याची वेळ येते. आणखीन एक मुद्दा असा की मानवी जीवनामध्ये निसर्गाचे नियम अत्यंत महत्वाचे असून ते मानवी जीवन घडविण्यात किंवा बिघडवण्यात निर्णायक ठरत असतात. निसर्गाचे नियम आणि माणसांच्या हातून घडणारी कर्म यातून माणसांची नियती निर्माण होत असते आणि तीच नियती त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरते. म्हणून जीवनविद्या सांगते आपण जे करतो तेच आपण देवाजवळ मागतो. साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण जे पेरतो तेच उगवतं किंवा आपण जे करतो तेच भोगतो. पेरावे तसे उगवावे किंवा करावे तसे भोगावे या म्हणे अत्यंत सार्थ आणि यथार्थ आहेत. म्हणून सुनांचा छळ करताना तिला आणि इतरांना जे दुःख दिलं जातं तेच दुःख आज ना उद्या आपल्यावर उलटणार आहे हे सत्य छळ करणाऱ्या प्रत्येक स्त्रीनं आणि प्रत्येक व्यक्तीनं कधीही विसरता कामा नये. अहो, दुसऱ्याची मुलगी आपल्या घरात सून म्हणून येते, त्याचप्रमाणे आपली मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून जाणार आहे हे छळ करणाऱ्या स्त्रियांनी सदैव लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून आपली मुलगी तिच्या सासरी सुखानं नांदायला पाहिजे असेल तर आपल्या घरात सून म्हणून आलेल्या मुलीला सुखात आणि आनंदात ठेवण्याची दक्षता घरातील प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक व्यक्तीनं घेणं आवश्यक आहे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. त्याचप्रमाणे सासवा नणंदा घरात आलेल्या सुनांना छळतात हा एक प्रकार झाला, तर दुसरा प्रकार असा की घरात आलेल्या सुना सासवा नणंदांना छळतात. दोन्ही प्रकारात स्त्रियाच स्त्रियांचा छळ करत असतात. छळण्याची कारणं दोन्ही प्रकारात असू शकतात, परंतु एक गोष्ट खरी की हा छळण्याचा प्रकार अत्यंत निंद्य असून तो सर्वांनाच तापदायक ठरतो. क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात घेता छळ करणाऱ्या स्त्रियांना मग त्या सासवा नणंदा असोत किंवा सुना असोत त्यांच्या कुकर्माची फळं त्यांना भोगावीच लागतात. दुसरा मुद्दा असा की माणसाच्या हातून जी सत्कर्म आणि दुष्कर्म घडतात त्यांचे ठसे सूक्ष्म जाणीवेवर उमटतात आणि ते सर्व अंतर्मनाच्या द्वारे पुण्य आणि पाप या स्वरूपात हृदयाच्या ईश्वरी बँकेत जमा होतात आणि जमा केलेलं पाप किंवा पुण्य भविष्यात दुःखी जीवन किंवा सुखी जीवन प्राप्त करून द्यायला कारणीभूत ठरतं. म्हणूनच घरातील स्त्रियांनी म्हणजे सासवा आणि नणंदा यांनी घरात आले

0: सुनांना आत्ता म्हटल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं नांदवलं तर त्याच सुना भविष्यात सासवांना आणि नणंदांना सर्व प्रकारे उपयोगी पडतील हे निश्चित. हाच अटळ निसर्ग नियम सुनांना सुद्धा लागू आहे. कारण आजच्या सुना उद्याच्या सासवा होणार आहेत आणि हे सत्य त्यांनी नित्य स्मरणात ठेवणं त्यांच्याच हिताचं ठरणार आहे. या संदर्भात जीवनविद्येचा हा सिद्धांत अवश्य लक्षात ठेवावा. घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते, तर त्यांच्या रूपानं लक्ष्मीच सोन्याच्या पावलानं घरात प्रवेश करते हे ओळखायचं असतं. काही घरांमध्ये नववधू घरात आल्यानंतर योगायोगानं घरात काही अनिष्ट प्रकार घडतात. उदाहरणार्थ नवरा सासरा सासू किंवा नणंद गतप्राण होणं, सासऱ्याचा निवडणुकीत पराभव होणं, घराला आग लागणं, मुलं नापास होणं वगैरे वगैरे. तर त्याचं खापर त्या नववधूवर फोडण्यात येतं. तिला पांढऱ्या पायाची अपशकुनी स्त्री अशा प्रकारे तिची अवहेलना करण्यात येते. पायगुण अपशकून हे अंधश्रद्धेचे प्रकार असून त्यामुळं स्त्रियांचा छळ होणं हे सर्वत्र चुकीचंच आहे, पण अत्यंत असंस्कृत आणि रानटीपणाचं द्योतक आहे. आयुष्य संपलं म्हणून मृत्यू येणं, माणसाच्या काही गुणदोषांमुळं त्याला यश अपयश याला सामोरं जावं लागणं, संसारात बेसावतपणामुळं अनिष्ट घटना घडणं, अशा सर्व अनिष्ट घटनांना नववधू जबाबदार असते असं मानणं किंवा समजणं म्हणजे प्रत्यक्षात ते मूर्खपणाचं किळसवाणं दर्शनच होय. म्हणूनच अंधश्रद्धेच्या सर्व प्रकारांना जीवनविद्येचा तीव्र विरोध असून तिचं संपूर्ण निर्मूलन करण्यासाठी जीवनविद्या सदैव कार्यरत आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गोकुळ दूध, शुद्धता की पहचान गोकुळ दूध।
2: गोकुळ असता घरी शरीरात चुस्ती मनात मस्ती, असेल सोन्यासारखे शुद्ध 24 कॅरेट गोकुळ दूध।
0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।

0: श्रोते हो, चिंतन हाच चिंतामणी प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
4: ही यादी ब्याडगी संकेश्वरी मिरची 26 प्रकारचे स्वच्छ निवडक मसाले आजच्याच घेऊन या
5: आणि उद्या ते घेऊन

0: रंगात जावा म्हणशील काही आणणार नाही.
1: काय
2: अग, रुचिराची एवन चटणी घेऊन येतो, तुझा त्रास कमी, चवीची हमी.
3: खास घरगुती पद्धतीने तयार केलेली रुचिराची एवन चटणी.
4: आयएसओ मानांकित कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली निवासी शाळा डी सी नरके विद्यानिकेतन कुडित्रे आता डे बोर्डिंग बस सेवेसह
5: मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमासाठी कोल्हापूर मधील पहिली डिजिटल शाळा. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व, लायब्ररी मॉडेल, ऑनलाइन शिक्षण, सकस आणि पौष्टिक आहार, तसेच विशेष आरोग्य सुविधेसह 14 खेळांचा समावेश.
4: शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडा आणि तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर डी सी नरके विद्यानिकेतन मध्ये इयत्ता 5वी ते 10वी निवासी आणि डे बोर्डिंग प्रवेश सुरू.
5: सोबतच ज्युनियर आणि सिनियर कॉलेजची सुविधा उपलब्ध. संपर्क 02131244424261.

0: श्रोते हो, हे होती सुधीर फडके यांनी गायलेली यशवंत देव यांची रचना. संगीत होतं प्रभाकर जोग यांचं. FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. श्रोते हो, सकाळचे 9:40 होत आहेत.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.

गीत बहार हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम आमचं प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. प्रेम ही एकदम तरल गोष्ट, कशी आणि कधी होईल हे अजिबात सांगता येत नाही. तो जेव्हा प्रेमात पडतो तेव्हा जागेपणी आणि स्वप्नात तिचंच रूप न्याहाळत असतो. चहूबाजूला तीच आणि फक्त तीच दिसू लागते.

0: बुद्धू,
1: नवी कार जिंकण्याची संधी? वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
0: हा बुद्धू,
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकले असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना,
1: कूल राहा.
4: श्रोते हो, अवश्य ऐका. उमंग. उमंग हा NCERT प्रायोजित कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी 9:30 आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM बँड 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून.
5: मोठी सुनबाई, हे तुझ्या नावे.
6: इतकी काय घाई होती
5: अग.
6: आणि छोटी,
5: हे तुझ्या नावे. आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
1: पण आजी, तुझ्या नावेत
7: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
5: शुभ बोला हो.
6: काय?
8: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क राहा.
4: श्रोते हो, प्रेमाची जाणीव जेव्हा तिला होते तेव्हा ती देखील आतुरतेनं त्याची वाट बघायला लागते. तो कसा असेल, त्याचं मूर्त रूप, त्याची छबी तिच्या नजरेसमोर अगदी तयार होत जाते.

श्रोते हो, प्रियकराची छबी जेव्हा प्रेयसीच्या नजरेसमोर तयार होते तेव्हा नजर सर्वत्र त्याच आणि त्याच व्यक्तीसाठी भिरभिरत राहते. त्या व्यक्तीला पाहण्यासाठी मन अगदी आतुर होऊन जातं.

श्रोते हो, प्रियकराला बघण्याची भेटण्याची किती जरी इच्छा झाली तरी देखील या जगाचा विसर पडून तर चालत नाही. एक प्रकारची लाज, एक प्रकारची भीती मनात अगदी दाटून आलेली असते.

प्रियकाराबद्दल काय काय आणि किती बोलू असं त्या प्रेयसीला होऊन जातं. मनातल्या भावना व्यक्त करायला शब्द देखील खूपच अपुरे पडतात. आपल्या जीवलग मैत्रिणीच्या प्रियकरापेक्षा आपला प्रियकर सर्वच बाबतीत कसा उजवा आहे हे सांगण्याची धडपड तिची अव्याहतपणे चालू राहते.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.

श्रोतेहो आमच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाविषयी, श्रोतेहो 31 मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन, या निमित्तानं बोलूया तंबाखू सेवनाच्या तोट्यांविषयी आणि

तंबाखू सेवनाला प्रभावी प्रतिरोध कसा करता येईल याविषयी तेव्हा जरूर फोन करा. येत्या शनिवारी म्हणजेच 30 मे रोजी सकाळी 10:30 ते 11 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर 02-231-2562-24. तेव्हा जरूर फोन करा, आपलं मत मांडा आणि आपल्या आवडीचं गाणं देखील सांगा गप्पा गाणी या फोन इन कार्यक्रमामध्ये. एफ एम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केले आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

श्रोते हो, ही होती आरती अंकलीकर टिकेकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण दवणे यांची रचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

0: शेतीची माहिती, आरोग्याची काळजी, तल्लीन करणारी अभंगवाणी,
1: विश्वासार्ह बातम्या, मखमली गाणी, रसिकांच्या मनात आकाशवाणी।

श्रोतेहो, ही होती सुरेश वाडकर यांनी गायलेली प्रवीण डवणे यांची रचना. संगीत होतं प्रभाकर पंडित यांचं. सुगम संगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

श्रोते हो, ही होती आरती अंकलीकर टिकेकर यांनी गायलेली नितीन आखवे यांची रचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. सुगम संगीताचा हा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. कार्यक्रमात शेवटी ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली ही रचना.

0: श्रोतेहो, ही होती सुरेश वाडकर यांनी गायलेली रचना. आणि याबरोबरच आजचा सुगम संगीताचा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करीत आहोत. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण.
1: झाली सोय.
2: कशाची?
1: बँकेच्या फीची.
2: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ॲडव्हान्स पाठव.

0: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
2: अगं पोरी, शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो, नको काय म्हणतेस?
3: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
2: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्टात.
3: मग चालते की?
4: माधव मिशन डेबल क्लब तळमजला.
5: सुनबाई.
6: काय सासूबाई?
5: ह्या घराचे काही नियम आहेत.
6: जसे?
5: जसे इथे कॅश ची परंपरा नाहीये.
6: मग देवाण घेवाण?
5: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
6: ओह,
5: जसे UPI ने?
6: अच्छा.
5: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
6: तो काय आहे सासूबाई?
5: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
6: तुम्ही पण ना सासूबाई.
4: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाण घेवाण आता सुलभ.
7: FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ट्यून केलंय आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. प्रसारित करीत आहोत काही गझल.

श्रोतेहो, ही होती आशा भोसले आणि गुलाम अली यांनी गायलेली गझल. हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. आपण ऐकत आहात हिंदी गझल आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, थोडंसं इकडे लक्ष द्या. हॅलो किसान या कार्यक्रमासाठी अवश्य फोन करा आज सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये आणि आपले शेतीविषयक प्रश्न जरूर विचारा. आजचा विषय आहे कृषी निविष्ठ खरेदी करताना घ्यायची काळजी. तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे. तेव्हा जरूर फोन करा आज सकाळी 11 ते 12 या वेळेत आणि आपले प्रश्न आणि आपल्या शंका जरूर विचारा. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231 2562 24. तेव्हा जरूर फोन करा.

श्रोते हो, गझलचा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून, अर्थात FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं वैविध्यपूर्ण प्रसारण. सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत रामचरित मानस गान.

0: ऐकलं. संगीत होतं सतीश भाटिया यांचं आणि या कार्यक्रमाचा आजचा भाग होता 360वा. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM 102.7 MHz आणि NewsOn AIR ॲपवरून. सकाळचे 11:10 आणि 11 सेकंद झाली आहेत.
1: एकच माझे नित्याचे गाणे, माझे गाणे.
2: गाणं मनातलं,
1: गाणे ही गाणे, माझे गाणे.
2: संगीतात अशी जादू आहे की ते आपल्या भावभावनांशी जोडतं आणि म्हणूनच काही गीतं ही आपल्या मनाला स्पर्श करून जातात. आणि अशीच आपल्याला आवडलेली गीतं किंवा एखाद्या गीतामागची आठवण आपल्याला व्यक्त करता यावी यासाठी गाणं मनातलं हा कार्यक्रम आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो. हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
3: महाराजी मोरे एक संभा.
2: हा,
3: सजन रे झूट मत बोलो खुदा के पास जाना. की आता दुनिया असते एवढं खोटं बोलायला लागल्या.
2: हा,
3: हे गाणं आवडतंय. सकाळी 7 FM लावतो, संध्याकाळी 9:30 पर्यंत चालू असते आमचे FM सगळे कार्यक्रम ऐकतो.
2: या गीताबद्दल काहीतरी सांगा ना तुम्ही.
3: या गीताबद्दल म्हणजे जुनी गाणी राज कपूरची थोडी आवडतात मला. एक संगम पिक्चर बघितलेला आहे, चांगला पिक्चर संगम. नंतर मेरा नाम जो होतो त्याची चांगली राज

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: माझं कोसळून सकाळ आठवी बोलतो.
0: हा बोला.
1: मला सोयी पिक्चर मध्ये जाण्याचं आहे. हे दोसती.
0: हा, हे गीत आपल्याला ऐकायचंय. हेच गाणं का ऐकायचंय आपल्याला?
1: काय काय म्हणजे काय मला दोस्त आठवडा आठवण येतीसाठी गाणं आवडून ती आठवण येती. माझ्या पहिल्यापासून आवडत नाही आहे. माझं अमिताभ बच्चन चांगले जळायची नायक आहेत. आणि जे गाणं लावल्यानंतर त्यांच्या तरुणपणीच्या आठवणी

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं।
1: नमस्कार, मी बनाचवाडी तालुका राधानगरीतून प्रकाश सुपार बोलतोय।
0: हा बोला।
1: मला मामा भाषे मधलं गाणं घ्यायचं होतं।
0: यातलं कोणतं?
1: निले गगन निले जरा।
0: हेच गाणं का ऐकायचंय तुम्हाला?
1: गाण्याचे बोल चांगले आहेत। सध्या आता पावसाचे वातावरण चालू आहे, त्या वातावरणात हे गाणं मला ऐकायचं होतं। आपल्या आकाशवाणीचे कार्यक्रम खूप चांगले असतात, आपल्या आकाशवाणीचा मी नेहमीच श्रोता आहे।
0: जरूर ऐका तुमच्या आवडीचं गीत।

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: कुमार चौधरी बोलतोय, वसगाव मधून.
0: हा बोला.
1: आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम आवडतात.
0: हा हा.
1: आकाशवाणी सोलापूर केंद्र पहिले कार्यक्रम खूप ऐकायचो. आता कोल्हापूर मध्ये शिफ्ट झाल्यामुळं पहिल्यापासूनच रेडिओचे आकाशवाणीचे सर्व कार्यक्रम ऐकण्याची आवड आहे.
0: हा हा. कोणतं गीत ऐकायचंय तुम्हाला आज?
1: जीव लगा या चित्रपटातील गाणं लावलं तरी चालेल.
0: हा, त्यातलं कोणतं?
1: जुरते मी दिन रात्र.
0: हा,
1: हा चित्रपट खूप चांगला आहे आणि सर्वच गाणी चांगली आहेत त्या चित्रपटातील.
0: हॅलो, या गाण्याबद्दल थोडंसं काहीतरी सांगा ना.
1: मॅडम, लहान असताना आम्ही खूप गाणी चांगली आहेत. सर्वच चित्रपट लहान असताना आमचं बालपण, रेडिओचे कार्यक्रम ऐकणे, टीव्हीचे सर्व कार्यक्रम बघणे. आज जे मोबाईल आलेला आहे त्यावेळेस आम्ही लहानपणी असताना मोबाईल नावाचा प्रकार आम्हाला माहिती पण नव्हता. त्यामुळे आमचं बालपण हे टीव्हीवरचे कार्यक्रम बघणे, रेडिओचे कार्यक्रम ऐकणे, खेळणे अशा मध्ये आमचं बालपण गेलेलं आहे. त्यामुळे खूप चांगले असे आमचे बालपणीचे दिवस होते. आता मात्र काय, लहान मुलगा जन्माला त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो.
0: गाण्याबद्दल थोडस काहीतरी सांगा ना.
1: रोमॅन्टिक असा तो मराठी चित्रपट आहे आणि सर्वच गाणी त्याच्यामध्ये चांगलेली आहेत. त्यामुळे सुरेश वाडकर यांनी गायलेली जी गाय आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सुद्धा त्यांनी खूप अशी गाणी गायलेली आहेत आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनी खूप गायलेली आहेत. त्यांची सर्वच गाणी आवडतात. खूप अप्रतिम असा चित्रपट आहे. सध्या आता काय बघण्याचा काय योगा चित्रपट येत नाही. लहान असताना सारखं तो टीव्हीवर लागायचा किंवा खेडेगावामध्ये जे का पहिल्या यात्रा भरायच्या यात्रेमध्ये वगैरे ते चित्रपट असायचे. खूप आम्ही त्यावेळेस एन्जॉय करायचे.

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, गाणं मनातलं.
1: आकाशवाणी कोल्हापूर.
0: हा बोला.
1: गाणं मनातलं.
0: हा,
1: मी नरहरी गोडसे, आयटीआय अर्जुन नगरी कोल्हापूर बोलतो.
0: हा बोला.
1: मला मुनिमजी या चित्रपटातील देवानंद, नंदिनी जयवंत व प्राण यांच्यावर चित्रित झालेलं द्विती उमंग हे जमा हे गाणं ऐकायचं.
0: हो, ऐकूयात. हेच गाणं काय करायचं ते पण सांगा.
1: काहीतरी प्रत्येक चित्रपटात प्रेमी युगल हे असतं. ती भूमिका ह्या चित्रपटात देवानंद आणि नलिनी

0: त्यांनी केली आहे. प्रेम संपल होतं असं नाही, खलनायक किंवा खलनायिका या प्रेमाच्या आड येतात. तसेच प्राण या दोघांच्या प्रेमात नलिनी जयवंतचा भावी नवरा म्हणून आड येतो. अर्थात यांच्या घरातील लोकांनी हा व्यवहार ठरवलेला असतो. प्राण व नलिनी जयवंत बागेत फिरायला जातात, तिथे देवानंदही येतो. नलिनी जयवंत ओळख करून देते आणि देवानंद गायक असतो. ती दोघे म्हणून हे दिल की उमंग हे जेव्हा गाणं म्हणतात, म्हणायला सुरुवात करतात आणि नलिनी जयवंत प्राणना हे गाणं साथ देणार आग्रह करते. हे आपल्याला गाणं ऐकताना जाणवतं की आप ही गाये ना, आप ही गाये ना ही म्हणत असते. प्राणचा आवाज बेसूर असतो हे आपल्याला जाणवतं. प्राण तसा हँडसम असून सुद्धा त्यांना खलनायकाची भूमिका मिळायला गेल्या, त्याही त्यांनी अप्रतिम केल्या.
1: बरोबर.
0: आज हे तिघेही कलाकार हयात नाहीत, तरी त्यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे माझ्या स्मरणात आहे. आज हे गाणं ऐकूया असं मला वाटतं.
1: अतिशय छान आठवण सांगितली तुम्ही या चित्रपटातली की
0: हे जाणवतं बघ, आता गाणं आपण ऐकणारच आहोत
1: हो.
0: तेव्हा ती नलिनी जेवण प्राणना हे करते की बाबा तू ही गा, आणि त्यांना गाता येत नसतं, पण आता भावी बायको गायला आग्रह करते म्हणून ते गातात आणि तो जाणवतो बेसूर. आणि ज्या ज्यावेळी ते गायचे प्राण त्या मला हसायचं, इतकं तो प्रसंग आहे. आणि आजही मला तसा तसा आठवतो. हेमंत कुमार यांचा आवाज आहे.
1: हा हा हा, ठीक आहे. खूप छान तुम्ही समर्पक त्या गाण्याला अतिशय तुम्ही खूप छान त्याचं चित्रीकरण आमच्या समोर उभं केलेलं आहे. तर मग जरूर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत.
0: हो हो,
1: धन्यवाद.

0: एक बार और
1: दिल की उमंग है जवान, रंग में डूबा है समा।

0: गाणं म्हणाल ना?
1: हा, गाणं म्हणातलं आकाशवाणी कोल्हापूर केंद्र,
0: आनंदा पाटील मरळी, तालुका पन्हाळा.
1: हा हा,
0: पुढचं पाऊल म्हणून चित्रपटला 40-45 वर्षापूर्वी जायचं चित्रपट जुना आया.
1: हा हा,
0: तो वर पोटला त्याला धाक पूर्वी जायचे.
1: हेच गीत का ऐकायचंय तुम्हाला?
0: ऐकाय बरं वाटत नाही ते पुढचं पाऊल म्हणजे गरिबीत मध्ये दिवस काढलेला आहे त्यात ते मुलांना मोठा होते मुलगा देऊ गरीब दिवस काढून आणि ते कष्ट केल्याच्यावर त्याला ते मिळत नाही असं असं त्या गाण्याचा अर्थ आहे.
1: हा हा,
0: सगळ्यांनी कष्टांना सगळ्यांनी मिळवायला पाहिजे असं आहे.
1: तुम्हाला या गीत

0: हॅलो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र.
1: हा नमस्कार, मी अंकिता ताई. आज तुमच्याशी बोलण्याचा योग आला माझा.
0: हो हो.
1: हा तर मी सुरेश रामू साबळे बोलतोय.
0: हा
1: तमनगर तालुका कागज जिल्हा कोल्हापूर ताई आपला नेहमी श्रोता बोलतोय.
0: हा बोला.
1: मला एक गीत ऐकायचं होतं.
0: हा हा.
1: लेख चालली सासरला या चित्रपटातली गीत आहे. गीत अण्णासाहेब जळगावकर आहे, संगीत अनिल मोहिले, गायक आहेत महेंद्र कपूर, आणि गीताचे बोल आहेत माय पित्यांच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला, लेख चालली सासरला, लेख चालली सासरला. हे गीत आहे.
0: हो, खूप छान म्हटलं तुम्ही गाणं. पण आता हेच गीत तुम्हाला काय ऐकायचं ते सांगा.
1: हा, त्याची आठवण एक आहे माझ्याकडे.
0: हा हा.
1: कारण हा चित्रपट निघून 30 वर्ष होऊन गेली.
0: हा हा.
1: पण जेव्हा हा चित्रपट आला होता का नाही,
0: हा हा,
1: तेव्हा प्रत्येकाच्या लोकांच्या मनात हा चित्रपट बसला होता. कारण काय झालं, हा हुंडा बंडीवर आधारित चित्रपट होता. आणि त्यामध्ये काय झालं, पहिला चित्रपट असावा दिलं अलका कुबल यांचा. आणि त्यामध्ये त्यांनी हिरोईनची भूमिका केली होती. एका हुंडाबळीची त्यात कथा मांडलेली होती. आणि अलका कुबल ही मुक्ता झाली होती त्यामध्ये. आणि त्यावेळेचे महेश कोठारे म्हणजे विलासराव तिचा नवरा झाला होता. त्याची ननंद म्हणजे निशिगंधा वाड. आणि दीपक म्हणजे लक्ष्मण बेर्डे डबवाला, त्या नंदेचा मित्र, अशा उत्कृष्ट भूमिका होता. आणि मुक्ताचे आई वडील म्हणजे बाबा शरद तळवळकर अण्णांच्या भूमिकेत होते. आणि ते आजही माझ्या मनात गाणं रुंजी घालतंय. आणि त्या

0: मला काय व्हायचंय हा चित्रपट लागला की अक्षरच्या बायका रडायच्या हो. कारण का तिचा बळी गेला ना त्यामध्ये.
1: बरोबर.
0: मग त्याला खूप छळलं छळलं आणि तिला शेवटी जाळून मारलं त्या दोघांनी. सासून आणि तिच्या नवऱ्याने मारलं पण त्याचा प्रतिकार केला ज्योती आणि दीपकनं. चांगलाच त्याचा प्रतिकार केला आणि त्यांना न्याय मिळवून दिला त्या मुक्ताला. कोर्टामध्ये न्याय मिळवून दिला आणि सोयराबाईला आणि त्या विलासरावला फाशी झाली तेव्हा मात्र माणसांनी खूप आनंदाने टाळ्या वाजवल्या. कारण हे असंच घडायला पाहिजे होतं असं सगळ्यांनी वाटत होत.
1: बरोबर.
0: त्यावेळेचे चित्रपट म्हणजे काय उत्कृष्ट एकापेक्षा एक चित्रपट असायचे हो. आता जे चित्रपटापेक्षा पहिले चित्रपट आम्हाला खूप आवडतात. कारण या चित्रपटातील गाणी म्हणा संगीत काय वाजवलेलं आहे एकापेक्षा एक संगीत आणि गीतांचा नजरान आहे त्या चित्रपटांमध्ये.
1: आणि एक सामाजिक प्रबोधन करणारा असा हा विषय.
0: हा बघा त्याशिवाय म्हणजे हुंडाबळी कशामुळे जाऊ शकतो हे दाखवून दिलं ना त्या चित्रपटाने.
1: बरोबर बरोबर.
0: एखाद्या महिलेचा अंत कसा होऊ शकतोय आणि त्याची शिक्षा त्यांना कशी मिळते हे दाखवलंय त्या चित्रपटात. आणि मुक्ताच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असते हो. ती घर दार इतक्यात जमीन इतक्यात आणि आपले लेकीचे चांगले व्हावं याच ते विकतात आणि सगळे त्याला देतात पण ते नवरा कुठे देत असतोय त्या तमाशगिरीला. आणि जेव्हा तिला तिच्या समोर सगळं पुरावा आणतात तेव्हा त्याला आता हिला संपवलंच पाहिजे असं त्याला वाटतंय आणि ते दोघं मिळून संपवतात व जाळत्यात मी तिला. हे आक्रोश करते खूप पण कोणी त्याचं ऐकून घेत नाही कारण त्या दारं बंद केलेल्या असतात खिडक्या बंद केलेल्या असतात त्यामुळे तिला काय पर्यायच नसते आणि तिची ननंद वाचवणारी असते पण काय करते दारं बंद असल्यामुळे काहीच करू शकत नाही ती बाहेर गेलेल्या बाहेर गेलेली बघून त्यांचा तिचा डाव साधतात. इतका हा चित्रपट उत्कृष्ट आणि भारी होता चित्रपट आई. तेव्हापासून अलका कुबलला म्हणजे अशा भूमिका मिळतात रडणाऱ्या तेव्हापासून आणि त्याच त्यांच्या भूमिका वळणी पडलेल्या आहेत ना.
1: बरोबर.
0: आणि रसिकांच्या पसंतीशी उतरलेल्या आहेत त्यामुळे हा चित्रपट मला खूप खूप आवडतो. त्यातील हे माई पित्यांच्या सावलीतला काळ सुखाचा ओसरला लेख चालेल सासराही गीत आजही माझ्या मनात रुंजी गेले.
1: हो हो अतिशय छान गीत आपण सुचवलेलं आहे. आज सुद्धा हुंडाबळीची प्रथा किंवा याचं प्रमाण हुंडाबळीचं कमी झालेलं असलं तरी आजही समाजात या घटना घडत आहेत आणि खरोखरच यामधून काहीतरी समाज प्रबोधन होऊन लोकांनी एका स्त्रीला ती फक्त पैसे कमवण्याची वस्तू न समजता तिला ही एक माणूस म्हणून समजून हुंडाबळीची ही प्रथा बंद केली पाहिजे खरं तर हीच काळाची गरज आहे. आणि खरंच या चित्रपटातून खूप छान संदेश दिलेला आहे आणि तुम्ही सुद्धा खूप छान वर्णन केलेलं आहे या चित्रपटाचं.
0: आणि कसं आहे ताई आजही म्हणजे त्या घटना काही कमी झालेल्या नाही थोडंफार कमी झाल्यात. आज पुरुषाला खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते
1: हो
0: पण हे सगळे कागदोपत्रीच आहेत जे घराघरात घटना घडतात ते आजही चालूच आहेत.
1: बरोबर.
0: म्हणून या घटनेला प्रतिबंध करण्यासाठी हे गीत मला ऐकायचं आहे. या गीतातून तरी त्याला खरा प्रतिबंध होईल असं मला वाटतंय.
1: नक्कीच.
0: आणि स्नेहांकिता ताई मला बोलून खूप खूप आनंद वाटला आपल्याशी. ताई शेवटी आपल्यावरून एक उत्थान जुळवलेला आहे. चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिडा. चंदनाच्या झाडाला नागिनीचा तिडा. आणि स्नेहांकिता ताईंच्या आवाजातून मनातले कार्यक्रम ऐकण्यासाठी आम्हा श्रोत्यांचा जीव होतोय वेडा. धन्यवाद ताई.
1: जरूर ऐका मग तुमच्या आवडीचं गीत.

गाणं मनातलं हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. श्रोत्यांशी संवाद साधला होता स्नेहांकिता देवगेकर यांनी. ध्वनिमुद्रण केंद्रातून ध्वनिमुद्रणासाठी सहकार्य केलं होतं अशोक जंगम यांनी आणि प्रक्षेपक केंद्रातून प्रक्षेपणासाठी सहकार्य केलं होतं ZN मुजावर यांनी. पण आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा आम्ही निरोप घेतो. पुन्हा भेटूया आमच्या पुढच्या कार्यक्रमात. गाणं मनातलं गाणी ही गाणी. श्रोते हो, गाणं मनातलं हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. प्रसारित करण्यात आला आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून अर्थात FM 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरून. यानंतर ठीक 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमासाठी जाऊया आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या स्टुडिओकडे.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित, अरे जरा बाल्कनीत जाऊन त्या चिकवड्या तेवढ्या उलटून ये ना प्लीज.
1: काय काय काय उलटून येऊ?
0: अरे साबुदाण्याच्या चिकवड्या केल्यात थोड्याशा, मी मगाशी एकदा उलटवून आले, आता तू जा.
1: अगं बाहेर ऊन बघ केवढं, काळा वगैरे झालं तर मी.
0: तू पण ना, जिथे तिथे तुला विनोद कसले सुचतात रे. हा आणि आता आणखी काय काळा का गोरा काय व्हायचा बाकी तू?
1: हे माझ्या आई समोर बोल फक्त, हे कशी रिॲक्ट करेल ती? आणि हे बघ, मी विनोद वगैरे करत नाहीये, खरंच माझी त्वचा टॅन होईल.
0: अरे पण त्या चिकवड्या म्हणजे साबुदाण्याच्या पापड्या खाताना मात्र मजा येईल, कुरुम कुरुम करत खाशील बरा, हो की नाही?
1: म्हणजे तुम्हाला कामाला लावायचं ठरवलंच तर बोल काय करू.
0: अरे काय करू काय काय करू, बाहेर जा, एक एक चिकोडी उचल आणि उलट करून ठेव, झालं.
1: ठीक आहे ठीक आहे, लहान असताना आईला नेहमी मदत करायचोच हे करण्यासाठी, आणि फक्त आईलाच नाही शेजारच्या काकूंकडे सुद्धा जायचो.
0: म्हणजे केवढा एक्सपिरियन्स आहे तुला. पण मग आज बायकोला मदत करायची आहे, तेवढी कुरकुर कुरकुर कशाला चाललीय?
1: कुठे कुरकुर केली मी सुखदा, मी फक्त म्हटलं काळा होईन वगैरे. ठीक आहे जातो चिकवड्या उलटायला.
0: आणि मी काही इथे नुसती बसली नाही बरं का, थोड्याशा चकल्या सुद्धा करणार आहे मी.
1: हे पण मी त्या चकल्या बिकल्या उलटवायला किंवा तळायला बसणार नाही, आधीच सांगून ठेवतोय तुला.
0: अरे अरे अरे, असं काय करतोय? ह्या काही दिवाळीच्या फराळातल्या चकल्या आहेत का लगेच तळायला? वाळवणातल्या चकल्या आहेत.
1: बरं बरं ठीक आहे, तू मला हे सांगू नकोस. सुखदा, आमच्या शेजारच्या त्या काकू होत्या ना, चिकवड्यांना चिकोड्या म्हणायचे. मग हे आणि ते वेगळं असतं का ग?
0: नाही, चिकवड्या चिकोड्या पापड्या सगळं काही एकच आहे. आणि आजकाल ते इन्स्टावर पण दाखवतात बरं.
1: ओके ओके, आज की नाही माझ्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. आपल्या लहानपणी आई आजी काकू मामी उन्हाळ्यामध्ये काय काय काय काय बनवायचं नाही?
0: उन्हाळी वाळवणातल्या गोष्टी केवढी व्हरायटी असायची, तरे तरेचे पापड कुरडया.
1: आणि ते काय ते चमच्याने घालतात? ते
0: सांडगे, कुणी हाताने सुद्धा घालतात. वेगवेगळ्या डाळी घालून त्याचे सांडगे करून ठेवायचे, मग जेव्हा भाज्या कमी मिळतात तेव्हा हे सांडगे तोंडी लावणं म्हणून वापरायचे.
1: पण मला सर्वात काय आवडायचं सांगू?
0: हा,
1: बटाट्याचा किस आणि वेफर्स. म्हणजे आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं बघ.
0: आणि उडदाचे पापड काय किंवा बटाट्याचा किस काय, अर्धवट ओले अर्धवट सुकलेले असं खातानाची मजा तर आहा बाहार असायची. खरंच तू म्हणालास तसं, त्या आठवणीने सुद्धा तोंडाला पाणी सुटलं.
1: अगं आणि आमची नमात्या कोकणातून ते पोह्याचे पापड ते पाठवायची, आणि घरचे आंबे त्या आंब्याची आंबा पोळी पाठवायची, ती वेगळीच मजा असायची बघ.
0: पोह्याचे पापड सुद्धा साधे आणि ताकातले, काय चव असते ना या पापडांची.
1: पण सुखदा, जसं दिवाळीच्या फराळाचं झालंय ना, तसंच या वाळवणातल्या पदार्थांचं सुद्धा झालंय असं तुला नाही वाटत का?
0: म्हणजे रे?
1: म्हणजे बघ, दिवाळी फराळाचे सगळे पदार्थ आता 12 महिने मिळतात, त्यामुळे त्याची पूर्वी जशी क्रेज असायची ना तशी राहिलेली नाही आता.
0: आपण खरंच किती आतुरतेने वाट पाहायचो दिवाळीची, फक्त या फराळाच्या पदार्थांसाठी. कारण चकली किंवा शंकरपाळे एरवी

0: हे क्वचितच खायला मिळायचे.
1: हो ना, तसंच झालं या पापड कुरड्या वगैरेंचं. म्हणजे सगळ्या गोष्टी सगळीकडे बाराही महिने मिळतात, त्यामुळे त्याचं अप्रूप असं काही राहिलं नाही.
0: खरंय काही अंशी तू म्हणतोस ते, पण अर्थात घरी केलेलं वेगळंच ना. हा आणि असू दे, मी काय म्हणते हे बघ रोहित, नंतर प्लीज भांडी तेवढी लावून ठेव आणि मशीन मधले कपडे वाळत घाल.
1: का का, म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
0: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
1: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
0: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
1: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
0: कसला रे बोर्ड?
1: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28

0: म्हणजे आज आपली रेखा तुझ्या भाषेत कामवाली नव्हे तर तुझी गृहसखी सुट्टीवर आहे की काय?
1: अरे हो, तिचा सकाळीच फोन आला. तिला दर महिन्याला हा थोडा त्रास असतोच.
0: अच्छा, म्हणजे तो नेहमीचा त्रास बायकांचा?
1: हो रे, मासिक पाळीचा. तरी हल्ली स्त्रिया सुद्धा स्वच्छतेची काळजी घेतात, म्हणजे ही आपली रेखा सुद्धा सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरते म्हणाली, पण तरी कधी कधी व्हायचा तो त्रास होतोच.
0: यावरून मला आठवलं, परवा येताना आपल्या पालिकेच्या दवाखान्याबाहेर बोर्ड लावलेला बघितला.
1: कसला रे बोर्ड?
0: 28 मे या दिवशी तिथे याच संदर्भात एक शिबिर आयोजित केलेलं आहे, कारण 28 मे काय म्हणतात त्याला, जागतिक मासिक पाळी दिवस असं काहीतरी.
1: जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस किंवा वर्ल्ड मेन्स्ट्रुअल हायजीन डे असा तो साजरा केला जातो.
0: अगं पण त्या त्या वयात त्यांची आई मावशी वगैरे त्यांना ही माहिती देतातच ना, आणि आता ही तर नैसर्गिक गोष्ट आणि प्रत्येक स्त्रीला सामोरं जावंच लागतं त्याला.
1: पण हे सामोरं जाणं, सुसह्य व्हावं याविषयीची जागृती करणं हा या दिवसाचा हेतू असतो. आणि एक गंमत आहे बरं का, यासाठी 28 मे हा दिवस का निवडला असेल बरं?
0: स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांचा जन्मदिवस वगैरे एखाद्या मोठ्या डॉक्टरचा जन्मदिवस असेल.
1: अरे 28 दिवसांचं हे चक्र असतं आणि म्हणून तारीख 28. साधारण 4 ते 5 दिवस हा त्रास होतो आणि म्हणून मे हा 5वा महिना.
0: अच्छा, म्हणून 28 मे असं येत. पण जे सगळ्यांना ठाऊक आहे त्यात हे वेगळं काय शिकवणार आणखी?
1: आरोग्याविषयी किंवा जंतुसंसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणं, गैरसमज असतात बरेचसे ते दूर करणं, खोट्या मान्यता आहेत, सुरक्षित स्वच्छता साधनांचा वापर वाढवणं, असे वेगवेगळे विषय याच्यामध्ये येतात.
0: भारी आहे, भारी आहे सगळं. सुखदा, हे दिवस साजरे करणं वगैरे बद्दल आपण सुद्धा क्वचित उपरोधानं किंवा उपहासानं बोलतो अनेकदा, नाही का?
1: कसली कसली फॅड आहेत असंही म्हटलं जातं, पण प्रत्येक दिवसाचं खास असं महत्व निश्चितच असतं.
0: नक्कीच नक्कीच, म्हणजे आपण कुठे थट्टा करतो. आता हेच बघ, तू म्हणालीस ती स्वच्छता आणि आरोग्य, तसाच महत्वाचा दुसरा आरोग्य विषय म्हणजे गुटखा तंबाखू खाणं.
1: बरे बाबा, आपल्याकडे कुणाला या सवयी नाहीये.
0: पण आपली शर्वरी एकदा म्हणाली होती, आठवते ना तुला?
1: काय?
0: मला सिगरेट ओढून बघायची म्हणे.
1: एक काही शर्वरी आणि सिगरेट छे, कल्पना सुद्धा करवत नाही.
0: अगं मजा ऐक ना, आपले ते अनंत काका वैद्य आहेत ना, ते म्हणाले तिला ओव्याची सिगरेट द्या एकदा ओढायला.
1: अरे देवा, मग काय खरंच दिली की काय तुम्ही तिला ती ओव्याची सिगरेट वगैरे?
0: हो बाबा, आपले आणखी ग्रेट, दिली ओव्याची बिडी बनवून आणि तिने एक झुरका मारला आणि खोकता खोकता नुसती पुरे वाट झाली तिची.
1: अरे कमालच आहे मुलीची. पण रोहित किती गंभीर, म्हणजे भयंकर आहे ना रे हे दारू सिगारेट तंबाखू गुटखा या सगळ्याचं व्यसन. घरच्या घर बर्बाद होतात रे याने.
0: तरी हल्ली पाकिटांवर स्पष्ट शब्दात आणि तेवढ्या स्पष्ट चित्रांमधून त्याचे भयंकर घातक परिणाम सुद्धा सांगितलेले असतात.
1: लोकांना स्वतःच्या आरोग्याची काळजी नसते का रे? कुटुंब वगैरे तर आणखी नंतरची बाब.
0: आणि म्हणूनच 31 मे हा तंबाखू विरोध दिवस म्हणून साजरा केला जातो आणि हा चक्क जागतिक आरोग्य संघटनेने ठरवलेला दिवस आहे. तंबाखूचे घातक परिणाम, त्याच्याविषयी जनजागृती करणं किंवा या भयानक आकर्षणापासून स्वतःचा बचाव करण्यास सांगणं, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात या निमित्ताने.
1: हो ना, इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी तरी लोकांनी जागरूक असायला हवं रे.
0: खरंय खरंय, जागरूक असलंच पाहिजे लोकांनी, पण तेवढंच जागरूक असलं पाहिजे घरातल्या स्त्रीने सुद्धा. म्हणजे आपल्या नवऱ्याच्या भूकेबाबत आणि जेवणाबाबत. असं तुला वाटत नाही का सुखदा?
1: वाटतं वाटतं. हा, घरातली स्त्री पुरेशी जागरूक आहे बरं, सगळी व्यवस्था आधीच करून ठेवलेली आहे.
0: अरे वा.
1: मी काय म्हणते, शेजारच्या खोलीमध्ये लॅपटॉपवर काम करणाऱ्या आपल्या भगिनींना आवाज द्या आणि आधी जेवून घेऊ मग पुढच्या कामांना लागू.
0: ठीक आहे. शर्वरी, ए शर्वरी, अगं झाला का तुझा कॉल? शर्वरी.
1: अरे ओरडून का विचारतोय, तिथे जाऊन हळूच विचार की, हे सुद्धा वेगळं सांगायचं का रे?
0: बर.
2: आले आले. मी या हाकेची वाटच बघत होते. माझा कॉल आताच संपला आणि आता मला किनी सपाटून भूक लागली आहे. आज खाने में क्या बनाया है?
0: अगे खादळ खाऊ, खाने में क्या बनाना है असं विचारायला हवं, त्याऐवजी चक्क क्या बनाया है असं विचारतेस तू.
2: अरे दादा, मी तिकडे घरी सगळ्यांचा स्वयंपाक करून आले, मोहितचा डबा भरून मग इथे आले, तेव्हा पुन्हा किचन मध्ये जायला सांगू नकोस हं प्लीज.
1: आणि रोहितने सांगितलं ना तरी मी तुला तिकडे अजिबात फिरकू देणार नाही, कारण सगळा स्वयंपाक तयार आहे बरं.
2: बघ बघ,
0: चला मी फटाफट पानं घेतो आणि मस्त सॅलड कापतो.

0: अगं पेणवरून आणलेला तो पांढरा कांदा तोही घेऊया.
1: दादा फक्त तोंडाने फटाफट असं म्हणून काम फटाफट होत नाहीत हा, त्यासाठी हात सुद्धा तेवढ्याच फटाफट चालवावा लागतो. म्हटलं
0: बघ बघ बघ आता माझा हात कसा चालतो ते फटाफट. हा सुखदा ते पोह्याचे पापड जरा तळशील का तोंडी लावायला?
2: नो नो, अरे एवढ्या उन्हाचं तळकट खाणं बरं नाही. आपण शांत थंडावा देणारा असा सात्विक आहार घेऊया.
1: ते दुसरे कोणते असतात ग? राजसी आणि आणि तामसी.
2: बरोबर, आपल्याला यातला कोणताच आहार नको. म्हणजे मी छानपैकी ताक करते, त्यात सैंधव आणि जिरेपूड घालायचं.
0: हे बघ, तळायचं नसेल तर एवढ्या कुरड्या पापड्यांनी चकल्यांचा घाट घालतेस कशाला तू? डबे भरून ठेवायला का नुसतं?
1: हे दादा
3: आपल्याला पटत बुवा,
1: असं रुसूबाई रुसू नको रे करू तू. अरे सुखदा म्हणते ते अगदी बरोबर आहे, या ऋतूमध्ये सात्विक आणि सहज पचेल असाच आहार घ्यायला हवा.
0: कळलं, आता पुन्हा तुम्हा दोघींचं आहार आणि आरोग्य पुराण सुरू करू नका. वाढा जे आहे ते पानात वाढा एकदाच. अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो आणि खातो.
2: उदर भरण नो हे जाणी दे यज्ञ कर्म. रोजच जेवण हा सुद्धा एक यज्ञ कर्म असतो बरं रोहित.
1: अरे सुखदा, या यज्ञ कर्म शब्दावरून आठवलं.
2: काय ग?
1: अगं मुक्ताप कॅम्पला जाणार आहे.
2: अच्छा.
1: बऱ्याच प्रकारचे खेळ आणि छान छान ऍक्टिव्हिटीज आहेत.
0: हे तू चांगलं करतेस. बाकी म्हणजे तिला वेगवेगळ्या कॅम्पना शिबिरांना पाठवतेस?
1: अरे दादा ऐक ना, 28 तारखेला स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती आहे.
2: हो बरोबर, पण मग?
1: तर कॅम्प आयोजकांनी मुलांना सांगितलं आहे की अन्य खेळांबरोबरच सगळ्या मुलांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सुद्धा छोटंसं भाषण करायचंय.
2: अच्छा.
1: त्यांच्या काही आठवणी सांगायच्या आहेत.
0: वा वा वा वा, किती छान उपक्रम आहे. म्हणजे अशा या उपक्रमांमुळे मुलांना आपल्या देशातल्या महान व्यक्तिमत्वांची ओळख होऊ शकते, नाही का?
1: होय. तर मुक्ता आणि मी थोडी तयारी करत होतो, तर त्यात म्हटलं आहे की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि रक्षणासाठी स्वतःचं बलिदान देणं हेच खरं यज्ञकर्म आहे असं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत असत.
2: हो ना, जन्मभूमीसाठी प्रत्यक्ष मरण आणि मरण यातना सोसणं हे सुद्धा यज्ञकर्मच आहे. तुझं साठी मरण ते जनन, तुझं वीण जनन ते मरण. किती बोलक्या ओळी येत रे.
0: पण सुखदा, म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे रूढ अर्थाने वापरल्या जाणाऱ्या यज्ञकर्मातल्या अंधश्रद्धा किंवा अनिष्ट प्रथा असतील त्यांच्या विरोधात होते.
2: माझ्या वाचनात असं आलं तर रोहित, की यज्ञकर्माचा अर्थ हवन या मर्यादित अर्थाच्या पलीकडे सावरकरांनी नेला. वैज्ञानिक प्रक्रिया करून पर्यावरणाचं शुद्धीकरण आणि समाजाचं हित साधण्याचं साधन म्हणजे यज्ञकर्म मानलं गेलं पाहिजे असं सावरकरांचं मत होतं.
1: हो ना, देशासाठी तन मन झोकून काम करणारे असे थोर स्वातंत्र्य सेनानी लाभणं हे आपलं भाग्यच ना.
0: आता प्रत्येक जण म्हणजे आपण सामान्य माणसं त्यांच्यासारखं त्याग किंवा बलिदान करू शकत नाही, पण ज्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व दिलं, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, ते स्वातंत्र्य अबाधित राहावं, अखंड राहावं, यासाठी तरी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू शकतो की नाही.
1: दादा तू असं काही पोट तिडकीने बोलतोस ना तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काही आगळंच तेज येतं.
0: शर्वरी हा काही गमतीचा विषय नाही, मी सिरियसली बोलतोय.
1: अरे दादा मी सुद्धा गंमत करत नाहीये, अगदी मनापासून सांगतेय.
0: काय?
1: खरंच तू या सेन्सिबल विषयावर बोलतोस ना तेव्हा वेगळाच वाटतोस ना रोहित दादा.
2: खरंय शर्वरी म्हणते ते, पण ना माणसात असंच कॉम्बिनेशन असायला हवं.
0: असं कॉम्बिनेशन म्हणजे?
2: म्हणजे मजेच्या वेळी मजा आणि गंभीर बोलणं सुरू असेल तेव्हा पूर्ण गांभीर्यानं वागणं बोलणं.
1: करेक्ट. माय दादा इज माय दादा, माय दादा स्ट्रॉंगेस्ट.
2: वा,
0: थांब थांब थांब थांब, एक मिनिट एक मिनिट. सुखदाच्या आधीच्या वाक्याचा आणि या वाक्याचा नेमका संबंध काय हे कोणी मला समजावून सांगेल का?
2: संबंध वगैरे जाऊ दे रे, तिला ऐकून आपला दादा खूप भारी वाटतोय एवढंच म्हणायचं असेल.
1: हो अगदी बरोबर, पण हे भारीवाल्या दादा मगाशी मोठ्या घोषणा केल्यात, हे करूया आणि ते करूया फटाफट आणि पटापट.
2: हो ना, आणि आता फक्त शब्दांची झटापट चाललीये.
0: पण
2: चला चला हात चालवा, नंतर माझं हे चकल्यांचं काम पूर्ण करायचंय.
1: ए सुखदा, मी हे तुझं साबुदाण्याचं भिजवलेलं मिश्रण असंच खाऊ का ग थोडं?
2: लहानपण आठवलं तुला गे की मगाशी मी आणि रोहित हेच बोलत होतो की चिकवड्या सुद्धा पूर्ण वाळायच्या आधी बटाट्याचा किस सुद्धा हे वाळवणातले पदार्थ असे अर्धवट ओलसर असताना आपण कसे गट्टम करायचो.
0: त्याचे ओले पापड, बटाट्याचा मऊ मऊ ओला किस आणि साबुदाण्याच्या अर्धवट

0: आलेल्या पापड्या काय स्वर्ग सुख असायचं ग खरंच.
1: आता हे ताक मी घुसळू का तू घुसळणार आहेस रोहित?
0: म्हणजे आता तू सांगत असशील तर
1: मग तू ते ताक घुसळ, मी जिरेपूड घालते, मग आपण त्या पेय सुखाचा आनंद घेऊया.
2: आणि हा कांदा मी बुक्कीने फोडते. दादा आपले कोकणातले दाजी काका फोडायचे तसा.
0: ए बाई, हे असले उद्योग काही तू करू नकोस. बुक्कीने कांदा फोडताना मुलगी जखमी अशी बातमी द्यायला लागेल आम्हाला.
2: दादा मी काहीही मोठं काम उत्साहानं हाती घेतलं तर तू नेहमी ना उमेद करतोस. हा
1: ना उमेद, वा वा शर्वरी क्या बात है, मुलगी शिकली, प्रगती झाली.
0: हो ना, आधी बुक्की आणि मग ना उमेद. हा आता पानं वाढण्यात प्रगती होऊ दे म्हणजे झालं. पोटातले कावळे काव काव करून दमले आणि गुडुप्प झोपले.
2: मला तर ही कविताच वाटली. बघ बघ चालीत म्हणून बघ, पोटातले कावळे काव काव कावले खूप खूप दमले आणि जाऊन झोपले.
0: वा
1: वा, बाल कविता म्हणून छापूनच घ्या तुम्ही दोघांनी. काय चाललंय रे तुमचं, काही कळत नाहीये. रोहित मग अशी मी तुला काहीतरी सांगितलं होतं, त्या चिकवड्या बिचाऱ्या वाट बघतायत, आत्ता रोहित येईल आणि आम्हाला उलट वेल म्हणून.
0: अगं काय करू आता, तूच सांग मला. पोटातली भूक माणसाला बधीर करून टाकते असं म्हणतात ते, काय खोटं नाहीये. मेंदू चालेनासा होतो, जीभ जड होते, डोळ्यासमोर घेरी येते,
2: पण त्यातूनच कविता सुद्धा सुचते.
1: म्हणायला माणसं तीन तीन आहेत पण हात मात्र एकाच माणसाचे चालू आहेत. बिचारी सुखदा.
0: चला चला, हा हे बघा, मी बोलता बोलता छान काकडी टोमॅटो कापून सुद्धा टाकलेले आहेत. हा पांढरा कांदा आणि हे घेतलं पाणी.
2: आणि मीही बसले जेवायला. येऊ द्या येऊ द्या, गरमागरम वाफाळता इंद्रायणी भात येऊ द्या, त्यावर गरम वरण आणि तुपाची धार. आणे दो चला, उदर भरण नाही यज्ञ कर्म करूया.
1: फार विनोदी मुलगी आहे. हा भावासारखीच आपल्या वात्रटपणा करत असते.
2: छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले होऊ,
0: उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ.
1: जगाला आकार विकार नंतर द्या, आत्ता फक्त पोट भर जेवण ढेकार द्या.
0: सुखदा सुखदा प्लीज. नाही नाही, काय तुझी अधोगती? अरे म्हणजे केवळ आकारला जुळवायला ढेकार म्हणतेस. ढेकार.
1: मज्जा केली रे, मला सुद्धा कधी कधी तुमच्यासारख्या पांचट चारोळ्या करायची हुक्की येते. बघ हे घे सरप्राईज.
0: वा वा वा वा, म्हणजे पोह्याचे पापड तू तळलेस तर शेवटी. मला तसा मगाशी वास येत होता, म्हणजे सुगंध त्याचा.
1: हो हो,
0: थँक्यू थँक्यू, अशी बायको पाहिजे.
1: चला करा आता सुरुवात जेवायला.
0: पापड खाल्ला करम करम, लोणचं खाल्लं चटक मटक,
2: भात खाल्ला गुट्टू गुट्टू, कढी प्यायली भुरुक भुरुक,
1: चटणी खाल्ली एक बोट, भरलं बाळाचं पोट पोट,
0: आणि ढेकर आले ढुरुक ढुरुक. बाळ हसलं
2: खुदक खुदक.

श्रोतेहो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरूरकर, दिनेश अडावतकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता ऐकूया दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना झांजे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, आपल्या समाजात आज अशी अनेक मुलं आहेत ज्यांच्याकडे अपार क्षमता आहे, पण त्यांना आपली भाषा शब्दांच्या स्वरूपात ऐकू येत नाही. अशी ही कर्णबधीर मुलं आवाज ऐकू शकत नसली तरी त्यांची जगण्याची उमेद, त्यांची स्वप्न आणि त्यांची संवेदनशीलता कधीच कमी नसते. ते डोळ्यांनी जग पाहतात, हाताच्या हालचालींनी संवाद साधतात आणि मनापासून भावना अनुभवतात. या मुलांना गरज असते ती फक्त आत्मविश्वासाची, योग्य मार्गदर्शनाची आणि आपल्या सगळ्यांच्या पाठिंब्याची. आपण जर त्यांना समजून घेतलं, त्यांच्याशी त्यांच्या पद्धतीने संवाद साधला, तर त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं हसू हे जगातलं सर्वात सुंदर हसू असतं. तर श्रोते हो, आज अशाच निरागस कर्णबधीर मुलांसाठी कार्य करणाऱ्या मैत्री फाउंडेशन संस्थापित प्रेरणा स्पेशल स्कूलच्या मुख्याध्यापिका वर्षा वैद्य यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, तुमचं आमच्या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
1: धन्यवाद.
0: मॅडम, आज स्पेशल चाइल्ड मुलांच्या अनेक शाळा आहेत, पण फक्त कर्णबधीर मुलांसाठी शाळा सुरू करावी असं तुम्हाला का वाटलं आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता?
1: मी मराठी हा विषय घेऊन मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिले एम ए केलेलं आहे. त्याच्यानंतर मी चेंबूरला हशू अडवाणी कॉलेज आहे, तिथून बी एड स्पेशल मुलांचं, स्पेशल म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांसाठीचा कोर्स केलेला आहे. त्याच्यानंतर मी नवी मुंबईमध्ये एका शाळेमध्ये होते, एक प्रतिष्ठित शाळा होती, तिथे त्या मुलांकडे म्हणजे आमच्याकडे फक्त कर्णबधीर सेक्शन होतो, त्या शाळेमध्ये मी शिकवत होते. पण काही काळाने ना मला असं वाटलं की मी कोणत्या उद्देशाने या क्षेत्रात आलेली आहे, तर तो जो दृष्टिकोन होता तो मला थोडासा खटकत होता. माझं जे उद्दिष्ट आहे ह्या मुलांना शिकवण्याचं ते पूर्ण होत नव्हतं असं मला कुठेतरी एक खटकलं. तर त्यावेळी मग काही पालकांचा मला सपोर्ट होता, तर ते पालक म्हणाले, ताई आपण दुसरीकडे कुठेतरी शाळा काढूया का, तुम्ही कुठेही या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तर अशा माझ्या अजून दोन सहकारी शिक्षिका आहेत, निर्मल पाटील आणि छाया खताळ.
0: बरं.
1: तर आम्ही विचार केला की आपण एखादी नवीन एक संस्था काढू जिथे आपल्याला ह्या मुलांना शिकवण्याचं जे आपले उद्दिष्ट आहे ते आपण पूर्ण करू शकू. त्याहेनी आम्ही मैत्री फाउंडेशन ही संस्था सुरू केली. आता अगदी जागा वगैरे शोधण्यापासून सुद्धा पालकांनी आम्हाला मदत केलेली होती. म्हणजे सुरुवातीला तर सांगते एका घरामध्ये दोन खोल्यांमध्ये आम्ही शाळा सुरू केली.
0: बरं.
1: पण तरी जे पालक होते ते आमच्या बरोबर आले, ते म्हणाले आम्हाला ताई काही इन्फ्रास्ट्रक्चर मोठं नकोय, पण आम्हाला शिक्षिका म्हणून तुम्ही तिघी आहात ना, आम्हाला तेवढं हवे, आम्हाला आमच्या मुलांचं शिक्षण सुरू झालं पाहिजे. असं करून आम्ही 2013 एका छोट्याशा घरामध्ये शाळा सुरू केली.
0: बरं.
1: आता अडचणी तर सुरुवातीपासून आम्हाला खूप आल्या. रेसिडेन्शियल होती, बिल्डिंग होती एक ती साधी. आता मुलं एक 5 मिनिटं तरी बाहेर जाणार, हसणार, बोलणार, पण त्याचा पण लोकांना त्रास व्हायला लागला. आम्ही म्हणे दुपारी झोपणं आणि तेवढ्यात तुमची मुलं किती गप्पा मारतात, किती मस्ती करतात. आता मुलंच आहे ती, थोडं तरी त्यांना काहीतरी, बाकी ग्राउंड नाही काही नाही, तर काहीतरी हवं ना. तर तो एक त्रास झाला. मग त्याच्यानंतर आम्ही दुसरी एक शाळेमध्ये गेलो जी नॉर्मल शाळा होती.
0: बरं.
1: तिथे छान आम्हाला जागा मिळाली, तिथे पण आमच्या पालकांच्या ओळखीनेच मिळाले, तिथे पण आम्हाला पालकांनी सहकार्य केलं. तर ती शाळा तर आम्ही अक्षरशः म्हणजे हातामध्ये झाडू घेऊन झाडण्यापासून पुसण्यापासून सगळं आम्ही शिक्षकांनी मुलांनी आम्हाला मदत केली.
0: बरं.
1: तिथे आमची छान चालू होती जागा, पण त्यांची जागा ती रिडेव्हलपमेंटला गेली. रिडेव्हलपमेंटला इन द सेन्स त्यांना तिथे कॉलेज बांधायचं होतं.
0: बरं.
1: त्याच्यामुळे ती आम्हाला जागा सोडावी लागली. आता आम्ही पुन्हा जुईनगरला एका ठिकाणी आलो, तिथे पण आम्हाला नॉर्मल एक शाळा आहे, तर त्यांनी त्यांचे 2 रूम भाड्याने दिलेले आहेत आणि आता तिथे आमची शाळा सध्या सुरू आहे.
0: म्हणजे नॉर्मल मुलांची शाळा आहे त्याच बिल्डिंगमध्ये तुमच्या मुलांचीही शाळा सुरू आहे.
1: हो हो.
0: तुमच्या ह्या ज्या सहकारी मैत्रिणी आहेत, तुम्ही मिळून ही संस्था सुरू केली, तर ह्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांनी देखील कर्णबधीर मुलांना शिकवण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे का?
1: माझ्या बरोबर ज्या छाया

0: खतान म्हणून आहेत, त्यांनी भायखळ्याला CITT म्हणून ते इन्स्टिट्यूट आहे, सध्या ती बंद झाली पण त्यांनी तिथून प्रशिक्षण घेतलेलं आहे, त्यांनी पण BED केलेलं आहे. दुसरी माझी मैत्रीण निर्मल पाटील म्हणून आहे, त्यांनी कोल्हापूरमधून गेलेलं आहे शिक्षण. हा, आणि आता आम्ही तिघी म्हणूनच, आमच्या तिघी आम्ही स्पेशल एज्युकेटर म्हणून आहोत.
1: बरं.
0: हा, ह्या शिक्षकांना ना स्पेशल एज्युकेटर म्हणतात.
1: अच्छा.
0: म्हणताना नुसतं टीचर असं नाही
1: म्हणत,
0: आणि मुलं आणि पालक आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात. आम्हाला कधी टीचर आणि बाई असं म्हणत नाहीत, कोणी म्हणत नाहीत, आम्हाला ताई म्हणूनच म्हणतात सगळे. जेंट्स शिक्षक असतील त्यांना दादा आणि आम्ही ताई.
1: बऱ्याचदा मुलांची शाळा सुरू करायचं म्हटलं की प्ले ग्रुप, नर्सरी अशी सुरुवात होते. तर तुमच्या शाळेत कोणत्या वयोगटातल्या मुलांना शिक्षण दिलं जातं?
0: आमच्याकडे बघा, जसे ऍडमिशन होतील वयोगटाची जर आमच्याकडे काही अट नसते, जेव्हा तुम्ही शाळेत घालाल, आम्ही तर वाट बघत असतो लवकरात लवकर तुम्ही शाळेत घाला. आमच्याकडे आतापर्यंत लहानात लहान म्हणजे 3.5 वर्षाचं मूल आलेलं आहे.
1: बरं.
0: अशी 2 मुलं आलेली आहेत की जी अगदी 3.5 वर्षाची. आम्हाला खूप बरं वाटलं की एवढ्या लहान असताना घातलं.
1: बरं.
0: नाहीतर पालक काय करतात ना, घालतातच उशिरा. आता तुम्ही कधी बघाल ना आमचे वर्ग, तर एक मूल असतं 5 वर्षाचं, तर एक असतं 10 वर्षाचं. आता जसं सांगते, गेल्या वर्षी आमच्याकडे 10वीची एक बॅच झाली. आधी आमच्याकडे बऱ्याच 10वीच्या मॅच झाल्या, पण गेल्या वर्षी तर एवढा डिफरन्स होता की एक मुलगा जमतेम 14 वर्षांचा होता, तो जूनमध्ये 15 होणार होता, आणि 2 मुलं होती ती 20 वर्षांची होती. तेवढा एज डिफरन्स आमच्याकडे असतोच. आत्ता पण माझ्या वर्गात एक मूल आहे ते 4 वर्षांचं आहे, तर दुसरी 2 मुलं आहेत ती 8 वर्षांची आहेत.
1: बरं.
0: आता त्याला त्याच्या आई वडिलांनी लवकर घातलं, ह्या पालकांनी उशिरा घातलं, मग ते पुढे पुढे तो डिफरन्स बहुतेक तरी तो राहतो.
1: एकूण किती मुलं शिक्षण घेत आहेत तुमच्या शाळेत?
0: आत्ता आमच्याकडे ना 20 मुलं आहेत, ती माझी 10वी पास झालेली आहे.
1: बरं.
0: आणि आत्तापर्यंत माझ्याकडे आत्ता 20 मुलं आहेत. आता गेल्या वर्षी 25 होती, आता 5 मुलं होती, 10वी पास झाली. साधारण एका ह्याच्यात आमच्याकडे 5 मुलं तरी असतात, 5 ते 6 मुलं. आता एका वर्गात 7 मुलं आहेत. आता जसा वर्ग होईल तसं, आता एका वर्गात माझ्याकडे 3 मुलं आहेत.
1: बरं.
0: हा, त्याच्यामुळे एका वर्गात किती मुलं असं पण आमच्याकडे रेशो ठीक आहे. आमच्याकडे एका टीचरला तुम्ही साधारण 6 ते 7 मुलं देऊ शकता, कारण ती हँडल करणं कठीण जातं त्याच्यापेक्षा जास्त. त्याच्यामुळे आम्ही 5 ते 6 मुलंच एका वर्गामध्ये देतो. तर आता काही जणांकडे 3 मुलं आहेत, तर काही जणांकडे 7 मुलं आहेत. तेवढा डिफरन्स असतो. तसं
1: स्पेशल चाइल्ड मुलांसाठी अनेक शाळा आहेत आपल्याकडे, पण कर्णबधीर मुलांसाठी बोटावर मोजण्या इतक्या शाळा आहेत. तुमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या शहरातून मुलं शिक्षणासाठी येत असतील, तर त्याबद्दल सांगा ना.
0: कसं आहे ना, आमच्याकडे येतात, आमच्याकडे अगदी उरणपासून आणि ठाण्यापासून मुलं येतात. कारण नवी मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर स्पेशल स्कूल आहेत.
1: हो.
0: पण कशा आहेत, IDची मुलं आहेत, इंटेलेक्च्युअल डिसेबल मुलं आहेत, आणि ब्लाइंड मुलं आणि डेफ मुलं अशी आपण शाळा आहेत. काही ऑटिस्टिक मुलं आहेत, पण आमचीच एक शाळा अशी आहे की ती फक्त म्हणजे फक्त कर्णबधीर मुलांची आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक ठाण्याहून पण मुलगा येत होता.
1: बरं.
0: ठाण्याहून म्हणजे तो थोडासा ऑटिझम मध्ये होता आणि कर्णबधीर पण होता, मल्टिपल हँडिकॅप होता. तर त्याच्या पालकांनी तर त्याच्यासाठी गाडी ठेवलेली, तो ड्रायव्हर त्याला घेऊन यायचा, दिवस थांबायचा आणि मग संध्याकाळी त्याला पुन्हा घरी घेऊन जायचा.
1: बरं.
0: आधी आमच्याकडे एक मुलगी येत होती, उरणहून येत होती. ती तर 4-5 वर्षाची असतानाच येत होती आमच्याकडे. तिची आई पण दिवसभर एखादं आपण व्रत केल्यासारखं बिचारी बाहेर बसून राहायची शाळेच्या बाहेर, आणि संध्याकाळी शाळा सुटली की तिला घेऊन जायची. कारण उरणपासून इथपर्यंत शाळाच नाही येत त्या मनाने. म्हटलं एवढ्या लांब तुमच्याकडे बघा, म्हणजे आम्ही पण त्यांना सांगायचो तुम्हाला एवढा त्रास होतो, येण्या जाण्याचा खर्च खूप होतो. त्या म्हणतात ताई शाळाच नाही येत कुठे आहेत, पण म्हणे सगळ्या ह्या IDच्या मुलांच्या तिथे ही मुलं नुसतीच बसून म्हणे. अजून मग तो पण एक परिणाम
1: वेगळा.
0: आत्ता पण माझ्याकडे एक मुलगा आहे, तो 3.5 वर्षांचाच होता, आत्ता तो 4 वर्षांचा झाला. त्याची आई आणि त्या मुलाची बहीण आहे 2 वर्षाची, तर ती बाई त्या 2 मुलांना घेऊन येते. ती उरणला सुद्धा आतमध्ये एका गावात एका डोंगरावर राहते
1: आणि रोज असा प्रवास करतात.
0: ती त्या डोंगरावरून ती म्हणते मी खाली येते, मग ह्या 2 मुलां घेऊन मग एक शेअर रिक्षा करते, पुन्हा एक शेअर रिक्षा करते, मग ती उरण स्टेशनला येते आणि मग ती आमच्याकडे पुन्हा रिक्षा करते. म्हणजे तिचा जवळ 100 रुपये हाच खर्च होतो.
1: पण त्यांना त्यांच्या मुलांना शिकवायची आहे आणि तुम्ही मुलांना छान घडवताय हा विश्वास कुठेतरी त्यांना आहे, म्हणून हा सगळा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थाने.
0: हो हो, म्हणूनच हा प्रवास आहे.
1: बऱ्याचदा आई वडिलांना माहित नसतं की आपल्या पोटी जे मूल जन्माला येईल ते कर्णबधीर असेल नसेल हे खरंच माहित नसतं. तर कर्णबधीर मूल जन्माला येण्याची काही विशेष कारणं आहेत का?
0: असं काही स्पेसिफिक कारण सांगता येत नाही, पण काही काही कारण अशी आहेत की सगळ्यात महत्वाचं म्हणजे नात्यामध्ये लग्न. म्हणजे काही एखाद्या कम्युनिटीमध्ये तर तो खूप प्रकार आहे की अगदी जवळच्या नात्यामध्ये लग्न करतात. याच्यातून

0: शक्यता जास्त असे, असं प्रत्येकालाच होईल असं नाही मी सांगत आहे, पण तो एक पॉइंट असो की त्याच्यामध्ये तुम्हाला होऊ शकतो. काही वेळेला गर्भपात करण्यासाठी बायका गोळ्या घेतात, गोळी घेतली नाही झालं जाऊ दे आता राहिले ना मग राहू दे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशी अजून पण बरीच काही कारणं आहेत की तुम्हाला मुलाच्या जन्माच्या वेळेला फोर्सेप लागतो काही वेळेला, तर तो फोर्सेप पण कुठेतरी लागू शकतो, एखाद्या वेनला वगैरे तो लागू शकतो, ती पण एक शक्यता असते. जन्म झाल्यावर ज्या मुलांना इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं त्या ज्या यूव्ही रेज असतात त्याचा सुद्धा परिणाम होऊ शकतो.
1: बरं,
0: अशी बरीच काही कारणं असतात मुलं अशी जन्माला येण्याची. आता खूप काही ऍडव्हान्स सोनोग्राफी वगैरे आलेली आहे, ती कलर ड्रॉपी वगैरे आलेली आहे, त्याच्यामध्ये कळतं तसं बरंच, पण तरी ना बाकीचं कळतं, तुमच्या मेंदूची वाढ झालेली आहे की नाही ते कळतं.
1: अवयवांची
0: अजून सुद्धा, आता जी आमच्याकडे बाई आलेली आहे तिला म्हटलं तुझं हे मूल तसं आहे तर तू दुसरं जन्माला घालताना तुला लक्षात नाही का आलं, म्हणे ताई आम्ही खूप सोनोग्राफी केली, सगळ्यांनी सांगितलं काही नाही नॉर्मल आहे तुझं मूल म्हणून.
1: बरं,
0: पण म्हणे ही मुलगी अशी आली जन्माला,
1: म्हणजे काही शक्यता सांगता नाही,
0: सांगता येत नाही तसं. कारण आहेत पण म्हणजे ही आपण टाळू शकतो,
1: होय
0: काही कारण आहेत ती.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिक्षणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खूप मोठी आव्हानं भासत असतील त्यांना शिकवताना, तर ती आव्हानं नेमकी कोणती आहेत?
0: आता कसं आहे ना, त्या मुलांना नाद हा माहितीच नसतो, तर त्यांना त्या आवाजाचं महत्व आम्हाला द्यायचं असतं, त्या आवाजाची जाणीव करून द्यायची असते. आता त्याच्यासाठी श्रवण यंत्र खूप महत्वाचं असतं, आधी त्यांना श्रवण यंत्र लावायची सवय करायची असते, त्यांना ते नाही आवडत असं लावायला, खूप काही कानात चोचतं किंवा काय मग ते सारखं काढून टाकतात, मग ते आधी लावायची ते शाळेत आमच्या भीतीने जरा लावतात, घरी जरी नाही लावलं तरी मग ते पाळी सांगतात की ताई ओरडतील शाळेत लावायचं जरा वेळ लावतात ते, मग ते रोज तपासायचं, त्याच्यातून त्यांना आवाज ऐकवायचा. आधी आवाज ऐकवायलाच त्यांना आम्हाला वेळ लागतो की आधी आम्ही समोरून एखादा मोठा आवाज त्यांना दाखवतो, एखादी डफली आहे हे जोरात वाजवून दाखवतो, बघ हा असा याचा आवाज येतोय, त्याच्यानंतर आम्ही त्यांना पाठीमागून तो आवाज ऐकवतो की हा याचा असा आवाज आलाय, आता तुला जर आवाज आला तर तू हात वर कर, मग त्याला समजतं हा की काहीतरी आवाज येतोय,
1: त्यांना सवयच नाही ना.
0: नाही सवयच नसते, मग त्याच्यापुढे त्यांचे मोल्ड वगैरे साफ करायचे, ते आम्हाला पालकांना प्रशिक्षण द्यावं लागतं की याचे मोल्ड साफ ठेवत जा, त्याच्यानंतर सेल त्याचे बरोबर आहेत की नाही, सेल रात्री काढून ठेवा, तुम्ही सेल त्याच्यातच ठेवलेत तरी मशीन खराब होतं, जेव्हा तुम्ही वापरात नसाल तेव्हा ते सेल काढत जा, मग त्याच्यानंतर तो आवाजाला प्रतिसाद देतोय का ते बघायचं. आता यांच्यात आमच्याकडे बऱ्याच लेव्हल असतात.
1: बरं,
0: एक असते आमची डिटेक्शन लेव्हल, म्हणजे फक्त ज्याला आवाज आला की त्यांनी बोट वर करायचं, त्याच्यात सुद्धा आम्हाला बरं वाटतं, अरे बापरे आणि आवाज आला, पहिल्यांदा आम्हाला खूप आनंद, आम्ही सगळे एकमेकांना वगैरे सांगतो बघ हा त्याला आवाज यायला लागला, म्हणजे आम्हालाच तो इतका आनंद होतो. मग त्याच्यानंतर परत डिस्क्रिमिनेशन लेवल मध्ये असतं की त्याला दोन किंवा तीन आवाज ऐकवायचे, मग त्याला दाखवायचं ह्याचा आवाज वेगळा आहे, या डफलीचा आवाज वेगळा आहे, हा भोपूए ह्याचा आवाज वेगळा आहे, मग आता तू ओळख मी पाठीमागून कोणता आवाज दिला ते, मग त्याला त्या आवाजातला फरक कळवायला शिकवायचं.
1: बरं,
0: मग तिथून आमचा सगळा हा अभ्यास हळूहळू हळू असा सुरू होतो. त्याच्यानंतर मग त्यांना फळ्यावर रेषा काढून द्यायच्या, डायरेक्ट हातात तुम्ही पेन्सिल वगैरे आपण नाही देत, म्हणजे आम्ही ती फळ्यावर देतो, मग ह्याच्यावरून तू फक्त सध्या बोटो फिरव किंवा एक माळू आणून देतो एका ट्रेमध्ये, त्या माळूमधून तू बोटो फिरव का, तर त्यांना डावीकडून उजवीकडे लिहायचं, डावीकडून उजवीकडे वाचायचं, ही पण सवय करावी लागते. मग फक्त तू चित्राला चित्र जोड, नुसतं इकडे झाडे इकडे झाडे, ती दोन्ही तू झाडं जोड, म्हणजे काय पेन्सिल घेऊन फक्त एक आणि चॉक देतो हातात, डायरेक्ट वही पेन्सिल आम्ही खूप नंतर देतो, आधी फळ्यावर सगळं. आमच्याकडे बोर्ड पण ना वर्गात आम्ही खाली लावतो, मुलांचा हात पोचला पाहिजे, मुलांना सहज ते ऍक्सेसेबल असले पाहिजेत बोर्ड वगैरे, त्याच्यामुळे आम्ही तो बोर्ड पण खाली लावतो आणि तिथून हळूहळूहळू त्यांची सुरुवात करतो अभ्यासाला, ज्याचे लेखनपूर्व किंवा वाचनपूर्व असे व्यवसाय म्हणतात. हसत खेळत हळूहळूहळू त्यांचा अभ्यास सुरू होतो.
1: मॅडम, श्रवण यंत्र आणि कॉक्लिअर इम्प्लांट मुलांच्या शिक्षणात किती मदत करतं?
0: श्रवण यंत्र तर महत्वाचं आहेत, म्हणजे त्यांचा एक तो भागच आहे शरीराचा असं समजाना, श्रवण यंत्र लावल्याशिवाय ते काही करू नाही शकत. कॉक्लिअर इम्प्लांट सुद्धा महत्वाचं आहे, पण ते कोणाला महत्वाचं आहे? 3 ते 5 वर्षापर्यंतच्या मुलाला.
1: बरं,
0: ते सुद्धा एक मुलांचा ऑडिओग्राम काढला जातो, म्हणजे त्यांची श्रवण शक्ती किती आहे, किती डेसिबल पर्यंत ते आवाज ऐकू शकतात, ते ऑडिओलॉजिस्ट असतात, ते तपासतात आणि ते सांगतात की ह्या मुलाला कॉक्लिअर इम्प्लांट केलं तर फायद्याचं आहे, या मुलाला फायद्याचं नाहीये. कोणाला फायद्याचं आहे? जे प्रोफाउंड असतात की ज्यांना अजिबातच आवाज येत नाही त्यांना ते कॉक्लिअर इम्प्लांट

0: कारण फायद्याचं असतं, बाकीच्यांना फायद्याचं नसतं. ते पण मुलाचं वय 3 ते 5 ह्या वयात केलं तर फायद्याचं होतं. आता काही लोक त्याच्या नंतर समजलं म्हणून करतात, पण आमच्याकडे अशी पण एक मूल आलेलं आहे की त्याचं जवळजवळ तो मुलगा 6-7 वर्षांचं झाल्यावर केलं, तेवढा फायदा होत नाही त्याचा.
1: योग्य वयात होणं
0: गरजेचं, ते योग्य वयामध्ये होणं गरजेचं असतं. आणि ते पण सगळ्यांना परवडतं असं नाही, त्याला खूप खर्च आहे. म्हणजे ते सुद्धा तुम्हाला कोणतरी डोनर वगैरे मिळू शकतात, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स, त्याचं सतत मॅपिंग करायला लागतं, त्याची थेरपी द्यावी लागते. वर्षभर तुम्ही ते केलं तर ते त्या मुलाला फायद्याचं होतं. कारण त्या कोक्लियन इम्प्लांटनी असं होतं की डायरेक्ट तुमच्या मेंदूमध्ये आवाज जातोय, मग तो त्या मुलाला सहन पण झाला पाहिजे. त्याच्यामुळे ते मॅपिंग असतं, हळूहळू हळू आवाज वाढवला जातो. मग त्याचं त्या मुलाला व्यवस्थित प्रशिक्षण द्यावं लागतं. ते सगळं केलं तर कोक्लिअर इम्प्लांट अतिशय चांगलं आहे आणि फायद्याचं आहे, पण ते ठराविक वयातच झालं पाहिजे. पुढे झालं तर ते फायद्याचं होत नाही.
1: पण प्रत्येक आई वडिलांना वाटत असेल की माझ्या मुलांसाठी हे असावं,
0: वाटत असतं. पण आता कसं आहे ना, आमच्याकडे एक मूल आलेलं आहे, तर मी म्हटलं त्याची बहीण आहे 2 वर्षाची, तर आम्ही खूप मागेलो हिचं तरी कोक्लिअर इम्प्लांट करा, या मुलीला फायद्याचं होईल. पण ती बाई म्हणते माझ्या घरच्यांचा सपोर्ट मिळत नाहीये.
1: बरं,
0: थोडा तो म्हणे नाही माझी सासू म्हणते काही झाले तरी कोक्लिअर इम्प्लांट करायचं नाही, त्यांच्या घरात काहीतरी एक इन्सिडन्स झालेला आहे,
1: ती भीती असेल का.
0: हा, त्याच्यामुळे ती भीती आहे. म्हटलं असं होत नाही कधी, म्हटलं आम्ही काही ऐकलं नाही, कोक्लिअर इम्प्लांट घेऊन काही वाईट होत नाही कधी, करा. पण ते शेवटी पालकांवर डिपेंड असतं.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांना शिकवताना कोणकोणते महत्वाचे टप्पे असतात? म्हणजे बऱ्याचदा सांकेतिक भाषा, लिप रिडिंग ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल?
0: सांकेतिक भाषा असतेच, पण सांकेतिक म्हणजे ना तुम्हाला लोकांना वाटते ती सांकेतिक भाषा ही वेगळी असते. आता जसं आहे ना, आमच्याकडे ओरल मेथड चालतो, म्हणजे आम्ही शक्यतो बोलून आणि ऐकून असं शिकवतो, लिप रिडिंगनी शिकवतो. काही ज्या शाळा आहेत जिथे फक्त सांकेतिक भाषाच वापरतात, पण आमची ही जी मुलं ज्या खुणा वापरतात, आम्ही त्यांना सांकेतिक भाषेपेक्षा जे खुणा वापरतात त्याला म्हणतो जेस्चर असतं, तर ते जेस्चर ती मुलं वापरतात आणि त्याच्यातून त्यांना आम्ही पुढे ज्ञान देत असतो की त्यांना त्या भाषेचं ज्ञान देत. त्याच्या आधी त्यांना आवाजाची जाणीव करायची. हा, आता त्याच्यात सुद्धा आवाजाची जाणीव करताना आपण बोलतो, आपल्याला स्वतःला समजत, पण आपल्या इथे गळ्याला व्हायब्रेशन होतं, त्या मुलांचं होत नाही. जेव्हा ती अगदी लहान आलेली असतात ना, तर मी त्यांना गेले, अरे अ बोलतो, तो अ कसा बोलणार, तो नुसतं तोंड हलवतो. मग आम्ही काय करतो, त्याचा एक हात आहे मी माझ्या मानेवर ठेवते, एक त्याच्या मानेवर ठेवते. आता बघ, माझ्या इथे व्हायब्रेशन झालं, तुझ्याकडे इथे असं काही जाणवलं ना, मग त्याला कळतं की अरे हा. आणि मग जेव्हा तो आवाज करतो ना, तेव्हा खूप त्यांचा चेहरा बघण्यासारखं असतो,
1: आनंद
0: एकदम गोड असतात तेव्हा. अरे हा, म्हणजे आता मला पण आवाज काढता यायला लागला. हा त्यांचा त्यांना आनंद पण एक वेगळाच मिळत असतो, मला पण आता आवाज काढता यायला लागला.
1: पालकांना सांकेतिक भाषा जर समजत नसेल तर काही अडचणी येतात का?
0: आता त्याच्यामध्ये ना प्रॅक्टिकली तसं होऊ शकतं की पालकांना आवाज येतात, की पण काय होतं ना, ते मुलाशी एक त्यांचं वेगळंच बॉन्डिंग असतं. त्याच्यामुळे असं आईचं कधी होत नाही की मूल काय बोलतंय आईला कळत नाही, काहीतरी खाणाखुणा करतात, मग नाहीच पालकांना समजलं तर पालक आम्हाला येऊन विचारतात, ताई काल शाळेत काय झालं, हा असं असं सांगत होता. मग आम्ही त्यांना सांगतो, अहो आता काही असतं ना, मुलं एकमेकांना पण त्या दुसऱ्या मुलाचं नाव माहिती नसतं, पण काहीतरी एक खुणा ठेवलेल्या असतात, असा हात केला म्हणजे ही मुलगी, हे आम्हाला माहीत असतं. मग आम्ही सांगतो, अहो तो ना त्या मुलीबद्दल बोलत होता. त्यांच्या एक वेगळ्याच खुणा ठरलेल्या असतात. हा, की त्यांच्या शिक्षकांच्या सुद्धा आम्हाला लगेच कळतं, आम्ही पण त्यांना कुणा सांगतो ह्या ताईंना बोलव, त्यांना कळतं ह्यापैकी कोणत्या ताईंना बोलवायचं आहे ते, किंवा कोणत्या मुलाला बोलवायचं आहे. मग ते पालकांना आम्ही सांगतो सगळं समजवून. इव्हन जेव्हा नवीन ऍडमिशन घेतात, मूल लहान असू देत मोठं असू दे, आम्ही पालकांना सांगतो तुम्ही अर्धा एक तास ऑब्झर्वेशनला बसत जा शाळेत, की आम्ही काय शिकवतो तुम्हाला पण कळलं पाहिजे, नाही तर मग तुम्ही घरी सराव कसा घेणार.
1: त्याच्यामुळे संवाद साधन असतो.
0: हा हा, त्याच्यामुळे तुम्ही बसा, कसा आम्ही शिकवतो, काय वापरतो, हेच जर तुम्ही सराव घेतला तर ते मूल अजून लवकर पुढे जाईल.
1: मॅडम, आपल्या घरात स्पेशल चाइल्ड जन्माला आलं की पालकांना एक सामाजिक भीती असते आणि काही गैरसमज असतात, तर ते दूर करण्यासाठी संस्था काय काम करते तुमची?
0: आपल्या घरात अपंग मूल जन्माला आलं हा एक त्यांना खूप धक्काच असतो. पहिला त्याच्यातून त्यांना बाहेर पडायला थोडा वेळ लागतो, ते बाहेर लवकर घेऊन जात नाही. मग कारण का म्हणे, कोणतरी लोक बघतात, मग ते बरं वाटत नाही बघायला. तर आम्ही त्यांना सांगतो की असं करू नका, तुम्ही बाहेर घेऊन जा, लोकांना पण सवय होऊ दे. तुम्हाला पण त्या मुलाला पण सवय

0: येऊ दे. आता आम्ही शाळेत आहोत पण तरी आम्ही काय करतो ना, आठवड्यातून एकदा मुद्दामून त्यांना गार्डन मध्ये खेळायला नेतो जिथे नॉर्मल मुलं असतात, नॉर्मल लोक असतात. म्हटलं लोकांना पण बघू दे किंवा ह्या मुलांना पण बघू दे की नॉर्मल मुलं कशी खेळतात. आणि ही आमची मुलं तर त्या मुलांना दुसऱ्या बघतच नाहीत, ते त्यांच्या त्यांच्यामध्ये एवढे रमत असतात. उलट तीच नॉर्मल मुलं येऊन अशी बघत बसतात, मग आम्ही पण त्या मुलांच्या जवळ उभं राहतो की काही या मुलांना एक करायला नको. आम्ही तिथे उभा राहतो, सांगतो काय झालं रे. अहो नाही मॅडम, हे असे काय बोलतायत, हे असं का करतात, हे शाळेत जातात का. त्यांना खूप काही लोकांना प्रश्न असतात. म्हटलं अहो लोकांना विचारू दे की अशा शाळा पण असतात का, त्याच्यासाठी आम्ही नेतो. आम्ही 28 सप्टेंबरला जागतिक कर्णबधिर दिन असतो तो साजरा करतो. आम्ही 3 डिसेंबरला असतो जागतिक अपंग दिन असतो तो साजरा करतो. आम्ही रॅली काढतो की लोकांना माहीत पडू दे की अशा शाळा आहेत. इव्हन आजूबाजूच्या लोकांना सुद्धा माहिती असेल की आपल्या घराजवळ अशी स्पेशल स्कूल आहे, हे पण लोकांना अजून माहीत नसतं.
1: बऱ्याचदा ना पालकांचा सपोर्ट ना ह्या सगळ्यासाठी खूप महत्वाचा असतो. म्हणजे स्पेशल चाइल्ड आपल्या घरात आहे तर ते टेन्शन न घेता त्या मुलांना सपोर्ट करून उत्तम शिक्षण कसं मिळेल याकडेही पालकांनी किती लक्ष दिलं पाहिजे.
0: पालकांचा तर सपोर्ट 100% पाहिजे. म्हणजे आता बघा, पालकांचा सपोर्ट आम्हाला मिळतो. आमच्याकडे जेव्हा पालक येतात ना तर शाळा हा खरं म्हणजे त्यांचा शेवटचा ऑप्शन असतो. मूल आपलं बोलत नाही, त्यांना ऐकत नाहीत हे कळतच नाही की अरे मुलांना आवाज येत नाही म्हणून ते बोलत नाहीयेत. नाहीतर ते बोलू शकतात पण त्यांना आवाज येत नाहीये. मग कोणतरी घरातलं सांगते की नाही त्याचे बाबांना 5 वर्षांनी बोलले, त्याचे आजोबांना 5 वर्षांनी बोलेल तर अजून तू एवढ्यात कशाला टेन्शन देते. असं करत करत साधारणपणे 4-5 वर्ष निघून जातात. मग त्यांना कळते अरे बापरे अजून बोलत नाही. मग त्यांना असं वाटतं आपण कुठेतरी काही नवस बोललो, तो नवस फेडायचा राहिला का म्हणून असं झालंय का. त्याच्यात पण काही दिवस जातात. मग कोणतरी कुठेतरी बोलतो की अरे त्या गावामध्ये ना एक वैद्य आलेला आहे, तो ना छान औषध देतो, वर्षातून एकदाच फक्त तिथे जातो, तो एक काढा प्यायला जातो, मूल बोलायला लागेल. त्याच्यात पण काही दिवस जातात. असं करत करत करत ना जवळजवळ 7-8 वर्ष मुलांची जातात. मग पालकांना कुठेतरी कोणतरी सांगतं की नाही अशा शाळा पण असतात. त्याच्या आधी ते नॉर्मल शाळेत पण घालतात. बहुतेक बालवाडीमध्ये वगैरे बघितलं ना तर अशी मुलं असतात जी आपली कोपऱ्यात बसलेली असतात नुसती. मग जेव्हा त्या पण शाळेमध्ये कळते की अरे ह्यांना आपल्याकडे घेऊन काही उपयोग नाहीये, मग ते सांगतात की अशा शाळा शोधा, तेव्हा ते आमच्याकडे येतात. मग त्यांना जेव्हा कळतं की नाही अरे अशी मुलं अजून आहेत, अशा शाळा आहेत आणि अशी ही मुलं किती मस्त खेळतायत, किती मजा करतायत, किती मस्ती चालली यांची, तेव्हा त्यांना वाटतं अरे आपण का नाही इथे घातलं एवढ्या वर्षामध्ये. पण त्याच्यानंतर ना आम्हाला 100% सपोर्ट मिळतो.
1: पालकांनी जागरूक राहणं गरजेचं.
0: जास्त करून आईने जागरूक राहिलंच पाहिजे. आई वडिलांनी
1: आपलं मूल केव्हा बोलतंय,
0: केव्हा बोलतं की तुम्ही 5 वर्ष एवढी वाट नका बघू,
1: खूप वेळ जातो.
0: खूप वेळ जातो. मग काय होतो ना, मेन तुमचं जे 7-8 वर्ष गेलेली असतात मग त्याच्या पुढे शिकवायचं, त्यांना आवाजाची जाणीव द्यायची. त्याच्यानंतर आम्ही पहिली दुसरी तिसरी कधी घेणार. मग त्याच्यामुळे होतं काय, 10वीत जाईपर्यंत काही काही मुलं 18-18, 20-20 वर्षांची होऊन जातात. मग त्यावेळेला त्या पालकांना आणि मुलांना खूप वाटतं बापरे बघा हा मुलगा आता 15 वर्षांचा आहे, हा 10वीत झाला, माझा अजून 10वीत गेला नाहीये. पण त्याची ही मागची वर्ष गेलेली असतात ना, कळायला वेळ लागतो. तसा
1: शाळेमध्ये ना बरीच तुमच्या मुलं असतील, प्रत्येक जण अभ्यासात हुशार असेल असं नसेल, काहींना इतरही गोष्टींमध्ये रस असेल, मग ते कला असेल, कार्यानुभव असेल, चित्रकला असेल, तर त्यांच्या या कलागुणांना वाव मिळावा यासाठी काय करता तुम्ही.
0: नाही आता सगळीच मुलं काय अभ्यासात हुशार असतात असं नाहीये, पण आमचं एक उद्दिष्ट असं की निदान 10वी पास हे सर्टिफिकेट मुलांना मिळालं पाहिजे. आता आमच्याकडचा एक मुलगा ना डान्समध्ये अतिशय सुंदर होता. म्हणजे आमचे काहीही कार्यक्रम असेल ना की तो सगळ्यांचे डान्स तो एकटा मुलगा बसवायचा, खूप छान होता. आता आम्ही पण त्याच्या मालकांना सांगितलं की ह्याला पुढे ह्याच्यातच काहीतरी करिअर करू दे. नंतर दुसरा एक मुलगा आहे, त्याला चित्रकलेची आवड होती. म्हणजे लहानपणापासून त्याला काही सांगायचं असेल ना तर पटापट पटापट बोर्ड चित्र काढणार आणि आम्हाला दाखवणार, मग आम्ही समजून घेते ह्याला काहीतरी सांगायचं आहे. पण स्वरूप सकपाळ म्हणून एक विद्यार्थी आहे आमच्याकडे होता, आता तो 2022ला 10वी झाला. त्याची चित्रकला छान होती आणि हे त्याच्या आई वडिलांना जाणवलं की नाही ह्याच्याकडे चित्रकलेचं अंग आहे. 10वी पास झाल्यावर त्यांनी ठाण्यामधल्या एका कॉलेजला रिक्वेस्ट केली की तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ऍडमिशन द्या. त्या कॉलेजमध्ये आतापर्यंत स्पेशल मुलांना ऍडमिशन दिलेली नव्हती. त्याच्याही म्हणाल तुम्ही हे एक चॅलेंज म्हणून तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि माझ्या मुलाला ऍडमिशन द्या, मी सगळी मदत करते. त्याला काही नाही समजलं काय तर मी येईन सतत तुमच्याकडे. आता त्या कॉलेजमध्ये 2 वर्ष तो मुलगा आहे आणि तो खूप छान

0: तिथे करायला लागला, तर कम्प्युटरवर करायला लागला. आता मागच्याच आठवड्यात द बॉम्बे आर्ट गॅलरी आहे बँड्राला, तिथे एक्झिबिशन भरलं होतं, तर तिथे त्या मुलाची दोन चित्र सिलेक्ट केली आणि ती एक्झिबिशन मध्ये ठेवली. ती आम्ही बघायला पण गेलो होतो. त्याला बरं वाटतं, आम्ही अजूनही कुठे आलो ना, त्याचं एक्झिबिशन असेल काय असेल की आम्ही जातो मुद्दामून, कारण ते पालक अजूनही आमच्या संपर्कात आहेत. त्याचं काही अचीवमेंट असेल ना की ते लगेच आम्हाला सांगतात, ताई असं असं झालं आज, तुम्ही भेटायला या, बघायला या म्हणून. तर पालकांचा सपोर्ट असतं. असं प्रत्येक मूल अभ्यासात असेल असं नाहीये ना, प्रत्येकाच्या अंगातल्या कला वेगवेगळ्या असतात. पण पालकांना आम्ही सांगितलं की ते पटत. आज एवढी वर्ष झालेली तर आम्ही त्यांना सांगतो की ह्याला कशात आवड आहे, ह्याला कशात आवड आहे, त्याप्रमाणे पालक आमच्या बरोबर सपोर्ट असतो.
1: मुलांच्याही आवडीनिवडी बघता, त्यांचे कलागुण बघता, वेगवेगळी प्रदर्शनं त्यांच्यासाठी भरवली जातात का, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल हे सगळं करता.
0: असं प्रदर्शनं भरवली पाहिजेत. आता हे जे मी तुम्हाला स्वरूपचं उदाहरण सांगितलं ते नॉर्मल लोकांचं होतं, तिथे फोटोग्राफी होतो आणि चित्रकलेचं प्रदर्शन होतं.
1: बरं,
0: तर त्याच्यामध्ये त्याची चित्र ठेवलेली होते. तर माझं म्हणणं आहे असं चित्र ठेवावी, असं म्हणजे त्यांच्या कलागुणांना वाव मिळालं तर बरं होईल.
1: हो, त्यांनाही म्हणजे प्रगती करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रात. मॅडम, आजच्या काळात डिजिटल साधनं, ऍप्स, स्मार्टफोन्स हे कर्णबधीर मुलांसाठी किती उपयुक्त आहेत?
0: खूप उपयुक्त आहेत. आता बघा, स्मार्टफोन आले, मुलांना फोन ऐकू येत नाहीत पण तरी ते व्हिडिओ कॉल करतात ना, त्याच्यातून ते संपर्क साधतात. अजूनही माझे काही काही स्टुडंट जे अगदी आधीचे आहेत, म्हणजे जे आमच्याकडे 2016 वगैरे पहिली बॅच 10वी माझी पास झाली, ती मुलं किंवा त्याच्यानंतरची मुलं अजूनही व्हिडिओ कॉल करतात आणि आमच्याशी ते संपर्क साधू शकतात. आता बघा, करोनाच्या वेळेला सगळं जग थांबलं होतं, पण त्यावेळेला आम्ही गुगल ड्राईव्ह किंवा झूम मिटिंग वरून मुलांशी संपर्क साधला आणि पालकांना पण ते बरं वाटलं. मग त्याच्यामध्ये ना मी त्यांना इंग्लिश शिकवायला लागले, कारण का मुलांना बाकी याच्यापेक्षा ना इंग्लिश भयंकर आवडतं, भयंकर त्यांना ती आवड असते. तर सगळी मुलं बरोबर रात्री, कारण का मी सांगितलं होतं मला वेळ नाही, मी रात्री 9 वाजता घेणार चालेल म्हणे, 9 वाजता सगळी मुलं येऊन बसायची आई बाबांबरोबर झूम मिटिंग मध्ये आणि खूप छान करायची. आणि याचा आपल्याला उपयोग तर होतोच ह्या डिजिटल जगाचा. आता बघा, आम्हाला काही अभ्यास शिकवताना गड किल्ले दाखवायचे असतील ते आम्ही पटकन दाखवू शकतो. एखादा राजकीय नेता आहे, अभिनेता आहे, आता आम्ही काही काही उदाहरण देताना पिक्चर मधले हिरो वगैरे त्यांना आवडतात, तर असं पटकन सांगितलं शाहरुख खान, सलमान खान, कळत नाही, चित्र दाखवलं की लगेच ओळखतात. मग त्यांचे त्या पण खुणा ठरलेल्या असतात की शाहरुख खान म्हणजे कोण, सलमान खान म्हणजे कोण. तर आम्हाला ह्याचा खूप उपयोग होतो. आम्ही लॅपटॉपवरून त्यांना दाखवतो ते सगळं चित्र दाखवतो, किंवा आपले प्राईम मिनिस्टर आहेत काय आहेत त्यांची चित्र दाखवतो. त्याच्यामुळे डिजिटल साधनांचा उपयोग तर त्यांना खूप होतो. गेल्या वर्षी एक सेंड ऑफ होता त्या 10वीच्या मुलांचा, फेअरवेल होतो.
1: बरं,
0: त्यावेळी आम्हाला आधीच्या मुलांना बोलवायचं होतं. ती मुलं आली, त्यांना सांगितलं असं असं लोकेशन लागतंय, मी गुगल लोकेशन तुम्हाला या, ते बरोबर गुगल लोकेशन शोधत येतात मुलं. तेवढी ती हुशार असतात सगळे स्मार्टफोन वगैरे वापरायला, त्याच्यामुळे त्यांना नक्कीच उपयोग होतो या गोष्टीचा.
1: मॅडम, 3 सहकारी मैत्रिणी आणि मुलांचे पालक असं मिळून तुम्ही ही संस्था, ही शाळा उभी केली, पण हे सगळं करत असताना आर्थिक गणित बसवणं खूप कठीण असतं, तर ते तुम्ही कसं मॅनेज करता?
0: आर्थिक गणित तर कठीणच असतं. आता काय आहे, आमची सगळी भाडेतत्वावर आहे, आमची स्वतःची इमारत नाहीये, स्वतःच काहीच नाही, कुठे मिळेल तेथे आम्ही आपली जागा भाड्याने चालवत असतो. त्याच्यामुळे आम्हाला मुलांकडून फी तर घ्यावीच लागते. म्हणजे आम्ही आमचे पगार वगैरे तर विचार करत नाही, कारण आम्ही एक समाजसेवा करण्याच्या या क्षेत्रात आलेलो आहोत. आता काही मुलं फी पण भरू शकत नाही, त्याच्यातली सुद्धा आहेत त्याच्यातली. मग कधी माझे मित्रमैत्रिणी आहेत, कधी माझे नातेवाईक आहेत. आता माझी एक बहीण आहे, ती म्हणाली एका मुलीचा 10वीपर्यंत होईपर्यंत सगळा खर्च मी करीन.
1: बरं,
0: असे आम्हाला काही चांगले लोक पण भेटतात. मग त्याच्यातून आम्ही जसं जमेल तसं चालवत आहे. आता फी मध्ये कसं बाकी पण असतं, आम्हाला नुसतं भाडं असं नाही, मुलांचे पेपर, मुलांना काही टीचिंग एड्स आम्हाला बनवायला लागतात, काही आणावं, कधी बॉल आणावं, कधी असे छोटे खर्च खूप असतात आम्हाला, तर ते आम्ही त्या फी मधून चालवतो.
1: असेही काही मुलं आहेत तुमच्या शाळेमध्ये की जे त्यांच्या आजी आजोबांकडे राहतात, मावशी काका काकूंकडे राहतात, त्यांनाही फी भरणं कधी कधी कठीण असतं, तर त्यांनाही मदत करणारे काही हात आहेत?
0: तर हात आहेत. आता कसं आहे ना, माझ्याकडे एक मुलगा होता, त्याची जरा स्टोरी म्हणजे कसं, तो त्याच्या आईला जवळजवळ 7 वर्षांनी झाला आणि ती ट्विन्स झाली मुलं. ट्विन्स झाली तर त्यांची एवढी परिस्थिती नव्हती, तर त्या मुलाच्या मावशीनी सांगितलं की मी या मुलाला सांभाळीन, म्हणजे दोन्ही मधलं एक मूल मी सांभाळीन. हे असं नाही, तिने एक मूल आणलं. त्याच्यानंतर कळलं की हे मूल कर्णबधीर आहे, याला ऐकायला कमी येतं, पण त्या मावशी

0: मी सोडलं नाही, मी ह्या मुलाला सांभाळेन. पण त्यांना तो खर्च झेपणार नाही, त्यांची स्वतःची फॅमिली होती, त्यांचा मुलगा सून सगळेच होते. पण ना त्यांच्या बाजूला राहणाऱ्या एक होत्या, त्यांना वाटलं की नाही ह्या मुलाचं शिक्षण झालं पाहिजे. तेव्हापासून त्यांनी त्या मुलाची शाळा शोधण्यापासून शाळेची फी भरणं, म्हणजे एक आईच ती
1: हो,
0: अक्षरशः ती दुसरी आईच त्याची, सगळा खर्च त्या बाईनी केलेला आहे. आणि अजूनही करतात की अगदी त्या मावशींकडे पण सगळे करतात त्या मुलाचं प्रेमाने, त्या मावशींची सून करते. म्हणजे असे पण आम्हाला चांगले लोक आहेत. एक मुलगा आहे, त्याचे आई वडील खूप लांब राहतात, त्यांच्या गावात शाळा नाही. त्याचे नाना नानी म्हणाले नाही हे आहे असं मूल आहे म्हणून तुम्ही घरात ठेवू नका, तुमच्या गावात शाळा नाही ना इकडे पाठवा. तो मुलगा इथे नाना नानी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे राहतो आणि त्याचं शिक्षण पूर्ण करतो. म्हणजे अशी पण काही मुलं आहेत. अजून एक मुलगी आहे, तिला तिच्या आई वडिलांनी ती 3 दिवसाची असताना ॲडॉप्ट केलेलं आहे. आता त्यांची तर परिस्थिती नाही, त्याचीच मी म्हटलं की फी माझी बहीण भरते. ती मुलगी सुद्धा अभ्यासात खूप हुशार आहे. तर असं म्हणजे जी मुलं आहेत ना ती मुलं अभ्यासात खूप हुशार आहे. तर केवळ फी मिळत नाही किंवा हे नाही म्हणून आम्ही कधी आमच्या मुलांचं शिक्षण थांबवलं नाही आजपर्यंत. आता मी जसं म्हटलं की माझ्याकडे उरणून एक मुलगा येतो, त्याचे वडील ट्रक ड्रायव्हर आहेत, त्या बाईला रोजचा येण्या जाण्याचा खर्च 100 रुपये असतो. तिच्याकडे कुठून आम्ही फी मागणार? आम्ही फीच मागत नाही. आजपर्यंत तिला कधी बोललोच नाही की तू फी दे म्हणून, कारण आम्हाला तिची परिस्थिती बघूनच एवढं वाईट वाटतं. म्हटलं हिच्याकडे कोणत्या यांनी आपण फी मागायची, तिला एवढं मुलाला शिकवण्याची इच्छा आहे तेच खूप झालं.
1: रोज एवढा लांब प्रवास करून ते शाळेत आणतात मुलाला. मॅडम, तुमच्या शाळेत शिक्षण घेऊन आज अनेक मुलांचं भवितव्य घडलं असेल आणि त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरस्थावर झाले असतील, तर अशा मुलांच्या यशोगाथा ऐकायला आवडतील.
0: आमच्याकडे जी पहिल्या बॅचची मुलं होती त्याच्यामधली 2 मुलं महापेला एक कंपनी आहे तिथे डाटा ऑपरेटर म्हणून काम करतात ते. नंतर एक मुलगा आहे त्याला अपंगांचा असा एक स्टॉल मिळाला,
1: बरं,
0: तर त्याच्या आई वडिलांनी तिथे त्याला बिझनेस काढून दिलेला आहे. ते वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करतायत आणि बाकीची मुलं आहेत ती शिकतायत. आता 11वी 12वी करतायत, काही मुलं 12वी झालेली आहेत ती बीकॉम करतायत,
1: पुढे आता वेगळ्या पदावर
0: जातील. आता ते सिवूडला कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये ती मुलं जातात कारण का ते आम्हाला जवळ पडतं.
1: बरं,
0: ते 11वी 12वी तिथे करतात, 12वी झाले की ते सायनला त्यांचं कॉलेज आहे तिकडे जातात ती मुलं आणि तिकडे पुढचं शिक्षण घेतायत ती मुलं. आता
1: मॅडम, आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेने आज तुमची संस्था काम करते, तर या संस्थेची पुढची उद्दिष्ट काय आहेत?
0: आता आम्ही हे जे कार्य केले ते सगळं आम्ही शून्यातून अक्षरशः उभं केलेलं आहे. तर माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहू दे.
1: मॅडम, कर्णबधीर मुलांसाठी तुमची संस्था जे कार्य करते ते नक्कीच प्रेरणादायी आहे. आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकी महत्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, दायित्व समाजाचे वर्षा वैद्य यांची चेतना जांजे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता आणि मधुलिका यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: वनिता मंडळाचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी ह्यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
4: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
3: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
5: कि आजकल मैं हर रोज दिन में 3 सुनती हूँ सखी सहेली.
6: सखी सहेली?
5: हाँ, हर रोज 2 सखियाँ 3 बड़ी मजेदार बातें करती हैं. और तो और, पढ़ाई, करियर, इंटरनेट, सोशल मीडिया और दुनिया भर की दिलचस्प जानकारियाँ भी देती हैं.
6: अच्छा, तो मुझे भी बताना जरा, मैं भी सुनूंगा सखी सहेली.
5: हाँ हाँ, क्यों नहीं, सखियाँ ही नहीं सखा भी सुनते हैं सोमवार से शुक्रवार दोपहर 3
7: सखी सहेली.
0: यह है विविध भारती. सुरीला सफर लेकर हाजिर होते हैं बस कुछ ही पलों में.

0: आकाशवाणी मुंबई अमिता बडे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तामिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नवीन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will be

0: become even more important to the world.
1: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागर मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी सांगितलं. भारत आणि अमेरिका यांच्यात आज एका महत्वाचा द्विपक्षीय करार झाला. पृथ्वीमधल्या महत्वपूर्ण खनिजांची तसंच इतर दुर्मिळ घटकांची उत्खनन प्रक्रिया आणि त्यांचा पुरवठा सुरक्षित करण्यासंदर्भात हा करार करण्यात आला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी दिल्लीत या ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही राष्ट्रांना वित्त पुरवठ्याच्या बाबतीत सहकार्य तसंच महत्वपूर्ण खनिज आणि दुर्मिळ मूलद्रव्यांचं प्रभावी व्यवस्थापन करण्यात मदत होणार आहे. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांनी राजीनामा दिला असून यातल्या तिघांनी तमिळपेत्री कळघममध्ये प्रवेश केला आहे. चौथा आमदारही टीव्हीकेमध्ये प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. मारागातम कुमारवेल, पी सत्यभामा आणि एस जयकुमार या अण्णा द्रमुकच्या आमदारांनी काल आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला. त्यानंतर संध्याकाळी त्यांनी टीव्हीकेमध्ये प्रवेश केला. आज इसाकी सुबैया यांनीही आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांकडे दिला. आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अंबासमुद्रम, मेदुरत्नकम, पेरुदुराई आणि धारापुरम या 4 विधानसभा मतदारसंघांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. रिक्त झालेल्या जागांवर हे 4 जण टीव्हीकेकडून निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. अण्णा द्रमुकच्या आमदारांचा राजीनामा घेतल्याबद्दल अण्णा द्रमुकचे महासचिव के पलानीस्वामी यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली अण्णा द्रमुकचे आमदार आज विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असून आमदारांचा राजीनामा न घेण्याची विनंती करणार आहेत. काश्मीरच्या गुलमर्ग इथं केबल कारमध्ये अडकलेल्या 300 प्रवाशांची सुखरूप सुटका करणाऱ्या पथकाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज कौतुक केलं. गुलमर्ग इथं काल केबल कारमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं विविध ठिकाणी एकूण 300 पर्यटक अडकले होते. हे सर्व पर्यटक त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचं काम भारतीय लष्कराचे जवान, जम्मू आणि काश्मीर पोलीस, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं योग्य समन्वयानं केलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या मोहिमेत काम करणाऱ्या सर्व सुरक्षा यंत्रणांचं संरक्षण मंत्र्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या संदेशातून कौतुक केलं. दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रतिकिलो 2 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सीएनजी गॅस आता 83 रुपये प्रतिकिलो दरानं मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. सौदी अरेबियात सुरू असलेल्या हज यात्रेत आज अराफत दिवस पाळला जातोय. यात्रेतला हा सर्वात पवित्र आणि महत्वाचा दिवस मानला जातो. जगभरातील 15 लाखांहून अधिक मुस्लिम धर्मीय भाविक मीना इथून अराफत पर्वताच्या मैदानात प्रार्थनेसाठी दाखल झाले आहेत. हज यात्रेसाठी यंदा भारतातून 1,75,000 अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी योग्य ती व्यवस्था केल्याची माहिती सौदी अरेबियातील भारतीय अधिकाऱ्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 3 दिवसांच्या सिक्कीम दौऱ्यावर आहेत. सिक्कीमची राजधानी गंगटोक इथं आज सकाळी राष्ट्रपतींचं आगमन झालं. त्यावेळी विमानतळावर राज्यपाल ओमप्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तमांग यांनी त्यांचं स्वागत केलं. या दौऱ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांसाठीच्या पिंक बस सेवेचं उद्घाटन केलं जाणार आहे. तसंच त्या विविध संस्थांना भेट देणार आहेत. गंगटोक इथल्या सिक्कीम विद्यापीठाच्या पदवीदान समारंभातही राष्ट्रपती सहभागी होणार आहेत. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रपतींच्या हस्ते सिक्कीम पोलिसांना प्रेसिडेंट ऑफ इंडिया पोलीस कलर सन्मान प्रदान केला जाणार आहे. इबोला रोगाचा प्रादुर्भाव हा आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर डीसीजीए अर्थात नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं विमान कंपन्यांसाठी प्रमाणित कार्यपद्धती जारी केली आहे. काँगो आणि युगांडामध्ये विमानसेवा चालवणाऱ्या विमान कंपन्यांनी प्रवाशांकडून विमानातून उतरण्यापूर्वी स्वयंघोषणापत्र भरून घेणं अनिवार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. प्रवाशांना

अशक्तपणा, स्नायूदुखी, डोकेदुखी, घसादुखी, उलट्या, जुलाब किंवा रक्तस्राव यासारखी लक्षणं आढळली तर आगमन झाल्यावर तात्काळ विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना तसंच इमिग्रेशन किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांना कळवण्यात यावं असं डीसीजीएनं म्हटलं आहे. भारतात आगमन झाल्याच्या 21 दिवसांच्या आत अशी लक्षणं दिसली तर प्रवाशांनी निर्धारित रुग्णालयांमधून वैद्यकीय मदत घ्यावी आणि विमानतळावरच्या आरोग्य कार्यालयाला माहिती द्यावी असे निर्देशही डीसीजीएनं दिले आहेत. इस्रायलनं हिजबोलावरील हल्ले आणखी तीव्र केले आहे. इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी हल्ले अधिक तीव्र करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले आहेत. इस्रायली सैन्यानं केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 अधिक हिजबोलाशी लोक संबंधित मारले गेल्याचा दावा नेतन्याहू यांनी केला आहे. गेल्या वर्षभरापासून कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारनं कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याचा निर्णय काल घेतला. हा दर सध्या फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी असेल. रशिया युक्रेन युद्ध तसंच इराणमधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हारो यांच्याशी संवाद साधल्याची माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी दिली. रशिया युक्रेन युद्ध, द्विपक्षीय संबंध आणि इराणमधील परिस्थिती यावर या दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीलिटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 4 आमदारांचा राजीनामा. तिघांचा तमिळ वेत्री कळघममध्ये प्रवेश. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीला ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वोंग, जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ उपस्थित होते. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात. तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावरही क्वाड राष्ट्रांचा भर असल्याचं जयशंकर म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्यासाठी गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी म्हणाले. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वे मंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते

रेल्वे टर्मिनस असं असेल तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 मधल्या सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. डोंबिवली सोनारपाड्यातल्या पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन द्यायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली. नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमीभाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारने परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती, त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच असतील. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. देशात वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट प्रश्नपत्रिका पेपर फुटी आदी मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला. या मोर्चात माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे वाढत्या इंधन खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी इंधन बचत म्हणजेच इंधन निर्मिती ही संकल्पना राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. एसटीच्या प्रत्येक आगाराने दररोज किमान 5 लिटर डिझेलची बचत करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबवाव्यात असे निर्देश त्यांनी मुंबईत मंत्रालयातल्या आपल्या दालनात बोलावलेल्या एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांना कॅनमध्ये पेट्रोल डिझेल द्यावं असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिले आहेत. शेतकऱ्यांच्या मान्सूनपूर्व मशागतीच्या कामांच्या या दिवसांमध्ये पेट्रोल पंप चालक शेतकऱ्यांची अडवणूक करत असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्यांनी हे आदेश जारी केले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मंदिर विश्वस्त संस्था आणि काही धार्मिक संघटनांनी प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026ला तीव्र विरोध करत तो मागे घेण्याची मागणी केली आहे. हा कायदा वक्फ जमिनींना आपल्या कक्षेतून वगळत असल्याचा दावा या संघटनांनी केला आहे. राज्यातल्या अनेक जुन्या आणि ऐतिहासिक मंदिरांकडे आजही दुर्लक्ष केलं जातं. त्यातल्या कर्मचाऱ्यांचं उत्पन्न तुटपुंज आहे, त्यामुळे मंदिरांच्या जमिनींना लक्ष करण्याऐवजी मंदिरांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांचं निराकरण करावं अशी मागणी या संघटनांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यात अलीकडेच झालेल्या वादळी पावसानं केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात रावेरसह यावल आणि चोपडा तालुक्यातल्या 51 गावांमधल्या 1700 अधिक शेतकऱ्यांचं नुकसान झाल्याची नोंद कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालात केली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका चोपडा तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातल्या 24 गावांमधल्या तब्बल 850 हेक्टरवरच्या केळी बागांचं नुकसान झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयानं दिली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्या व्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरची चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. छत्रपती संभाजीनगर चे एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल सह हनीफ खानची नाशिक गुन्हे शाखेत आज 5 तास चौकशी झाली. नाशिकच्या टीसीएस कंपनी धर्मांतराचा प्रयत्न आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातली संशयित आरोपी निदा खान हिला आश्रय दिल्याचा आरोप या दोघांवर आहे.
दिल्लीमध्ये सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे, त्यामुळे सीएनजी

आता 83 रुपये प्रति किलो दराने मिळेल. गेल्या 2 आठवड्यातली ही चौथी दरवाढ आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या संघात आज धर्मशाला इथं पात्रता फेरीतला पहिला सामना होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. या सामन्यातला विजेता संघ आयपीएल 2026 अंतिम फेरीत प्रवेश करेल, तर पराभूत संघाला दुसऱ्या पात्रता सामन्यात आणखी एक संधी मिळेल. उद्या संध्याकाळी 7:30 वाजता मोहाली इथं होणाऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादची लढत राजस्थान रॉयल्सशी होईल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर पडेल, तर विजयी संघ दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश करेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राज्यातल्या 14 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर मान्सूनचं आगमन झालं असं

जोरदार पाऊस पडेल असा अंदाज असून या ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. केरळमधल्या दक्षिणेकडच्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळी 7 वाजेपर्यंत 5 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा, इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. नाशिकच्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर. 2,400 रुपये भाव देण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं आंदोलन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

त्यातून दिसणार तीच भर आकाश आणि गर्दीत घुसमटलेले रस्त्यांचे श्वास

मंडळी, आजच्या आपल्या गप्पांचा विषय आहे द प्रेशर टू हॅव इट ऑल फिगर्ड आउट. म्हणजेच सगळं आयुष्य आधीच ठरलेलं असावं याचा ताण. करिअर, स्टडीज अँड रिलेशनशिप्स. मित्रांनो, आजची तरुणाई एका अशा वळणावर उभी आहे जिथे एका बाजूला स्वप्नांची दुनिया आहे तर दुसऱ्या बाजूला अपेक्षांचं ओझ. प्रत्येक तरुणाच्या मनात एक सततचा प्रश्न चालू असतो, मी योग्य दिशेने चाललोय का? काहींना करिअर बद्दल चिंता असते, काहींना स्टडीज बद्दल, तर काहींना रिलेशनशिप्स बद्दल. आणि अनेकांना या तीनही गोष्टी एकाच वेळी सांभाळण्याचा दबाव जाणवत असतो. आजची जनरेशन ही खूप स्मार्ट आहे, टॅलेंटेड आहे, ॲम्बिशियस आहे, पण त्याच वेळी ही जनरेशन सतत ओव्हर थिंकिंग, एन्झायटी आणि अनसर्टनिटीमध्ये जगते. पूर्वीच्या काळात आयुष्याची गती वेगळी होती, लोकांना स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ मिळायचा, निर्णय हळूहळू घेतले जायचे, पण आजची प्रत्येक गोष्ट फास्ट झाली आहे. खरं तर कन्फ्युजन हा आयुष्याचा नैसर्गिक भाग आहे, पण आजच्या काळात कन्फ्युज असण्यालाच फेलियर समजलं जातं. कॉलेजमध्ये असताना करिअर ठरवायचं असतं, डिग्री पूर्ण होण्यापूर्वी फ्युचर प्लॅन तयार असायला हवं असं सांगितलं जातं. रिलेशनशिपमध्ये असाल तर त्याचं भविष्य काय हे विचारलं जातं, आणि जर अजून काही ठरलं नसेल तर माणूस स्वतःलाच कमी समजू लागतो. आज बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं करिअर सेटल हवं, करिअर स्टेबल हवं, इन्कम चांगली हवी, रिलेशनशिप हेल्दी हवं, मेंटल हेल्थ स्ट्रॉंग हवी, सोशल लाईफ ऍक्टिव्ह हवं. पण आयुष्य इतकं लिनियर नसतं, प्रत्येकाचं टायमिंग वेगळं असतं, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा असतो. काहींना करिअर बद्दल सतत प्रेशर जाणवतं, कोणती फील्ड निवडायची, कोणती परीक्षा द्यायची, कोणता जॉब योग्य आहे, किती सॅलरी पुरेशी आहे, स्टेबल करिअर महत्वाचं की पॅशन, या प्रश्नांमध्ये अनेक जण अडकलेले असतात. मित्रांनो, आजच्या युथला एकाच वेळी अनेक गोष्टी प्रूव्ह करायच्या असतात.

अकॅडमिकली स्ट्रॉंग असायला हवं, फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे, इमोशनली मॅच्युअर राहायचं आहे आणि फिजिकली फिट राहायचं आहे, आणि याचसोबत सोशल मीडियावर ॲक्टिव्हही राहायचं आहे. आणि या सगळ्यामुळे स्वतःला हरवून जाण्याची शक्यता खूप वाढते. रिलेशनशिपबद्दल आज खूप कन्फ्युजन आहे. प्रेम, कंपॅनियनशिप, कमिटमेंट, लॉयल्टी, कंपॅटेबिलिटी या सगळ्या गोष्टींबद्दल सतत बोललं जातं, पण हेल्दी रिलेशनशिप म्हणजे नेमकं काय हे फार कमी लोकांना समजतं. अनेक तरुण रिलेशनशिप्समध्ये असतात पण इमोशनली एक्झॉस्टेड असतात. काही जण एकटेपणामुळे रिलेशनशिपमध्ये जातात, तर काही जण फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे. हल्ली रिलेशनशिपबद्दलचे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स तयार झालेत. परफेक्ट डेट, परफेक्ट कपल, एस्थेटिक फोटोज, रोमॅन्टिक जेस्चर्स, हे सगळं पाहताना वास्तविक आयुष्य खूप साधं वाटू लागतं. पण प्रेम म्हणजे फक्त स्टोरीज नसतात. प्रेम म्हणजे समजून घेणं, पेशन्स, कम्युनिकेशन आणि रिस्पेक्ट असतं. बऱ्याचदा आपल्याला करिअर आणि रिलेशनशिपमध्ये बॅलन्स साधता येत नाही. एकीकडे फ्युचर सिक्युअर करायची धडपड असते, तर दुसरीकडे इमोशनल सपोर्टची गरज असते. काही वेळा करिअरसाठी सॅक्रिफायसेस करावे लागतात, तर काही वेळा रिलेशनशिप टिकवण्यासाठी स्वतःच्या अँबिशन्स ऍडजस्ट करायला लागतात. आणि या बॅलन्सिंग ऍक्टमध्ये अनेक जण इमोशनली ड्रेन्ड होतात. खरं सांगायचं तर प्रत्येक तरुण आतून थोडासा घाबरलेलाच असतो. जरी बाहेरून कॉन्फिडेंट दिसत असला तरी त्याच्या मनात अनसर्टन्टी असते. मी योग्य निर्णय घेतोय का? जर मी फेल झालो तर? जर मी मागे पडलो तर? जर मला उशिरा सक्सेस मिळाला तर? हे प्रश्न जवळजवळ प्रत्येकाच्या मनात असतात. मंडळी, आजच्या काळात कंपॅरिझन हा सर्वात मोठा मानसिक ताण आहे. पूर्वी कंपॅरिझन मर्यादित असायचं, पण आज सोशल मीडियामुळे हजारो लोकांची स्वतःची तुलना करतो आपण. कोणीतरी आपल्या वयात खूप सक्सेसफुल झालेलं दिसतं, तर कोणीतरी सेटल्ड, तर कोणी रिलेशनशिपमध्ये हॅपी असलेलं दिसतं, आणि मग आपल्याला वाटतं की आपण मागे आहोत. पण प्रत्येकाच्या आयुष्याची जर्नी वेगळी असते. काही लोकांना सक्सेस लवकर मिळतं, तर काहींना उशिरा. काही लोक करिअरमध्ये चमकतात, तर काही रिलेशनशिपमध्ये शांतता शोधतात. काही लोक वयाच्या 40 स्वतःचं खरं पर्पज शोधतात. आणि या सगळ्यासाठी लाईफ ही कॉम्पिटिशन नसून एक्सप्लोरेशन आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आपण सतत डेस्टिनेशनबद्दल विचार करतो, पण स्वतःला समजून घेण्याचा प्रवास विसरतो. अनेक तरुणांना असं वाटतं की जर त्यांना अजूनही फ्युचरबद्दल क्लॅरिटी नाहीये म्हणजे ते वीक आहेत. पण सत्य असं आहे की क्लॅरिटी वेळेनुसार येते. अनेक वेळा आपण चुकीचे डिसिजन्स घेतो, चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो, चुकीच्या फील्डमध्ये जातो, पण त्या अनुभवामधूनच स्वतःला समजून घेत असतो. फेलियरची भीती आज खूप मोठी झाली आहे, कारण आज सक्सेस पब्लिकली सेलिब्रेट होतं आणि फेलियर सायलेंटली सफर केलं जातं. पण प्रत्येक यशामागे अनेक अपयश असतात. प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीच्या आयुष्यात कन्फ्युजनचे फेजेस आलेले असतात. युथ म्हणजे फक्त अचीवमेंट्सची वेळ नाही, ती स्वतःला शोधण्याची वेळ आहे, प्रयोग करण्याची वेळ आहे, चुका करण्याची वेळ, स्वतःच्या लिमिट्स समजून घेण्याची वेळ. मित्रांनो, आपण अनेकदा स्वतःला खूप कठोरपणे जज करतो. एखादी एक्झाम चांगली गेली नाही, रिलेशनशिप टिकलं नाही, करिअर पाथ बदलला की आपण स्वतःलाच फेलियर समजू लागतो. पण जीवनात डिरेक्शन बदलणं चुकीचं नाहीये. ग्रोथ म्हणजे अनेकदा नवीन वाट निवडणं.

मित्रांनो, आज मेंटल हेल्थ बद्दल बोलणं खूप आवश्यक आहे. एन्झायटी, बर्नआउट, सेल्फ डाऊट, लोनलीनेस या गोष्टी फक्त शब्द नाही आहेत, त्या अनेक तरुणांच्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत. कधी कधी तरुणाईला फक्त एवढंच ऐकायचं असतं, तुला सगळं लगेच समजणं आवश्यक नाहीये. कारण खरंच आयुष्याचा मॅप कोणाकडेच पूर्ण नसतो. मोठी माणसंही अनेकदा कन्फ्यूज असतात. फरक एवढाच की अनुभवामुळे ते अनसर्टन्टी एक्सेप्ट करायला शिकतात. करिअर निवडताना अनेकदा लोक सुरक्षित पर्याय निवडतात, कारण समाज त्यालाच सक्सेसफुल समजतो. पण काही लोकांची स्वप्न ही वेगळी असतात. कोणाला कला आवडते, कोणाला रायटिंग, कोणाला म्युझिक, तर कोणाला टीचिंग, तर कोणाला सोशल वर्क. प्रत्येक स्वप्नाचं महत्व असतं. रिलेशनशिप मध्येही क्लॅरिटी वेळेनुसार येते. काही लोक आपल्या आयुष्यात शिकवण्यासाठी येतात, तर काही टिकण्यासाठी. प्रत्येक रिलेशनशिप परमनंट असेलच असं नाही. काही नातेसंबंध आपल्याला स्वतःबद्दल शिकवतात. आज अनेक तरुण इमोशनली एक्झॉस्टेड आहेत, कारण ते सतत स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतात. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे कधीच न तुटणं नाही, तर स्ट्रॉंग असणं म्हणजे तुटल्यानंतरही पुन्हा उभं राहणं. आपण फ्युचर बद्दल इतकी चिंता करतो की प्रेझेंट जगायचंच विसरतो. कॉलेजचे दिवस, मित्रांसोबतचे क्षण, छोट्या छोट्या आनंदाच्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी परत येत नाही. पण प्रेशरमध्ये जगताना आपण त्याचा आनंदही घेऊ शकत नाही. बॅलन्स हा शब्द खूप वापरला जातो, पण बॅलन्स मिळवणं सोपं नसतं. काही दिवस स्टडीज प्रायोरिटी असतात, तर काही दिवस इमोशनल हेल्थ. काही वेळा रेस्ट घ्यावी लागते, तर काही वेळा स्वतःला पुशही करायला लागतं. बॅलन्स म्हणजे परफेक्शन नाही, तर बॅलन्स म्हणजे अवेअरनेस, हे समजून घेणं महत्वाचं आहे. आज यूथने बाउंड्रीज शिकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकाला इम्प्रेस करण्याची गरज नाहीये. प्रत्येक ट्रेंड फॉलो करण्याचीही आवश्यकता नाहीये. आणि प्रत्येक अचीव्हमेंट टाइमलाईन सारखी असण्याचीही गरज नाहीये. सेल्फ वर्थ म्हणजे फक्त मार्क्स, सॅलरी किंवा रिलेशनशिप स्टेटस नाहीये, आणि त्यावरून ते ठरतही नाही. आपण व्हॅल्युएबल आहोत, कारण आपण माणूस आहोत आणि आपलं अस्तित्व हे महत्वाचं आहे. अनेकदा आपल्याला वाटतं की आपण इतरांपेक्षा मागे आहोत, पण आयुष्यात लेट असं काहीच नसतं. काही लोकांना योग्य करिअर 30व्या वर्षी सापडतं, काहींना खरं प्रेम उशिरा मिळतं, काहींना स्वतःची ओळख खूप वर्षांनी सापडते. आणि या सगळ्यासाठी आजच्या जनरेशनला एक गोष्ट शिकणं खूप महत्वाचं आहे, ती म्हणजे अनसर्टेनिटी एक्सेप्ट करणं. आयुष्यात सगळ्या उत्तरांची गरज नसते. काही वेळा फक्त पुढचं पाऊल टाकणंही पुरेसं असतं. कधी कधी आपण इतकं फ्युचर प्लॅन करतो की आयुष्य स्पॉन्टेनियस राहत नाही. पण काही सुंदर गोष्टी या प्लॅनिंग शिवाय घडतात. काही लोक अचानक भेटतात, काही अपॉर्च्युनिटीज अनपेक्षितपणे मिळतात. कारण जीवन ही स्ट्रेट लाईन नसते, त्यात ट्विस्ट आहेत, पॉझिटिव्ह

आहेत, रॉंग टर्न्सही आहेत आणि हे सगळं नॉर्मल आहे. काही वेळा तरुण स्वतःला इतकं प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात की स्वतःवर प्रेम करायलाच विसरतात. पण सेल्फ कंपॅशन खूप आवश्यक आहे. करिअर हा आयुष्याचा एक भाग आहे, संपूर्ण आयुष्य नाही. रिलेशनशिप महत्वाचं आहे पण त्यासाठी स्वतःला हरवणं योग्य नाही. अभ्यासही महत्वाचा आहे पण मानसिक आरोग्य त्याहून महत्वाचं आहे. आणि आजच्या तरुणांना हे समजणं आणि आजच्या तरुणाईला हे समजणं आवश्यक आहे की आयुष्याची टाइमलाईन ही फिक्स नसते. प्रत्येकाचं घड्याळ हे वेगळं चालत असतं. आपल्या आजूबाजूला अनेक कॉन्फिडेंट लोक दिसतील पण कदाचित तेही इंटरनली कन्फ्युज्ड असतात. आणि त्यामुळे कंपॅरिझन करण्यापेक्षा कनेक्शन निर्माण करा. स्पर्धेपेक्षा सहप्रवास महत्वाचा आहे. आपण अनेकदा डेस्टिनेशनवर इतकं फोकस करतो की जर्नी अप्रिशिएट करायला विसरतो. पण आयुष्य म्हणजे फक्त मोठ्या अचीवमेंट्स नाही तर ती छोट्या क्षणांचं कलेक्शन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी थांबून आपण स्वतःला विचारायला हवं, मी खरंच काय शोधतोय. कारण समाजाने दिलेलं सक्सेस आणि आपल्या मनाला हवं असलेलं जीवन यात फरक असू शकतो. आजची ही तरुणाई खूप केपेबल आहे पण केपेबल असण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला सगळं लगेच समजलं पाहिजे. ग्रोईंग अप ही प्रोसेस आहे. त्यामुळे जेव्हा आपण कन्फ्युज्ड असतो तेव्हा स्वतःला दोष नाही द्यायचा. कारण कन्फ्युजन म्हणजे तुम्ही विचार करताय, तुम्ही शोध घेताय आणि शोध घेणारी माणसं ही शेवटी स्वतःचा मार्ग शोधतात. कदाचित आज आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं नसतील पण ठीक आहे. कदाचित अजूनही करिअर सेटल नसेल, हरकत नाही. कदाचित रिलेशनशिपही परफेक्ट नाहीये आणि अजून स्वतःला समजूनही घ्यावं लागतंय, काही हरकत नाही. कारण आयुष्य म्हणजे सगळं फिगर्ड आउट असणं नाही तर आयुष्य म्हणजे अनसर्टन्टी मध्येही पुढे चालत राहणं. त्यामुळे आपण सगळ्यांनीच स्वतःला एक गोष्ट सांगायला हवी, मी अजूनही शिकतीये, मी अजून वाढतीये, मला सगळं आत्ताच समजणं आवश्यक नाहीये. कारण आयुष्य ही परीक्षा नाहीये जिथे सगळ्या उत्तरांची तयारी आधीच असावी लागते. कारण आयुष्य हा असा प्रवास आहे जिथे प्रत्येक पावलावर आपण स्वतःला नव्याने ओळखत जातो. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvaniyarmumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादर करते होते दीपक केसावलेकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम ऐकलात युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आम्ही आपल्या सोबत आहोत. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: maritime and transnational security, 2, economic prosperity and security, 3, critical and emerging technologies, and 4, humanitarian assistance and disaster response.
1: On to sports. The playoffs in IPL cricket are beginning today with Gujarat Titans taking on defending champions Royal Challengers Bengaluru in qualifier 1 in Dharamshala this evening. The match is scheduled to begin at 7:30 p.m. The winner of the match will directly advance to the final. And that is the end of this news bulletin.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत

0: बोला साहेब
1: आज हिसा नाईला जाने सोडावा लागला
0: हिशा पेक्षा भाई तर सुंदर नसून
1: तू तर मला ओळखते मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही नवा किसा दाखव
0: रात्री संधीला पाठी

स्वरातली म. द. देवकाते यांची ही रचना श्रोते हो आपण ऐकली. संगीत नागेश राज यांचं, चित्रपटाचं नाव धडाका. यानंतर ऐकणार आहोत आनंदी गोपाळ या चित्रपटातलं शरयू दाते आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेली वैभव जोशी यांची रचना, ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित केल्या जाणाऱ्या संस्कृत बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत शतायू आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र भोवरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

0: आकाशवाणी नागपूर केंद्र सादर करीत आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आज आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया।
1: श्रोतेहो नमस्कार, श्रोतेहो अमृत कलश या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व श्रोत्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना सप्रेम नमस्कार। श्रोतेहो ज्येष्ठ नागरिक म्हटले तर त्यांचा अनुभव, त्यांचे मार्गदर्शन, त्यांची आपुलकी आणि सन्मानाची भावना, त्यांचा अनुभवाचा ठेवा, ज्ञानाचा सागर, त्याग आणि प्रेमाची मूर्ती, त्यांची शिकवण आमचा आधार, त्यांचा शांत आणि समाधानी जीवनाबद्दलचा विचार आणि आपुलकीचे गोडवे, त्यांच्या भावना हे नेहमी व्यक्त करीत असतात। आणि असे हे ज्येष्ठ नागरिक त्यांच्या जीवनातील मौल्यवान योगदानाबद्दल आपल्या सर्वांसाठी कृतज्ञता सुद्धा व्यक्त करीत असतात। तेव्हा आयुष्याच्या वाटेवरचे अनुभवी दीपस्तंभ असे हे नागपूर येथील वास्तव्य असलेले रेणूराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे जे आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याबद्दल जाणून घेऊया त्यांच्या जीवनाबद्दलची संपूर्ण माहिती। भोरे साहेब, तुमचे आकाशवाणी नागपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार।
2: धन्यवाद।
1: तर सर्वप्रथम पहिला प्रश्न आमचा असाच असतो अमृत कलश या कार्यक्रमात, आपल्याबद्दल आपला जन्म केव्हा झाला, कुठे झाला आणि तुमच्या आई वडिलांचं काय नाव होतं याबद्दलची माहिती आमच्या श्रोत्यांना थोडी कथित करा।
2: माझा जन्म एका खेड्यात झालेला आहे।
1: अच्छा।
2: त्या खेड्याचं नाव होतं हिवरी। हे गाव पुसत या गावापासून 10 किलोमीटरवर होतं। त्या ठिकाणी आमची थोडी शेती होती आणि वडील शेती करायचे आणि साईड बाय साईड त्यांना क्वालिफिकेशन काही जरी नसलं तरी अनुभव होता मात्र, आणि ते कुणाला वकिलीचं सहाय्य करायचे। तर त्यांच्या नशिबाने शेजारी काळी म्हणून एक इजारा होता, त्या ठिकाणी एका बेवा म्हणजे विधवा बाईची केस होती, ती आमच्या वडिलांनी घेतली आणि तिचं मुक्त्यारपत्र घेऊन ते नागपूरपर्यंत ती केस काढून तिला जिंकून दिलं। त्याच्यामुळे त्या बाईने खुश होऊन आमच्या वडिलांना सांगितलं की तुम्हाला पैसे पाहिजे की शेती पाहिजे। आमच्या वडिलांनी सांगितलं मला शेती द्या, पैसे द्या, शेती नको। आणि म्हणून त्यांनी ते हिवरी गाव निवडलं आणि ते हिवरी गावावर अगदी थ्रो अवे प्राईस मध्ये त्यांनी शेती घेतली। मग आम्ही पुसतला शिफ्ट झालो, पण त्याचा एक डिसएडव्हान्टेज असा झाला की आमच्या शेतीचं सुपरविजन कमी झालं म्हणून आमचं उत्पन्न कमी झालं।
1: तुमचं शालेय शिक्षण कुठल्या शाळेत झालं म्हटलं?
2: माझं 8व्या वर्गापर्यंत पुसतला झालं।
1: पुसतला झालं
2: आणि त्याच्यानंतर मग
1: कॉलेजचं
2: सायन्स शिकण्याकरता म्हणून मी नागपूरला, माझा मोठा भाऊ काच कारखान्यात नोकरीला लागला होता त्याच्याबरोबर राहायला आलो आणि नील सिटी हायस्कूल मधून मी 11th मॅट्रिक केलं।
1: तुम्हाला भाऊ बहीण किती होते?
2: हा, मला 4 भाऊ आणि 3 बहिणी होत्या।
1: अच्छा।
2: आम्ही एकंदर 8 जण होतो।
1: 8 जण। आणि तुम्ही कितव्या नंबरचे घरी?
2: मी 3रा नंबरचा।
1: 3रा नंबर। हा कोणता काळ असेल?
2: हा 1945 ते 1951।
1: अच्छा। आणि आपली जन्मतारीख काय आहे?
2: माझी शाळेच्या रेकॉर्डवर म्हणे 1/1/1932।
1: म्हणजे आज तुमचं वय किती?
2: आज माझं वय
1: 94 वर्ष आणि 5 महिने।
2: 95 चालू आहे।
1: 95 चालू आहे। बाबा बा, फारच छान आहे। त्या वयाचे असूनही तुम्ही सगळे अगदी कणखर आहात
2: याचं मलाही आश्चर्यच वाटतं।
1: हो,
2: पण एक गोष्ट सांगतो की मी काही गोष्टी कटाक्षाने पाळलेल्या आहेत।
1: अच्छा।
2: मी कधीही 9च्या नंतर जागलो नाही।
1: रात्री 9च्या नंतर
2: कधीच जागलो नाही।
1: म्हणजे तुमचा दिनक्रम आणि दिनचर्या ही तुमची अगदी घडाईप्रमाणे तुम्ही अगदी लावून ठेवली होती।
2: पण घरची परिस्थिती इतकी वाईट होती आर्थिक की मला पुढे शिक्षण घेणं शक्य नव्हतं।
1: अच्छा।
2: म्हणून मी जवळ CP&Bearer म्हणून शाळा होती तिथे मिडल स्कूलचा टीचर म्हणून लागलो।
1: अच्छा। महाल नागपूर
2: महालमध्ये? मी महालमध्येच राहतो।

0: होतं.
1: अच्छा.
0: आणि शाळा जवळच होती तर त्या शाळेमध्ये मी टीचर म्हणून लागलो. तर गंमत त्यावेळेस घडली ती सांगू का?
1: हो बिलकुल सांगा. आमच्या श्रोता
0: काय झालं,
1: नक्कीच आवडेल.
0: पावसाचे दिवस होते आणि तळ मजल्यावर मी 8व्या वर्गाला गणित शिकवत होतो. तर आमच्या शाळेचा गणवेश ठरलेला होता, म्हणजे ड्रेस ठरलेला होता, म्हणजे खॉकी चड्डी आणि पांढरा शर्ट. तर माझ्या 8व्या वर्गातले मी शिकवत असताना 4-5 विद्यार्थ्यांनी काही गणवेश घालून आलेले नव्हते. मी दुर्लक्ष केलं त्याच्याकडे. मग ते हेडमास्टर आले आणि त्यांनी पाहिलं ते अशा चक्कर मारून शिक्षक बरोबर शिकवतात की नाही आणि डिसिप्लिन पाळले जाते की नाही. चांगलं काम करत होते ते. तसं ते चक्कर मारतात आले माझ्या वर्गाच्या जवळ आणि त्यांनी पाहिलं की 4-5 विद्यार्थ्यांना गणवेश नाहीये. मग त्यांनी उभं केलं त्यांना आणि त्यांच्यावर छडी होती, त्या छडीने त्या लोकांना त्या मुलांना मारायला सुरुवात केली. माझ्या अंतकरणामध्ये असं पिळून निघालं की हे 10-12 वर्षाच्या मुलांना हा 55 वर्षाचा माणूस छडी मारतो, काय त्यांना यातना होत असतील. मग माझ्याकडे वळून मला म्हणाले, अहो तुम्ही आपलं काही काम केलेलं नाहीये. मी म्हंटल कोणचं काम? तर म्हणे गणवेश घेऊन नाही आले त्याच्याबद्दल त्यांना काय शिक्षा केली तुम्ही? म्हटलं काहीच केलेलं नाहीये. पण मी तुम्हाला उलट विचारू का, तुम्ही काय शिक्षा केली? तर म्हणे मी त्यांना छड्या मारल्या. म्हटलं सॉरी सर, तुम्ही त्यांना छड्या नाही मारल्या, काय बोलतो हा? म्हणे मी म्हटलं मी बोलतो ते खरं बोलतोय, तुम्हाला आवडत नसेल तसं सांगा, मी जायला तयार आहे. म्हणे सांगा तुम्हाला काय म्हणायचं? अहो म्हटलं तुम्ही त्यांना नाही शिक्षा केली, त्यांच्या गरिबीला शिक्षा केली आहे म्हटलं. कारण त्यांना तुम्ही गणवेश दिलेला नाहीये आणि तो जर भिजला असेल तर ते काय घालून येतील म्हटलं. तर जोपर्यंत आपण गणवेश देत नाही तोपर्यंत त्यांना आपल्याला शिक्षा करायची आपल्याला काय अधिकार नाही आहे म्हटलं. तुम्हाला पटलं नसेल तर मला सांगा. त्यांचा चेहरा बदल काय परिणाम मला काय उलट चांगला झाला की मी त्यांच्या याच्यामध्ये प्रिय होऊन गेलेलो होतो आणि मला बक्षीस म्हणून त्यांनी परशियाला ट्रेनिंगला पाठवलं होतं. आणि त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही बीए करा आणि बीएड करून माझ्याकडे राहा. मला शिक्षकपणा फार आवडत होता पण त्याला पगार कमी होता.
1: अच्छा.
0: आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पगार जास्त होता. माझ्या घरी गरिबी असल्यामुळं मला जास्त पैसे मिळवणं हे मला ती घटना तशी घडली माझ्या आयुष्यामध्ये.
1: अच्छा. बरं मग पुढचं मग तुम्ही शिक्षकी पेशा तुम्ही निवडला होता.
0: हो.
1: आणि मग तुम्ही पुन्हा काय बीए केलं वाटतं?
0: हो मी
1: बीएड केलं.
0: हो त्यावेळेस शाळेत प्रायव्हेट फक्त शिक्षकांना आणि लायब्ररी असिस्टंट या दोघांना प्रायव्हेट बसता येत होत, नाहीतर मग कॉलेज जॉईन करायला. मी कॉलेज तर जॉईन करू शकत नव्हतो म्हणून मी प्रायव्हेट बसलो आणि बीए पास झालो.
1: अच्छा. नाही फारच छान. मग तुम्ही शिक्षकी पेशेतून नोकरीकडे वळलात?
0: हो.
1: मग ते कसं काय तुमचा कसं काय झालं ते?
0: त्यावेळेस हायस्कूल टीचरला 120 रुपये पगार मिळायचा आणि मिडल स्कूलला 90 मिळायचा आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 187 रुपये पगार मिळायचा.
1: अच्छा.
0: तर डीजीटी मध्ये फायदा असा होता जिथे प्रमोशन परीक्षा देऊन होतं, ऑटोमॅटिक प्रमोशन नव्हतं तिथे.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं एसएस नावाची परीक्षा असते, सबऑर्डिनेट अकाउंट सर्व्हिस.
1: अच्छा.
0: त्याप्रमाणे मग एसएस ची परीक्षा पास देऊन मी अकाउंटंट झालो त्या ठिकाणी आणि अकाउंटंटच्या नंतर मग प्रमोशन मिळत होते. तसे ऑर्डिनरी परीक्षा पास न झालेल्या माणसाला काही गॅजेटेड पोस्ट मिळत नव्हती. मला ती गॅजेटेड पोस्ट मिळाली मग आणि मी पुण्यावरून रिटायर झालो आणि 2 वर्ष मी पुण्यालाच राहिलो. त्यावेळेस हे जे सेव्हिंग बँक अकाउंटचं अकाउंटिंग असतं त्याचं हे करण्या सुपरविजन करण्याकरता माझं एओ आयसीओ म्हणून माझं पोस्टिंग झालं.
1: अच्छा. आयसीओ म्हणजे काय होतं ऍक्च्युली?
0: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन.
1: इंटरनल चेक ऑर्गनायझेशन. कारण आमच्या श्रोत्यांना हे ऍब्रिव्हिएशन माहित नसतात.
0: खरं बँकिंगचं सेक्टर हे म्हणजे हिंदुस्थानामध्ये ज्या बँक्स आहेत सगळ्या त्याच्यामध्ये एकच बँक अशी आहे की जी सरकारी आहे आणि ती म्हणजे पोस्टाची बँक. त्याच्यामुळे पोस्टात पैसे ठेवणं हे अत्यंत अगदी निश्चिंतपणाचं काम आहे.
1: मग आता रिझर्व्ह बँक आपण म्हणतो, बँक ऑफ द बँक, भारतीय रिझर्व्ह बँक,
0: कोणतीच बँक सरकारी नाही.
1: सरकारी नाही.
0: इव्हन स्टेट बँकही सरकारी नाही.
1: सरकारी नाही. अच्छा. बरं मग आता या काळात तुमचं लग्न वगैरे केव्हा झालं?
0: माझं लग्न झालं 26व्या वर्षी.
1: अच्छा. म्हणजे तुमची ही नोकरी सुरू होती?
0: हो, सुरू.
1: डीजीपीटी सरकारी नोकरी कुठल्या आहे मग आपला सासर वगैरे?
0: माझी सासूरवाडी मूर्तिजापूरची.
1: अच्छा. मूर्तिजापूर जिल्हा अमरावती.
0: अमरावती.
1: काय केलं आपल्या मिसेसनी म्हणजे शिक्षण?
0: माझे सासरे त्यावेळेस मिर्झापूर म्हणून एक गाव होतं, त्या गावामध्ये एक विविंग मिल होती.
1: अच्छा.
0: त्या मिल मध्ये ते विविंग मास्टर होते.
1: अच्छा. विविंग म्हणजे आपण काय म्हणू, कपडे
0: स्पिनिंग वगैरे.
1: स्पिनिंग वगैरे. अच्छा. अच्छा.
0: त्यांचं मूळ गाव होतं मूर्तिजापूर.
1: अच्छा.
0: त्याच्यामुळं मूर्तिजापूर

0: हे सोयरी काली आम्ही आमच्या वडिलांनी त्यावेळेस वडीलच पसंत करायचे.
1: अच्छा, म्हणजे वडिलांनी जे शोधकार्य जे केलं वडिलांनी सून म्हणून, तर ते तुम्ही त्यांना एक्सेप्ट केलं.
0: फायनल वर्ड त्यांचाच
1: असायचा. फारच छान. आणि मग तुमचा जेव्हा तुमचं लग्न झालं तेव्हा तुमचं वास्तव्य नागपूरला होतं, कुठे होतं?
0: नाही, नागपूर.
1: नागपूरला. अच्छा अच्छा. आणि आपल्या मिसेस म्हणजे मॅडमचं शिक्षण कुठपर्यंत झालं होतं?
0: जी लग्नाच्या वेळेस इंटर पास झाली होती.
1: अच्छा.
0: मग आम्ही जेव्हा नोकरीला ती माझ्याकडे आली तेव्हा आम्ही महालात राहत होतो भाड्याने.
1: भाड्याने. अच्छा.
0: आणि तिथे सिटी कॉलेज होतं, ते मॉर्निंग कॉलेज होतं आणि डे कॉलेजही होतं मला वाटतं. तर मी तिला कॉलेजमध्ये टाकलं, सिटी कॉलेजमध्ये बीए करण्याकरता. तिथून ती बीए झाली आणि घराजवळ 5-10 मिनिटांमध्ये जाणं येणं असल्यामुळं ते शक्य झालं. आणि त्याच्यानंतर मी तिला बीएड केलं.
1: अच्छा, बीएड पण केलं.
0: हो,
1: फारच छान.
0: ते म्हटलं आपल्याला काही अपघात झाला तर कोणी घराला सपोर्ट करायला पाहिजे म्हणून बायको क्वालिफाईड पाहिजे म्हणून मी तिला बीएड केलं.
1: अच्छा. कारण शिक्षकाचा जॉब पण लवकर मिळतो.
0: काहीतरी
1: काहीतरी मी
0: सपोर्ट पाहिजे आपल्या फॅमिलीला म्हणून.
1: नाही, फारच छान. तुम्ही पण शिकलात आणि तुमच्या घरच्यांना पण शिकवलं, फार मोलाची बाब आहे.
0: कारण कोण सपोर्ट करणार दुसरं?
1: बरोबर आहे. बरं, आपण आता थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम अमृत कलश आणि आज या कार्यक्रमात आपल्यासोबत आहेत रेणुराव उर्फ रमेशचंद्र गणेश भोरे, जे डीजीपीटी पोस्टल अकाउंटमध्ये कार्यरत होते. तर भोरे साहेब, एक विरंगुळा म्हणून तुमच्या आवडीचं एखादी गीत, मग ते भक्तिगीत असो, भावगीत असो, देशभक्तीपर गीत असो किंवा कुठल्या चित्रपटातील गीत असो, मराठी हिंदीतनं कुठलंही गीत तुमच्या आवडीचं तुम्ही थोडंसं म्हणून दाखवलं तुमच्या मुखातून, तर आमच्या श्रोत्यांना नक्कीच आवडेल. आणि त्यानंतर सेम गीत, तेच गीत आपण ओरिजिनल गीत आपण श्रोत्यांना ऐकू.
0: बरं.

वा वा वा, फारच छान. बोरे काका, तुम्ही खूप छान आवाजात, तुमच्या या आवाजात तुमचा आवाज एकदम कणखर आहे आणि तुम्हाला गीताची बोल सुद्धा पाठेल. फारच छान. तर श्रोते हो, आपण रमेशचंद्र भोरे साहेबांच्या आवडीचं गीत आपण ऐकूया.

0: श्रोते हो, आपण भोरे साहेबांचं आवडीचं गीत ऐकलं, आपणासही हे भावगीत नक्कीच आवडलं असणार. तर भोरे साहेब पुढे आपण जाऊया. मुलाखतीचा पुढचा प्रश्न असा की तुम्ही आता तुमचं लग्न झालं, तुम्ही डीजीपीटी मध्ये कार्यरत राहिला आणि तुमच्या बदल्या पण झाल्या असतील जेव्हा, कारण की सरकारी सेंट्रल गव्हर्नमेंट नोकरी म्हटलं तर तुमच्या बदल्या कुठे कुठे झाल्यात?
1: माझी एक अकाउंटंट म्हणून म्हणजे सिनियर अकाउंटंट म्हणून माझी बदली अहमदाबादला झाली.
0: अच्छा.
1: मी 2 वर्ष अहमदाबादला होतो.
0: 2 वर्ष
1: म्हणजे कन्स्ट्रक्शन डिव्हिजन मध्ये मी होतो.
0: म्हणजे तुमचा हा जो तुमचा टोटल नोकरीचा जो काळ आहे तो किती वर्षांची नोकरी तुमची झाली?
1: माझा 34 वर्ष.
0: तुमच्या जीवनाचे 34 वर्ष तुम्ही
1: नोकरीमध्ये
0: नोकरीसाठी होतात आणि तुम्ही सरकारी नोकरी म्हणून तुम्ही रिटायर्ड झालात. मग आपण आपला रिटायरमेंट कोणत्या सालचा आहे?
1: माझा इंटरव्ह्यू 1955 मध्ये.
0: 55 मध्ये तुम्ही झालात, म्हणजे तुम्ही जॉईन झालात 55 मध्ये.
1: मला 14 दिवसातच अपॉइंटमेंट आली.
0: अच्छा, 14 दिवस
1: इंटरव्ह्यू झाल्यानंतर.
0: आणि तुमचं रिटायरमेंटचा कोणती तारीख आहे तुम्हाला आठवते का?
1: हो, 1/1/1990.
0: 1/1/1990.
1: 58 वर्षानंतर.
0: 58. आणि मला वाटतं तेव्हा सरकारी नोकऱ्यांचं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे वय होतं आज 60 आहे.
1: हो, त्यावेळेस 58
0: होतं. बरोबर. आणि मग तुम्ही रिटायर्ड झालाय 1990 मध्ये आणि आज आहे 2026. म्हणजे आज तुम्ही रिटायरमेंट होऊन 36-37 वर्ष होऊन गेले.
1: व्हेरी गुड.
0: म्हणजे रिटायरमेंट लाईफ तुम्हाला अतिशय फार छान प्रदान झालेलं आहे आणि आज तुमचं वय 95 आहे. तर हा जो काळ आहे रिटायरमेंट ते आतापर्यंतचा काळ, या काळात आपण काय काय केलं?
1: मला माझ्या तरुणपणी आपल्या घरातली गरिबी पाहून असं वाटलं की मी जर प्रॅक्टिस केली तर मी पैसा चांगला कमावू शकेन. नोकरीत काही इतकं पैसा मिळणार नाही.
0: बरोबर.
1: तर मला एक कॉन्फिडन्स होता की मी वकिली चांगली करेन म्हणून. परंतु मला सपोर्ट द्यायलाच कोणी नव्हतं. वकिलीला सपोर्ट पाहिजे असतो.
0: बरोबर.
1: तर त्यावेळेस सपोर्ट नसल्यामुळे मी जॉईन केलं, पण ते मी चोरून जॉईन केलं होतं. शाळेमध्ये शिक्षक असताना LLB करता येत नव्हतं, ते लिहून घेत होते की मी कोणतेही शिक्षण घेणार नाही आणि मी त्यावेळेस LLB ला बसलो. प्रिव्हियस.
0: ओके.
1: त्यावेळेस रिझल्ट येताना नावं यायची आणि माझं नाव आलं तर हेडमास्तरनी मला विचारलं की हे नाव कोणाचं आहे. मी असं उडवाउडीचं उत्तर दिलं की कोणा खेड्यातल्या पोराचं नाव असेल.
0: अच्छा.
1: तर म्हणतो खेड्यातला पोरगा आपल्या इथं शिक्षक आहे का? मी म्हंटल तुम्ही माझी चोरी पकडली, आता तुम्ही मला नोकरीवर नाही ठेवा. त्याच्यामुळे मी, माझा एक मित्र होता तो प्रॉक्झी लावत होता पण तो अनफॉर्च्युनेटली नापास झाला. त्याच्यामुळे माझं फायनलला प्रॉक्झी लावायला कोणीच नव्हतं म्हणून मला बसताही नाही आलं. आणि नंतर मग शेवटी रिटायरमेंटच्या अगोदर हा कोर्स बंद करण्याकरता म्हणून सगळ्यांना बसू दिलं होतं.
0: अच्छा.
1: म्हणून मी फॉर्म भरला. परंतु प्रिन्सिपल होते, खरं म्हणजे ते आमच्या ऑफिसमधलेच नोकरी करणार होते मेघे म्हणून, पण त्यांनी मला सांगितलं की तुमचा अटेंडन्स कमी आहे म्हणून मी तुम्हाला बसू देत नाही. नाही बसू देत. तर मग मी सेकंड इयर जॉईन केलं. मी विचारलं कॉलेजमध्ये की अटेंडन्स आवश्यक असतं का? तर त्यांनी सांगितलं काही गरज नाहीये. नाव टाकून दिलं, पैसे भरले आणि सेकंड इयर आणि थर्ड इयर कम्प्लीट केलं आणि नंतर प्रॅक्टिस सुरू केली.
0: म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर LLB कोर्स हा 3 वर्षाचा झाला होता नागपूर युनिव्हर्सिटीकडनं आणि ते तुम्ही कम्प्लीट पण केलं.
1: कम्प्लीट केलं.
0: आणि रिटायरमेंट झाल्यावर मग तुम्ही वकिलीचा पेशा निवडला.
1: तो माझा आवडीचा धंदा,
0: आवडीचा विषय झाला. मग या काळात तुम्ही अशा कोणकोणत्या केसेस अशा केल्या?
1: कॅटच्या केसेस घेतल्या, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या केसेस असतात आणि विशेषतः म्हणजे हे ऑल इंडिया रेडिओचे केसेस मला खूप मिळाले.
0: अच्छा. ऑल इंडिया रेडिओ मध्ये?
1: ऑल इंडिया रेडिओच्या, म्हणजे ऑल इंडिया रेडिओची केस असली तर ती माझ्याचकडे यायची कॅटची केस.
0: तर तुमच्याकडे मात्र क्लायंट म्हणून पुन्हा काही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिमिनल केसेस?
1: क्रिमिनल केसेसही केल्या.
0: आणि टोटल तुमचे मग किती वर्ष तुम्ही या पेशामध्ये राहिलात?
1: मी आता 10 वर्ष झाले की माझ्या घरच्या लोकांनी सांगितलं की तुम्ही आता कशाला मरमर करता, आता तुम्ही जाऊ नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला थोडंसं ऐकायला कमी यायला लागलं आणि कोर्टामध्ये ऐकायला कमी येणं म्हणजे मग आपल्या क्लायंटवर अन्याय होईल.
0: बरोबर.
1: म्हणून मग मी दुसऱ्या वकिलाला केसेस देऊन टाकल्या.
0: एकंदर तुमच्या असंच विचारतो, तुमच्या या रिटायरमेंट नंतर तुम्ही जी वकिली केली आणि बऱ्याचशा केसेस तुम्ही जिंकून पण दिल्या, मग त्या कॅटच्या केसेस असो, क्रिमिनल केसेस असो, किंवा अजून कुठल्या कौटुंबिक केसेस असो, सिव्हिल केसेस म्हणतो आपण अशांना, तर या पण तुम्ही सगळ्या सांभाळल्या. आणि म्हणजे तुमचं रिटायरमेंट झाल्याचं आणि आताचं जवळपास 36-37 वर्ष होऊन राहिले, आणि म्हणजे तुम्ही जवळपास 25-26 वर्ष तुम्ही वकिली पण सांभाळली तुमच्या आयुष्यात, ही पण खूप तुमच्या जीवनाची आणि तुमच्या सार्थकी एक लागलं बा जीवन असं वाटतं तुम्हाला.
1: माझ्या आवडीचा विषय मला म्हणून मी आनंदाने केलं
0: फारच छान. बरं, मग तुमचे आता छंदांबद्दल विचारतो, तुमचे आवडीचे छंद वगैरे काय आहेत?
1: छंद
0: म्हणजे होते पण
1: मला कविता करणं आवडतं.
0: अच्छा.
1: आणि इतिहास आवडतो.
0: इतिहास पण आवडतो. आता इतिहास म्हटलं तर खूप मोठा आहे, म्हणजे अगदी पुरातन मोहंजोदडो पासून ते मिडवेल म्हणजे मध्यकालीन आणि आता लेटेस्ट स्वातंत्र्यानंतर. एखादी तुमच्या आवडीची कविता तुम्ही लेखन केलेली वगैरे असेल, म्हणजे तुम्ही लेखन करीत होता की कविता अशा संग्रहित करायचे?
1: शरणावरती चढता चढता मला उमजले, मी ज्यांचा होतो ते माझे नव्हते.
0: अच्छा, नाही बरोबर. करेक्ट. शेवटचा जो माणसाच्या जीवनाचा जो शेवटचा जो असतो
1: विश्वासघात जेव्हा होतो तेव्हा त्याला मरणाच्या वेळेस काय तरा, आणि हा विश्वासघात जवळच्याच लोकांपासून होत असतो.
0: बरोबर. नाही, तुम्ही अगदी एक समर्पित जीवनाचा एक हे पण सांगितलं. बरं, आता भोरे साहेब आपला वेळ पण संपत आलेला आहे मुलाखतीचा.
1: बरं,
0: पण शेवटी जाता जाता तुम्ही ज्येष्ठ नागरिकांना आणि ऐकणाऱ्या श्रोत्यांना असा काय संदेश देणार?
1: हे बघा, माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे, याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5-6 उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील.
0: अच्छा.
1: आणि मग ते जे तांब्यातलं भांड्यातलं पाणी असेल ते पिऊन घ्या.
0: पण तांब्याचं वापरलं पाहिजे,
1: तांब्याचंच पाणी
0: वापरलं पाहिजे. अच्छा.
1: कारण तांबं हे पाण्याला शुद्ध करत असतं. दुसरं म्हणजे तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं,
0: काळं किसमिस
1: ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस कुसकरून प्यायचं खायचं.
0: अच्छा.
1: आणि तसंच 5 रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे. त्याच्यानंतर एक अंजीर जर तुम्ही भिजवून ठेवलं आणि सकाळी 80 खाल्लं तर तुमचं पोट चांगलं राहील.
0: बरोबर.
1: मग तुम्ही 8 एखाद्या वेळेस चहा प्याला तरी हरकत नाही, परंतु रिकाम्या पोटी तुम्ही या 3 गोष्टी केल्या पाहिजे. आणि सकाळी 5 उठलंच पाहिजे. मी 5 उठतो आणि तोंड बिंड धुवून म्हणजे पोट साफ करून मी आसन करतो.
0: अच्छा.
1: म्हणजे डीप ब्रीदिंग करतो आणि ओंकाराचा ध्वनी 108
0: म्हणजे तुमचं वयाच्या 95 आपलं जीवनमान आहे.
1: आणि
0: त्यामागचं
1: जेवण जेवण हे पचेल असं जेवण खाल्लं पाहिजे. वरण भात भाजी पोळी हे सफिशियंट जेवण आहे असं माझं मत आहे.
0: फारच छान. म्हणजे ते तुम्ही जे काही जीवनाचं जे सार सांगता आहात
1: आणि
0: आरोग्याचं सार सुद्धा,
1: आणि पोळीपेक्षा बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आमच्याकडे ज्वारी फार गोड असे, अगदी चवदार असे,
0: चवदार बरोबर,
1: तर ती भाकरी आम्हाला फार लहानपणी आवडत होती. तर ती जर भाकरी मिळाली तर भाकरीचं जेवण फार चांगलं राहील. आणि संध्याकाळी थोडस कमी जेवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे एक कपभर दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची.
0: अच्छा.
1: आणि ते हळदीचं दूध प्यायचं
0: रात्री जवळपास.
1: हो, म्हणजे तुम्हाला लघवीचा कधीही त्रास होणार नाही.
0: अच्छा.
1: हळद ही सूज उतरवणारी असते, त्याच्यामुळे तुमचं जे प्रोस्टेट असतं ते वाढणार नाही.
0: अच्छा. तर तुमच्याकडे भरपूर असे वैद्यकीय नुस्खे म्हणतात आणि जे जुन्या लोकांनाच माहीत आहेत आणि ते तुम्ही आज कथित केले. आणि अमृत कलश या कार्यक्रमात तुम्ही आज बऱ्याच काही गोष्टी आमच्या श्रोत्यांना, ज्येष्ठ नागरिकांना पण कथित केल्यात. तर त्याबद्दल मी आकाशवाणी नागपूर केंद्रातर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. भोरे साहेब, आज आपले वय 95 आहे आणि आपण लवकरच शतायुषी व्हाल आणि आपल्याला उदंड आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.

श्रोतेहो, आताच आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला कार्यक्रम ऐकलात, अमृत कलश। आज या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकली। सादर करते होते आशिष सातपुते। ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती।

श्रोतेहो, आत्ताच आपण अमृत कलश हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात. ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित होईल. तत्पूर्वी काही संदेश.

0: तर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोतेहो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: महसूल विभागाच्या मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहील आता कायम खुशहाल।
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे।
2: आता 0 रुपये कसे देऊ।
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो नक्की। पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।
3: घर घर सूर्य घर।
4: यानंतरची उद्घोषणा लगेचच, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातमीपत्र प्रसारित करत आहोत।

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर यावेळी म्हणाले. क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांच्या 2026 सर्वसाधारण बदल्यांना मुदतवाढ द्यायचा निर्णय देखील आज मंत्रिमंडळानं घेतला. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. कोल गॅसिफिकेशन अँड डाऊनस्ट्रीम डेरिव्हेटिव्ज, सोलर सेल मॉड्यूल, इग्नॉट वेफर्स पॅनल, इलेक्ट्रिक स्टील पेट टायर कॉर्ड तसंच सिंथेटिक ग्रॅफाइट एनॉड मटेरियल या प्रकल्पांना प्रोत्साहन दिलं जाणार आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात अंदाजे 20,000 प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. तसंच विदर्भ मराठवाडा नाशिकसह राज्यातल्या विविध भागात औद्योगिक विकासाला चालना मिळेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून वाढवून 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असंही ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: नाशिकमधल्या कांद्याला 1,580 रुपये प्रति क्विंटल हमी भाव आजपासून लागू झाल्याचं केंद्र सरकारनं परिपत्रकाद्वारे सांगितलं आहे. कांद्याचे दर कोसळल्यानं नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनं झाली होती. त्यामुळे हा निर्णय सरकारनं काल घेतला. हे दर फक्त नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठीच लागू असणार आहेत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमी भाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या

नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: करू नका. येत्या 10 एप्रिल आणि 17 एप्रिल रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर येतंय तुमच्याच महसूल मंडळात.
1: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज होणार आहे. धर्मशाळा इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि नीट परीक्षेतल्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून आज नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल मोर्चा काढला. महागाई आणि इंधन दरवाढीमुळं जनतेचं कंबरड मोडलं असूनही सरकार याकडे गांभीर्यानं पाहत नाही अशी टीका पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी यावेळी केली. या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कोणत्याही प्रकारची इंधन टंचाई नसल्याचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्रालयात आयोजित राज्यातील पेट्रोल डिझेल वितरणाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. काही भागात अफवांमुळे नागरिकांकडून अतिरिक्त इंधन खरेदी होत असल्यानं पेट्रोल डिझेल विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून अनावश्यक साठा करू नये असं आवाहन भुजबळ यांनी केलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणारं सीबीआयचं पथक सलग 12व्या दिवशीही लातूरात तळ ठोकून असून या पथकानं आता विद्यार्थी, पालक आणि शिकवणी वर्गांच्या तपासावर लक्ष केंद्रित केलं आहे. त्याव्यतिरिक्त सीबीआयनं आणखी एका डॉक्टरचीही चौकशी केल्याचं सांगितलं जात आहे. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीतून सीबीआय पुढचे धागेदोरे जोडण्याचा प्रयत्न करत आहे. विविध कागदपत्र, पुरावे आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे सीबीआय तपास पुढे नेत आहे. धाराशिव जिल्ह्यामधल्या उमरगा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी यांचं आज ब्रेन स्ट्रोकनं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. कुलकर्णी 2 वेळा उमरगा नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. हवामान. गेल्या 24 तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.6 इतकं होतं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधू दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. राज्यातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीतला पहिला सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि

0: गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.

0: मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.
1: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
2: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
3: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
2: श्रोतेहो नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 7:45 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.
3: चला उलगडू आजही विस्मय गाथा.
0: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आपण आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता. 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. ठीक 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकू शकणार आहात.
4: श्रोतेहो पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
5: का हो ज्ञानबारा?
6: हा काय बाई?
5: तुमची मुलं 2 दिवस झाले शाळेकडे फिरकलीच नाहीत, काय झालं तरी काय?
6: हा वा बाई, मुलांना दिलं तिकडे खाण्याच्या कामावर पाठवून.
5: ज्ञानबा अहो काय केलं तुम्ही? त्या एवढ्या कोवळ्या जीवांना तुम्ही कामाला लावलं, त्यांच्या आयुष्याची अशी माती करण्याचा तुम्हाला काय हो अधिकार?
6: अहो बाई, शाळेत जाऊन काय पोरांची पोट भरणार आहेत वय? तिकडे कामाला गेली तर किमान त्यांनी 2 वेळेला खायला तरी मिळत आहे ना.
5: अहो ज्ञानबा, शासनानं आज मुलांना शाळेत मोफत शिक्षण आणि आहाराची व्यवस्था केली आहे.
6: असं होय?
7: पालकांनो ध्यानात घ्या, तुमच्या आयुष्यात जरी अमावस्येचा अंधार दाटला तरी तुमच्या मुलांच्या आयुष्यात तरी सुखाची पौर्णिमा उगवू द्या. कारखानदारांनो लक्षात ठेवा, 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवणं हा आहे कायद्यानं गुन्हा. नका करू ही चूक पुन्हा पुन्हा.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजच्या युगात स्मार्टफोन हा आपल्या आयुष्याचा सर्वात महत्वाचा भाग बनला आहे. फळभाजी खरेदी करण्यापासून ते बँकेच्या मोठ्या व्यवहारापर्यंत आपण एका क्लिकवर कामं पूर्ण करतो. पण हीच डिजिटल सोय कधी कधी आपल्यासाठी किती मोठी डोकेदुखी ठरू शकते याचा विचार कधी आपण केलाय? आजच्या डिजिटल युगात आपलं जीवन नक्कीच सोपं झालं आहे, मात्र त्यामुळे आर्थिक फसवणूक देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी सरकारतर्फे वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं, सावध राहण्याचे संदेशही दिले जातात. या पार्श्वभूमीवर डिजिटल सावधगिरी आणि आर्थिक फसवणुकीपासून सुरक्षा या विषयावर आंतरराष्ट्रीय सायबर कायदे तज्ज्ञ डॉ प्रशांत माळी यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: सर, आजच्या काळात डिजिटल अटक म्हणा किंवा KYC अपडेट, पार्ट टाइम जॉब, गुंतवणूक आणि OTP फसवणूक इतक्या वेगानं का वाढत आहे? आणि जर समजा फसवणूक झालीच तर सामान्य नागरिकांनी पहिली सावधगिरी कोणती बाळगावी?
2: आज सायबर गुन्ह्याकडे तंत्रज्ञान, डेटा आणि मानसशास्त्र तिन्ही शस्त्र आहेत. यामुळे ते हजारो लोकांना एक क्लिक मध्ये फोन मेसेज किंवा बनावट वेबसाइट पाठवू शकतात. तुमचे खाते बंद होईल, तुमच्यावर केस झाली आहे, तुम्हाला मोठा नफा मिळेल, अशा भीती आणि लोभाचा वापर केला जातो. पहिली सावधगिरी मी तुम्हाला सांगू इच्छितो म्हणजे घाईत निर्णय घेऊ नका. म्हणजे कोणताही OTP, पिन, UPI पिन किंवा स्क्रीन शेअरिंग ऍक्सेस बिलकुल देऊ नका. त्याला एक गोल्डन शब्द आहे इंग्लिशमध्ये, आपण म्हणतो थिंक बिफोर यू क्लिक. डिजिटल युगातील हेच नवे सुरक्षा मंत्र झालेले आहे. थोडासा विचार करा, वेळ द्या. घाई केल्याने खूप सारं नुकसान लोकांचं सध्या होतो आहे असं मी बघितलेलं आहे.
1: सर, अनेकदा असं होतं की शिक्षित असूनही आर्थिक सायबर फसवणुकीचे बळी अनेक जण ठरत आहेत आणि सायबर गुन्हेगार लोकांच्या मानसशास्त्राचा नेमका असा कसा गैरवापर करतात, म्हणजे त्यांना कसं कळतं की समोरची व्यक्ती जी आहे तिला आपण फसवू शकतो?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे हा. सायबर गुन्हे

0: गुन्हेगार संगणकापेक्षा मानवी मेंदू अधिक हॅक करतात. मग ते कसं करतात, तर ते भीती, लालच, विश्वास आणि घाई याचा वापर करतात. बरं, ते तुम्हालाच बरोबर तुमची भीती, लालच, विश्वास, घाई कशात असेल तुम्हाला हे कळण्यासाठी ते एआयचा सुद्धा वापर करतात. म्हणजे एआय टूल वापरून तुमचं प्रोफाइलिंग केलं जातं, म्हणजे सगळ्या सोशल मीडिया, तुमचा जो काही प्रेझेन्स असतं सगळ्याकडे, त्याच्यावर ना तुमचं एक प्रोफाईल, म्हणजे तुमची एक पर्सनॅलिटी बनवली जाते. काय आवडतं, काय नाही आवडत, कशाला रिएक्ट कराल, कशाला नाही करणार. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला देऊ इच्छितो की भीती कशी दिली जाते. लगेच म्हणते तुमच्या मुलाला अटक झाली आहे, भीती दिली. मग लालच द्यायचा असेल तर काय म्हणतील, 10,000 गुंतवा, 1,00,000 मिळवा. जर विश्वास संपादन करायचं असेल तर म्हणतील मी बँकेतून बोलतोय, किंवा मी इन्शुरन्स कंपनी मधनं बोलतोय, किंवा मी इन्कम टॅक्स मधनं बोलतोय, असे विश्वास संपादन करतात ते. मग घाई पण निर्माण करतात, म्हणजे आत्ताच करा नाहीतर खाते बंद होईल, किंवा आत्ताच करा नाहीतर ही जी स्कीम आहे ती बंद होईल. हे जी घाई तुमच्याकडे निर्माण करतात, आणि शक्यतो घाईला सिनियर सिटीजन्स असतात ते बळी पडतात. मग आता काय झालंय की शिक्षण असूनही भावना सक्रिय झाल्या की विवेक मागे पडतो, आणि त्यामुळे डिजिटल साक्षरतेसोबत भावनिक सावधगिरी देखील आवश्यक आहे.
1: सोशल मीडियाचा वापर करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
0: अगं, सोशल मीडिया वापरताना पहिलं तर तुम्ही जे काय त्याच्यावर आपले पर्सनल गोष्टी टाकू नका, फोटो टाकू नका, तुमचे लोकेशन्स टाकू नका, जिओ लोकेशन्स टाकू नका. मित्रमैत्रिणी जर क्लोज असतील, लग्न होणार असेल कोणाबरोबर, तर असे काही फोटो तुम्ही जर तुमचं अकाउंट पब्लिक असेल तर बिलकुल शेअर करू नका. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा हाताचा फोटो, म्हणजे ज्या कणी तुमचा फिंगरप्रिंट पण क्लोन केलं जाऊ शकतं, त्यामुळे हाताचा फोटो टाकू नका त्याच्यावरती. असे सगळे डिटेल्स, किंवा तुमचे काही वीक पॉइंट असेल, तुम्ही सिंगल मदर असाल तर लहान मुलाचा फोटो टाकू नका. प्रत्येक जर तुम्हाला वाटतं ना की हे माझ्या जीवनातला वीक पॉइंट आहे, तर तसले फोटो टाकणं कधी पण अवॉइड करावा सोशल मीडियावरती. कारण सोशल मीडियावरती काही सोशल पोलिसिंग कंटिन्युअसली चालत नाही. सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना धंदा करायचा आहे, ते कॅपिटलिस्टिक माइंडसेट मध्ये त्यांना एक दुसऱ्याशी जोडण्यात इंटरेस्ट आहे. तुमची सुरक्षा बघण्यामध्ये हा त्यांचा सेकंड किंवा थर्ड प्रिफरन्स असतो. त्यामुळे आपण जर सावधानता बाळगली नाही तर मग कुठल्या ना कुठल्या तरी सायबर हादसा आपल्या बरोबर होऊ शकतो.
1: जसं तुम्ही म्हणालात की वैयक्तिक गोष्टी टाळू नका, पण आपण जेव्हा सोशल मीडिया ओपन करतो तर पाहतो की सगळं वैयक्तिकच असतं. म्हणजे आम्ही कुठे फिरायला गेलोय, आम्ही काय खाल्लंय, आम्ही कोणाच्या लग्नाला चाललोय, आमच्या घरी काय काय आहे, किंवा ऑफिसला कसं चाललोय. तर मग याला कुठेतरी काही बंधनं येऊ शकतात का, की आली पाहिजे का, त्यासाठी काही कायदा आहे का?
0: कायदा म्हणून नाही आहे हे सगळं. तुम्हाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, सोशल मीडियावर कसं वागायचं हे आपल्याकडे शाळेत कॉलेजमध्ये शिकवलंच जात नाही. हा सर्वात मोठा इश्यू आहे की जेव्हा तुम्ही सोशल असता तेव्हा तिथे वागणं कसं आहे. जसं पहिला आपल्याला सिव्हिक्स नावाचा एक सब्जेक्ट होता, तर त्या सिव्हिक्स मध्ये आपल्याला सिव्हिलियननी कसं राहावं, काय करावं, हे सगळं सांगितलं जायचं. तर माझं असं म्हणणं आहे की शाळेत आणि कॉलेजांपासून ही सोशल मीडियावर काय करावं आणि काय नाही करावं आणि लोकांना कसं जपावं हे गरजेचं आहे. कारण कायदा कधी लागतो, कायदा रिएक्टिव्ह आहे ना, प्रोएक्टिव्ह आपण जर शिकवला तर गरजेचं आहे. आणि महत्वाचं काय गोष्ट आहे याच्यामध्ये, की काही गोष्टी कायद्यापर्यंत जात सुद्धा नाही. आता काही जणांना, काही स्त्रियांवरती एकदम हलक्या दर्जाच्या कमेंट केल्या जातात, आणि कधी कधी तिच्या फोटोवरती जाऊन काही मुलं कमेंट करतात त्याच्यावरती, आणि त्या कधी कधी आपल्या म्हणजे मातृभाषेत असतात किंवा त्यांच्या मातृभाषेत असतात, जे म्हणजे इंग्लिशमध्ये नसतात. त्याच्यामुळे काय होतं की जे हे सोशल मीडियाचा जो एआय असतो त्याला खूप वेळा कळत पण नाही, त्यामुळे तो त्याला डिलीट करत नाही. किंवा तुम्ही जर त्याला सांगितलं की ही कमेंट काढून टाका, तर ते खूप वेळा त्यांचा एआय रिप्लाय देतो की माझ्या पॉलिसीच्या बरोबर आहे, पॉलिसी विरोधात नाही म्हणून. कारण त्यांना काही शब्द असतात मराठी भाषेत किंवा कुठल्याही भाषेत, ते त्यांना खराब शब्द आहेत म्हणून कळत नाही. म्हणून आपण जितकं स्वतःहून आपले पायदंडे घालू स्वतःला सोशल मीडियावर वावरताना.
1: खरोखर सर, तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय की आपल्याला जसं शिकवलं जायचं की समाजात वावरताना, घराबाहेर वावरताना कसं वागलं पाहिजे, काही केलं पाहिजे काही नाही, आणि सोशल मीडियावरती वावरताना कसं तुम्ही वागलं पाहिजे हे आपल्याला शिकवलं जातच नाही. त्यामुळे हे आपण स्वतःच शिकलेलं बरं. तर हा तर सोशल मीडियाचा झाला प्रश्न, पण आता आपण जेव्हा डिजिटल फ्रॉड कर येतो तेव्हा एखाद्या व्यक्तीच्या समजा बँक खात्यातून अचानक पैसे गेले चुकीची लिंक ओपन केल्यामुळे म्हणा किंवा फ्रॉड कॉल्स उचलल्यामुळे, तर पहिल्या तासात ज्याला आपण गोल्डन आवर म्हणतो, तर त्याने नेमकी कोणती कोणती पावलं उचलायला हवी?
0: बघा, सायबर फसवणूक किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक माध्यमातून झालेले क्राईम याच्यामध्ये जे एव्हिडन्स

0: असतो ना तो खूप वोलाटाईल असतो आणि त्याचे जे पहिला तास जो असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. खूप वेळा बघण्यात आलेलं आहे की स्त्रिया किंवा सिनियर सिटीजन किंवा यंग मुलं लहान मुलं जे असतात ते काही काळासाठी त्यांचा होश असतो तो हरपलेला असतो. ते कधी कधी 24 तास 4-5 दिवस कोणाला काही सांगतच नाही काय झालं ते. अवेअरनेस म्हणून करणं गरजेचं आहे जे आपण आता सांगतोय. सर्वात महत्वाचा मुद्दा काय असतो की जे पहिल्या 1 तासामध्ये 1930 ही जी हेल्पलाईन आहे त्याला फोन करणं गरजेचं आहे. नंतर तुम्हाला नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल आहे आपलं भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं, त्याचं नाव cybercrime.gov.in आहे. मी रिपीट करतो cybercrime.gov.in. तुम्ही सायबर क्राईम रिपोर्टिंग जरी गुगलवर टाईप केलं तरी ती वेबसाईट पहिली येते. तिथे जाऊन आपली कंप्लेंट दाखल करणार, तिकडे तुम्हाला ते मोबाईल नंबर OTP वगैरे विचारून तुम्हाला ऑथेंटिकेट करतील. नंतर संबंधित बँक जी असेल त्याला माहिती द्या, म्हणजे त्यांच्याकडे एक डिस्प्युट रेझोल्युशन फॉर्म असतो तर तो डिस्प्युट फॉर्म जो असतो ना तो डिस्प्युट फॉर्म जाऊन बँकेत जाऊन भरून टाकायचा. चौथी महत्वाची गोष्ट जे ट्रान्झॅक्शनचे स्क्रीनशॉट असतात ते काढून ठेवून पुरावे जतन करण्यात यावे. पाचवी असते की तुम्हाला जर तुमची खूपच मोठा आहे आणि काही तुम्हाला वाटतंय वरती काही झालेलंच नाही आहे तर जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार देणं. सायबर पोलीस स्टेशनवर जायला पाहिजे असं काही नाही आहे. हल्ली सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये सायबरचा ऑफिसर बसलेला असतो तर तुम्ही तिकडेही जाऊन ही कंप्लेंट केली तर महत्वाचं आहे. कारण वेळेत रिपोर्ट केल्याने काय होतात की हे पैसे फ्रीज होतात समोर ज्या अकाउंटला गेलेले असतात ते, आणि जर ते फ्रीज झाले तर मग ते कोर्टामार्फत आपल्याला परत आपल्या अकाउंटमध्ये घेता येतात.
1: म्हणजे असं काही झालं समजा आपल्या अकाउंट मधून पैसे अचानक गेले सायबर फ्रॉडचे आपण शिकार झालो तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नये आणि 1930 या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करा. आणि समजा आता मोबाईल वरती आपल्याला लिंक येतात किंवा APK फाईल्स येतात, QR कोड असतो किंवा स्क्रीन शेअरिंग ऍप्स असतात, तर ह्यामुळे काही धोके आहेत का आणि हे धोके नागरिकांनी कसे टाळावे?
0: बघा मोबाईल फोन आहे ना आजकाल तुमची खिशातली बँक आहे. बँक एक चुकीचा क्लिक म्हणजे घराचे दार चोराला उघडण्यासारखे आहे. APK फाईल्स मध्ये नेहमी खूप वेळा मॅलवेअर असू शकतं. APK फाईल्स म्हणजे ऍप्लिकेशन फाईल्स आहेत, ते अँड्रॉइड ची पॅकेज फाईल्स असतात. हा APK फाईल्सचा खतरा फक्त अँड्रॉइड वापरणारा असतो, आयफोन वाल्यांना नसतो. मग QR कोड स्कॅन करून पैसे जातात खूप वेळा, ते एक प्रॉब्लेम असतो की भाई QR कोड स्कॅन केल्याने काय होतं की ते जो QR कोड असतो तो पैसे देण्यासाठी आलेला असतो, म्हणजे त्या समोरच्याला देण्यासाठी आलेला असतो, त्याने घेण्यासाठी पाठवलेला असतो. आपल्याला पैसे देण्यासाठी नाही पण तो सांगताना असं सांगून देतो की तुम्हाला देण्यासाठी हा QR कोड आहे. स्क्रीन शेअरिंग ऍपमुळे काय होतं की गुन्हेगार तर तुमचा पूर्ण मोबाईलचा किंवा तुमच्या लॅपटॉपचा आयपॅडचा संगणकाचा पूर्ण ताबाच घेऊन टाकतो. त्याच्यामुळे तुमच्या संगणकात जे काय आहे ते त्याला तिकडे रिमोटली बसून कुठेही बसलाय तो साता समुद्र पार बसलाय तरी त्याला ते दिसत असतं. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग ऍप शक्यतो देऊ नका. बनावट लिंक द्वारे बँकिंगची माहिती पण चोरी होते, म्हणजे हे ज्या लिंक्स असतात ना फिशिंगच्या लिंक्स, याने बँकिंग म्हणजे मोबाईल मध्ये खूप लोकांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये बँक नंबर पासवर्ड पिन वगैरे सेव्ह केलेले असतात तर ते चोरी लावू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा की अननोन लिंक म्हणजे अननोन रिस्क. म्हणून फक्त अधिकृत ऍप स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा आणि कोणालाही स्क्रीन ऍक्सेस देऊ नका.
1: सध्या सोशल मीडियावरती AI चा वापर करून डीप फेक आवाज काढणं किंवा बनावट प्रोफाइल तयार करणं, तर AI चा वापर करून पण फसवणूक वाढल्याचं चित्र दिसत आहे का सर?
0: बघा आता सगळंच AI इनेबल्ड सायबर क्राईम झालेलं आहे. आता काय झालंय, AI त्यांना प्रोफाइलिंग करू देतात तुम्हाला किंवा तुम्हाला कुठली चॉईस आहे, तुम्ही इन्कम टॅक्स भरणार आहात की तुम्हाला रिफंड मिळणार आहे की तुम्हाला ED ची काय नोटीस आली आहे का वगैरे काही असं जे डिटेल्स त्यांना माहीत असतात जे तुम्हाला अपेक्षित असतं अशाच मजकुराचा तुम्हाला ईमेल येईल आणि मग तुम्ही त्याला क्लिक करून तुम्हाला वाटतं तो खरा आहे. आणि AI मुळे आता चेहरा आणि आवाज दोन्ही बनावट तयार होऊ शकतात, त्यामुळे म्हणजे जे दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. दुनिया वाक प्रचार होता तो AI ला लागू होतोय आता. पण तुम्ही ओळखणार कसं जर हा AI ने बनवलेला चेहरा आहे? त्यांनी समजा अचानक पैसे मागितले तुमच्याकडे की बाबा मला एवढे पैसे दे मी अडकलोय, मला एवढे पैसे द्या मी तुमचं हे बरं करतो, मी तुम्हाला आत्ता एवढे पैसे द्या मग तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम आहे तो अर्धा करून टाकतो, असे काही त्यांनी पैसे सुरुवातीला कुठल्याही याच्यात मागितले की समजायचं हा फ्रॉड असू शकतो. व्यक्ती व्हिडिओ कॉल टाळते का तुमच्या बरोबर? जर बोलणारी व्यक्ती असेल तर त्याला सांगायचं व्हिडिओ कॉल कर मला, ते व्हिडिओ कॉल जर टाळत असेल तर समजायचं आपण. किंवा प्रोफाईल नवीन किंवा संशयास्पद आहे का ती? खूप वेळा तुम्हाला फेसबुकवरनं रिक्वेस्ट येते किंवा इन्स्टावरनं रिक्वेस्ट येते आणि नंतर बघितलं तर काय असतं, ते

0: एखाद्या स्त्रीचा मुलगा, एखाद्या फॉरेनर स्त्रीचा फोटो असतो आणि तिचे सगळे मित्र जे दिसतात ते सगळे इंडियन दिसतात, हे एक तुम्हाला नकार घंटा तुमच्या डोक्यात वाजली पाहिजे की हे सगळे इंडियन लोकच का हिच्यावर. एखादी कुठची तरी फॉरेनर कंट्रीची कोणतरी तुम्हाला रिक्वेस्ट पाठवते तर ती तुम्हाला का पाठवेल, हे प्रश्न जोपर्यंत तुमच्याकडे येत नाही तोपर्यंत तुम्ही सिक्युअर राहू शकत नाही. जर नातेवाईक किंवा मित्र पैसे मागत असतील तर दुसऱ्या माध्यमातून व्हेरीफाय करा ना तुम्ही. तुम्हाला जर म्हणजे फोन करा, दुसरीकडनं फोन करा, घरात दुसरी मंडळी असतील त्यांच्या फोनवर त्यांना फोन करून विचारा. म्हणजे काय थोडक्यात की एआय युगामध्ये ट्रस्ट बट व्हेरीफाय, म्हणजे विश्वास ठेवा पण व्हेरीफाय करा, ही नवीन डिजिटल संस्कृती असली पाहिजे आपल्या पूर्ण फॅमिलीमध्ये.
1: म्हणजे एकूणच आपली डिजिटल फसवणूक होऊ नये, आपल्या सोशल मीडिया अकाउंटचा गैरवापर होऊ नये यासाठी सर्वांनी दिसतं तसं नसतं हे लक्षात ठेवलं पाहिजे. सर तुम्ही खूप महत्वाची माहिती आमच्या श्रोत्यांना दिली आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून वृत्तविशेष हा कार्यक्रम ऐकलात. संध्याकाळचे 7:31 झाली आहेत.

FM बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR ऍप वर मंडळी आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. वेळ झाली आहे शेतीविषयक कार्यक्रमाची, तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात येणारा कार्यक्रम किसानवाणी.

0: किसान वाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधू भगिनींचं कार्यक्रमात स्वागत. अंजर मुजावरचा नमस्कार. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज किसानवाणी अंतर्गत कृषी संवाद मध्ये आपण ऐकणार आहोत ऊस कीड नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी कीटकशास्त्र विभागातील पीएचडी स्कॉलर विद्यार्थी शुभम पाटील यांनी दिलेली माहिती. पण कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊया हवामानाचा अंदाज. तेव्हा ऐकूया ग्रामीण कृषी मोसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 34 ते 36 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 83 ते 85%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 50 ते 59%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 9 ते 12 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची, तसेच किमान तापमान 24 ते 25 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 77 ते 80%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 35 ते 46%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 17 ते 20 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये 23, 24, 25, 26 व 27 मे रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 27 मे पर्यंत कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअस या दरम्यान

0: तसेच किमान तापमान 23 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 69 ते 70%, दुपारची सापेक्ष आर्द्रता 39 ते 50%, तसेच वाऱ्याचा वेग ताशी 10 ते 14 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यामध्ये व जिल्ह्यातील घाट भागामध्ये 22 व 23 मे रोजी तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट व ताशी 30 ते 40 किलोमीटर इतक्या वेगाच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पक्व झालेल्या पिकांची त्वरित काढणी करावी व काढणी केलेला शेतीमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागीय कृषी संशोधन केंद्र कोल्हापूर इथले तांत्रिक अधिकारी डॉ मयूर सुतार यांनी दिलेला हवामान अंदाज ऐकलात.
2: सात असता मेघदूतची चिंता मिटली हवामानाची, माहिती कृषी आणि पशुधनाची नांदी होईल कृषीवलांची. आजच डाउनलोड करा मेघदूत ऍप, भारतीय हवामानशास्त्र विभाग नवी दिल्ली आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा कोल्हापूर यांच्या मार्फत जनहितार्थ जारी.
3: मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी स्वतन को.
4: किसको?
3: अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिसे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं.
4: अच्छा ये बात है.
3: हाँ क्यों, क्या हुआ, अब बात नहीं होती क्या?
4: अब तो झट से बात हो जाती है.
3: ऐसा क्या?
4: हाँ अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल्का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया.
3: अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म.
4: हाँ
3: तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है.
5: कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर.
1: आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्र, कार्यक्रम सुरू आहे किसानवाणी. कार्यक्रमात जाऊया पुढे आणि आजच्या कृषी संवाद मध्ये ऊस कीड नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी कीटकशास्त्र विभागातील पीएचडी स्कॉलर विद्यार्थी शुभम पाटील यांनी दिलेली माहिती ऐकूया.
6: नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी शुभम शशिकांत पाटील, पीएचडी स्कॉलर कृषी कीटकशास्त्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी. आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे पीक म्हणजे ऊस पिकातील येणाऱ्या किडी व त्या किडींचे करायचे व्यवस्थापन याविषयी माहिती घेणार आहोत. तर आपणास माहित आहे, जर किडींचे व्यवस्थापन योग्यरित्या केले नाही तर आपल्याला 30 ते 40% उत्पादनात घट आढळून येते. त्यामुळे थोडक्यात आज आपण पिकातील महत्वाच्या किडींची ओळख, त्यांच्या नुकसानीचा प्रकार व त्यांचे योग्य प्रकारे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत. किडींमध्ये 2 प्रकार पडतात, त्यामध्ये प्रामुख्याने पोखरणारी किंवा आळीवर्गीय कीड आणि दुसरी म्हणजे रसशोषण करणाऱ्या किडी. आधी आपण या आळीवर्गीय किडींची ओळख व त्यांचे नुकसानीचे प्रकार जाणून घेऊ. प्रथम म्हणजे खोडकिडा, जिचं शास्त्रीय नाव आहे इम्पस कॅटलस. ही पिकाच्या सुरुवातीच्या पहिल्या 3 महिन्यापर्यंत दिसून येते. जर जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण कमी असेल व पाण्याचा ताण पडला असेल तर अधिक प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. या किडीच्या 4 अवस्था असतात, जसे की पतंग, अंडी, अळी व कोश अवस्था. पतंग किंवा प्रौढ हे करड्या व तपकिरी रंगाच्या असतात. निम्नानंतर मादा पतंग पानाच्या मध्य रेषेच्या बाजूस समूहात अंडी घालते. या अंड्यांमधून साधारणतः 3 ते 5 दिवसांमध्ये अळी बाहेर पडते. ही अळी करड्या रंगाची असून तिच्यावर टिपके असतात, साधारणतः केस आढळून येतात. 20 ते 25 दिवसांनी ही आळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर तिचे रूपांतर कोशात होते. नुकसानीचा प्रकार पाहिला तर अंड्यामधून आळी बाहेर पडल्यानंतर जमिनीलगत खोडावरती एक छिद्र पाडून ती खोडामध्ये आत प्रवेश करते. त्यानंतर पोंगाचा आतील कोवळा भाग खाऊन फस्त करते. त्यामुळे पोंगा पूर्णपणे सुकून जातो आणि उपटल्यानंतर त्याच्यामधून कुजल्यासारखा घाण वास येतो. त्याच्यामध्ये आपल्याला कधी कधी लहान आळ्या देखील दिसून येतात, पण त्या आळ्या या किडीच्या नसून कुजलेल्या पदार्थावरती खाणाऱ्या त्या आळ्या असतात. साधारणतः खोडवा पिकामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव या किडीचा दिसून येतो. त्यानंतर दुसरी महत्वाची कीड म्हणजे शेंडे कीड, जिचं शास्त्रीय नाव

आहे सिर्पोपॅगा एक्झरपॅटॅलिस. या किडीचा प्रादुर्भाव हा ऊस लागणीपासून ते तोडणीपर्यंत दिसून येतो. याही किडीच्या चार अवस्था आपल्याला पाहायला मिळतात, जसे की प्रौढ, त्यानंतर आळी, अंडी व कोश अवस्था. या किडीचे प्रौढ हे पांढऱ्या रंगाचे असून मादीच्या पोटाच्या शेपटीला नारंगी रंगाचे केस असतात, तर नराच्या पुढील पंखावरती काळ्या रंगाचे दोन टिपके असतात. मेलनानंतर मादा पतंग पानाच्या खालच्या बाजूस समूहात अंडी घालते. एक मादा साधारणतः 30 ते 200 पर्यंत अंडी घालू शकते. 5 ते 9 दिवसांमध्ये ही अंडी उठतात व त्यामधून अळी बाहेर पडते. ही अळी पिवसर तपकिरी रंगाची असते. त्यानंतर 20 ते 40 दिवसांमध्ये या अळीची वाढ पूर्ण होते आणि त्यानंतर ती कांडीमध्येच कोश अवस्थेमध्ये जाते. त्यानंतर या अळीच्या नुकसानीचा प्रकार लक्षात घेतला तर ही अळी बाहेर पडल्यानंतर सुरुवातीला पानांवरती लहान छिद्र पाडते आणि नंतर शिरेतून ऊसाच्या पोंजामध्ये किंवा शेंड्यामध्ये प्रवेश करून आतील भाग खाऊन टाकते. त्यामुळे शेंडीमर आपल्याला दिसून येते. सुरुवातीच्या कांड्या वाळतात व त्यानंतर ऊसाच्या पेरांमध्ये फुटवे फुटतात व झाडूसारखा आकार तयार होतो. साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये अधिक प्रादुर्भाव या किडीचा आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरी महत्वाची कीड म्हणजे कांडी कीड. या किडीचे शास्त्रीय नाव आहे सिसामिया इन्फ्लोरन्स. या किडीला आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी चार अवस्थेमधून जावं लागतं. त्यातील प्रथम अवस्था म्हणजे प्रौढ अवस्था किंवा पतंग. हे आकाराने साधारणतः मध्यम 10 ते 12 मिलीमीटर लांबीचे असतात. रंगाने पिवसर तपकिरी असून त्यांच्या पंखाच्या मध्यभागी रेषा असतात. मागील पंख हे पांढरे दिसून येतात. मेलनानंतर मादा पानाच्या शिरेजवळ किंवा खोडावरती अंडी घालते. या किडीच्या अळ्या साधारणतः 20 ते 25 मिलीमीटर लांब असून तिच्या शरीरावरती तपकिरी रंगाच्या रेषा बघायला मिळतात. खोडामध्येच अळी कोश अवस्थेमध्ये जाते. नुकसानीचा प्रकार पाहिला तर ही कीड 3 महिन्यापासून पुढील ऊसाला हानी पोहोचवते. किडीची अळी काड्यांवरती छिद्र पाडून आतील भाग खाते. हे छिद्र परत तिच्या विष्ठेमुळे बंद केले जाते. त्यानंतर ऊस लालसर होऊन टणक बनतो. जर मोठा वारा आला तर ऊस मोडून पडण्याचे अधिक प्रमाण या आपल्या किडीमुळे दिसून येते. त्यानंतरची महत्वाची चौथी कीड म्हणजे मूळ पोखरणारी अळी किंवा बुरका कांडी कीड असं ओळखलं जातं. या किडीचं शास्त्रीय नाव आहे इमेलोसेरा डिप्रेसेला. याचे पतंग हे पिवसर तपकिरी रंगाचे असून त्यांचा आकार साधारणतः 30 ते 35 मिलीमीटर इतका असतो. मादी मातीमध्ये किंवा खोडाजवळ समूहात अंडी घालते. अंड्यांमधून बाहेर आल्यावर ही अळी जमिनीतील खोडावरती हल्ला करते. खोडाला छिद्र पाडून आत शिरते आणि आतील भाग पोखरून नष्ट करते. त्यामुळे ऊस वाळतो पण सहजासहजी तो उपटला जात नाही. एप्रिल ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता पाहिलेल्या किडींची ओळख आणि नुकसान आपण पाहिले. आता बघूया की किडींचे नियंत्रण कसे करायचे. बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा समज असतो की कोणत्याही किडीचे नियंत्रण करायचे म्हणजे त्याच्यासाठी फक्त कीटकनाशकच चांगले काम करू शकतात. पण कीटकनाशक हा प्रथम उपाय नसून शेवटचा पर्याय आहे. त्यास ते टाळण्यासाठी आपण आधी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब केला पाहिजे. मग त्यामध्ये काय केलं पाहिजे? प्रथमतः ऊसाची बाळबांधणी 45 ते 50 दिवसांनी करावी. असं केल्यामुळे बोडक्यांना थोडी मातीची भर लागते व खोडकिडीचे नियंत्रण मिळवता येते. साधारणतः ऊस गेल्यानंतर जी काही आपली खोडवी राहिलेली असतील ती वेचून घ्यावी किंवा रोटरच्या सहाय्याने नष्ट करावी. असे केल्यामुळे काय होतं, ज्या काही किडींच्या सुप्त अवस्था या ऊसामध्ये लपलेल्या असतात त्या पूर्णपणे नष्ट होऊन जातात. त्यानंतर जो काही वाळलेला पाला असेल तो काढून जमिनीवरती आच्छादन करावे. या चारही किडींसाठी सध्या बाजारामध्ये कामगंध सापळे उपलब्ध आहेत. ते एकरी साधारणतः 4 ते 6 या प्रमाणात लावावेत. आता कामगंध सापळे म्हणजे काय? तर याच्यामध्ये लूर किंवा सेप्टा लावलेला असतो. तो प्रत्येक किडीसाठी वेगळा दिला जातो. त्याच्यामध्ये मादा पतंगाचा वास लावलेला असतो. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जेवढे काही नर पतंग आहेत त्या वासाकडे आकर्षित होतात व सापळ्यामध्ये येऊन अडकले जातात. अडकल्यामुळे जे काही मादा असेल तिला नैसर्गिकरित्या मिलन करण्यासाठी नर पतंग उपलब्ध होत नाहीत व पुढे जी अंडी घालण्याची प्रक्रिया असेल ती पूर्णपणे थांबली जाते व किडीचे 70 ते 80% नियंत्रणही मिळवले जाते. इतके करून जर प्रादुर्भाव अधिक दिसू लागला किंवा 15% जास्त जर आपला जो काही ऊस असेल त्याच्यावरती कीड जर दिसून आली तर त्याच्यामध्ये आपण ट्रायकोग्रामा या मित्र किडीचा वापर करावा. साधारणतः एकरी एक कार्ड वापरावे ज्याच्यामध्ये 20,000 माशा असतात. याचा जर खर्च बघितला तर साधारणतः 150 ते 200 रुपयाला एक कार्ड आपल्याला उपलब्ध होते. त्याचबरोबर जमिनीची मशागत करताना शक्यतो रोटर मारावा व जी काही मशागत असेल ती दिवसा करावी. त्यानंतर सगळ्यात शेवटचा पर्याय म्हणून आपण कीटकनाशकाकडे बघावे. कीटकनाशकामध्ये क्लोराईन ट्रॅनिलिप्रोल 8.5% साधारणतः 6 मिली प्रति 16 लिटर पंपास किंवा फिप्रोनिल 5% SC 30 ते 35 मिली प्रति 16 लिटर पंपास
किंवा

फ्लुबेंडामाइड 20% WG 8 ग्रॅम प्रति 16 लिटर पंपास किंवा प्रोपेनोप्लॉस 40% प्लस सायपरमेथ्रिन 4% 30 मिली प्रति पंपास यापैकी कोणतेही औषध तुम्ही या किडीसाठी फवारू शकता. त्यानंतर येतात रस शोषण करणाऱ्या किडी, ज्यामध्ये येतात लोकरी नावा, पांढरी माशी, पिट्या डेकून, पायरीला या किडींचा समावेश होतो. उसामध्ये आपल्याला सध्या बऱ्याच ठिकाणी गवताळ वाढ या विषाणूजन्य रोगाचे प्रादुर्भाव झालेला दिसून येतो, ज्यामध्ये उसाची वाढ ही पूर्णपणे खुटते, पाणी पिवळी पडतात व असंख्य मोठ्या प्रमाणात आपल्याला फुटे बाहेर आलेले दिसून येतात. या रोगाचा प्रसार हा फक्त रस शोषक करणाऱ्या ज्या काही किडी असतील त्यांच्या मार्फत किंवा रोगग्रस्त बियाणे असेल किंवा खराब रोगयुक्त जी काही अवजारे असतील यामुळे होतो. गवताळ वाढीवर सध्या बाजारात कोणत्याही प्रकारे प्रभावी असे औषध भेटत नाही, त्यामुळे अशी जी काही रोपे असतील ती तात्काळ उपटून नष्ट करावीत हाच याच्यावरती उत्तम पर्याय आहे. आता या रोगाच्या प्रसारासाठी कारणीभूत असणाऱ्या ज्या काही रस शोषक किडे आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी कीड म्हणजे लोकरी मावा, जिचं शास्त्रीय नाव आहे सेराटोवॅक्युना लॅनिजेरा. ही कीड साधारणतः सांगली, सातारा, कोल्हापूर भागात 2002 प्रथम आढळून आली. पाण्याचा खालच्या बाजूस लोकरेसारखे आवरण असणारी कीड पाण्याच्या खाली राहून रस शोषण करते. या किडींमध्ये नर नसतात. मादी कीड ही मिलनाशिवाय पिलांना जन्म देते. एक पिलू 4 वेळा काट टाकून पूर्णपणे प्रौढ बनून जाते. एक मादी साधारणतः 200 पिलांना जन्म देते. याच्यामध्ये पंखी मावा साधारणतः 8 दिवस तर बिनपंखी मावा 35 दिवस राहतो. नुकसानीचा प्रकार लक्षात घेतला तर या किडीचा उपद्रव हा हवेतील अधिक आर्द्रता व ढगाळ वातावरणामध्ये जास्त दिसून येतो. किडीचे प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात, त्यामुळे पीक पिवळे पडून कडा सुकतात. यावेळी किडीमधून चिकट द्रव ज्याला हनी डू म्हणतात तो बाहेर टाकला जातो. तो चिकट द्रव खालच्या पानांच्या वरील बाजूस जमा होतो व त्यावर काळी बुरशी जमा झालेली दिसून येते. उसाची पूर्णपणे वाढ खुटते. झाडांच्या सावलीमध्ये जी काही झाडे सावली असतील तिथून अधिक प्रमाणात किंवा प्रथम आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. त्यानंतर दुसरी रस शोषण करणारी कीड म्हणजे पांढरी माशी, जिचं शास्त्रीय नाव आहे ॲलोरोलोबस बॅरोडन्सिस व न्यूमस्किला बर्गी. साधारणतः शाळवाडी आजरा गडिंगलस या डोंगराळ भागामध्ये न्यूमस्किला बर्गी आढळते. तिचे जे काही प्रौढ असतील ते काळ्या रंगाचे असतात तर इतर भागांमध्ये ॲलोरोलोबस बॅरोडन्सिस ही माशी आढळून येते, जिचे प्रौढ हे पांढरे व पिल्ले पिवळ्या रंगाचे असतात. याची पिल्ले हे साधारणतः मटकीच्या डाळीच्या आकारा इतके आपल्याला दिसून येतात. जे पानाच्या खालच्या बाजूस राहून रस शोषण करतात त्यांची जास्त आपल्याला हालचाल दिसून येत नाही, ते एका ठिकाणी स्थिर राहून रस शोषण करतात, यामुळे पाणी पूर्णपणे पिवळी पडतात. त्यानंतर मुख्य तिसरी कीड म्हणजे पिट्या डेकून. आपण उसाचा पाला काढल्यानंतर आतमध्ये कांडीच्या जोडावरती पिकट गुलाबी रंगाची कीड दिसून येते. तिच्या अंगावरती बारीक पांढरी लोकर असते. पाला काढल्यानंतर आपल्याला उग्र वास येतो, तो याच किडीमुळे येतो. त्यामुळे या किडीला आपण पिट्या डेकून असं संबोधलं जातं. हे उसाच्या डोळ्याच्या ठिकाणी राहून रस शोषण करते व त्यामुळे उसाचा साखर उतारा व वजन दोन्ही घटते. अनेकदा उसाचा खोडवा आपल्याला पिवळा पडलेला दिसून येतो किंवा खोडव्याची उंची वाढत नाही, जितकी वाढायला हवी तितकी वाढत नाही. त्यामुळे जर असा ऊस जर आपण उपटून पाहिला तर अशा मुळांच्या ठिकाणी आपल्याला पिठा डेकण्याचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. हा पिठा डेकून काय करतो, जी काही मुळे असतील त्यांच्या सान्निध्यात राहून पूर्णपणे मुळांमधून रस शोषण करतो, त्यामुळे झाडाचे पूर्णपणे पोषण होत नाही व ऊस जे काय असेल ते पूर्णपणे वाळून जातो. त्यानंतर पाहूया या किडींचे नियंत्रण कसे करावे. प्रथमतः उसामध्ये योग्य संख्या नियोजन करावे. सरतीला अंतर 5 फूट किंवा पट्ट्या पद्धतीचा अवलंब करावा किंवा 5 ते 6 सरींनंतर भांगे पाडावेत, जेणेकरून आतमध्ये हवा खेळती राहील. हवा जर खेळती राहिली तर आतमधील जी काही आर्द्रता असेल ती कमी राहते व रस शोषण करणाऱ्या किडींचा बंदोबस्त हा पूर्णपणे केला जातो. त्याचबरोबर जो काही उसाचा वाळलेला पाला असेल तो काढून पूर्णपणे जमिनीवरती आच्छादन करावं. उसामध्ये जास्त काळ पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. जर पाणी साठले तर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अधिक प्रादुर्भाव जर दिसून लागल्यावर आपल्याला 5% निंबोळी अर्काची 2 मिली प्रति लिटर किंवा वर्टिसिलम लेखाने या जैविक कीटकनाशकाची 5 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे फवारणी करावी. आणि अंतिम पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. याच्यामध्ये इमिडाक्लोप्रिट 17.8 SL 0.5 मिली प्रति लिटर किंवा बायफेंथ्रिन 8.8 CS 2 मिली प्रति लिटर किंवा क्लोरोपायरिफॉस 20% EC 2 ते 3 मिली प्रति लिटर यातले कोणतेही कीटकनाशक चांगल्या प्रतीच्या स्टिकर सोबत घालून फवारणी करावी. यामुळे असं जर केलं तर बऱ्यापैकी ज्या काही रस शोषणारे किडे आहेत किंवा अळीवर्गीय किडे आहेत याचे चांगले नियंत्रण मिळवता येते. सध्या जर ऊस पिकाचा विचार केला तर मागील वर्षापासून आपल्याला 3 नवीन किडी उसामध्ये

0: आढळून आलेले आहेत. याच्यामध्ये प्रथमतः येते कोळीकीड, त्यानंतर फुलकिडे व लष्करी आळी. कोळीकीडीमध्ये दोन प्रकार पडतात, त्याच्यामध्ये ऑलिगोनायकस इंडिकस हे शास्त्रीय नाव असणारी एक कोळीकीड आहे. ही जी काही उसाची सुरुवातीच्या अवस्था असेल म्हणजे साधारणतः 3 महिन्यापर्यंत अशा उसावरती उपद्रव करते. आकाराने अतिशय सूक्ष्म असून डोळ्याने ती दिसत नाही. ही कीड पानाच्या खालच्या बाजूस जाळे तयार करते व त्याच्या आतमध्ये समूहाने रस शोषण करते. रस शोषण केल्यामुळे जे काही पान असेल ते पूर्णपणे लालसर पडून जाते. जसे की एखादा तांबऱ्या पडलेला रोगाचं पान दिसतं त्याप्रमाणे याची लक्षणे दिसून येतात. उसासोबत ज्वारी पिकात देखील या कोळी किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळून आला आहे. आणि दुसरी कोळी कीड जिचं नाव आहे वेब नेट, जे शास्त्रीय नाव आहे सिझोटेट्रॉनिकस स्पीसीज. ही कीड पानाच्या खालची बाजूस गोलाकार लहान लहान जाळे तयार करते आणि साधारणतः एका जाळ्यामध्ये 6 ते 10 कोळी राहत असतात. हे डोळ्यांनी दिसत नाहीत. साधारणतः त्या जाळ्यांचा आकार एका मटकीच्या डाळी इतका असतो. पानाच्या खालच्या बाजूस पांढरे पांढरे आपल्याला चट्टे जर आढळून आले तर आपल्या उसामध्ये या कोळी किडीचा प्रादुर्भाव झालाय हे लक्षात घ्यावे. याच्यावरती अजून पूर्णपणे संशोधन न झाल्यामुळे बऱ्यापैकी कोळीनाशकांची शिफारस केलेली नाही, पण तात्काळ नियंत्रणासाठी किंवा इमर्जन्सी म्हणून निंबोळी अर्क 5% 2 मिली प्रति लिटर किंवा गंधक 80% 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घालून स्प्रे करावा. याच्यामुळे चांगलं नियंत्रण आपण मिळवू शकतो. त्याचबरोबर ऊस पिकामध्ये सध्या मका या पिकाचे आंतरपीक बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि मका काढल्यानंतर मक्याची जी काही महत्वाची कीड आहे ज्याला आपण लष्करी आळी असं म्हणून ओळखतो, ही लष्करी आळी सध्या उसांवरती हल्ला करायला सुरुवात केलेली आहे. याची लक्षणे कशी दिसतात तर जी काही कोवळी पाने असतील किंवा शेंडे असतील ती कुरतडलेली असतात व त्याच्यामध्ये आपल्याला आळीची विष्ठा दिसून येते. तसं जर दिसून आले तर किंवा जर आपल्याला उसामध्ये मक्का पीक घ्यायचे असेल तर साधारणतः त्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला 6 ते 8 कानबंद सापळे लष्करी आळीचे त्या पिकामध्ये लावले पाहिजेत. आणि तरी देखील किडीचे नियंत्रण न झाल्यास इमामेक्टिन बेंझोएट 5% 0.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्लोरॅन्टॅमिलीप्रोल 18.5 0.4 मिली प्रति लिटर पाण्यात घालून फवारावे. अशा प्रकारे जर किडीचे नियंत्रण केले तर आपल्या उसाचे उत्पादन अधिक येईल व आपले जे काही नुकसान होणार होते ते पूर्णपणे थांबले जाईल. धन्यवाद.
1: मंडळी, आताच आपण ऊस कीड नियंत्रण याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी कीटकशास्त्र विभागातील PhD स्कॉलर विद्यार्थी शुभम पाटील यांनी दिलेली माहिती ऐकलीत.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं शेतकरी बांधवांसाठी सादर करण्यात आलेला किसान वाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन एआयआर ऍपवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय।

0: दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
1: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी आहे.
2: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
1: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर.

श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपवर सुद्धा.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण.

0: सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य सरकारचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडी नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. नवी दिल्ली इथं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्या अध्यक्षतेखाली आज क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक झाली. क्वाड राष्ट्रांमधलं सहकार्य अधिक दृढ करण्यावर आणि त्याचबरोबर इतरांनाही मदत करण्यावर डॉ जयशंकर यांनी या बैठकीत भर दिला. क्वाड राष्ट्र ही लोकशाही प्रधान मुक्त समाज असलेली राष्ट्र असून समृद्धीसाठी नाविन्य आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन तसंच दहशतवादाच्या सामायिक धोक्याचा सामना करण्यावर भर देतात असं जयशंकर म्हणाले.
1: As democratic nations, we also devoted attention to countering the common threat of terrorism. There must be zero tolerance for terrorism, and nations subject to terrorist attacks have the right to defend themselves. A free and open Indo-Pacific has many dimensions and facets. Our meeting today took stock of the progress in many of them while encouraging exploration in others. In the coming days, whether it is economic activity, energy trade, or maritime commerce, the Indo-Pacific will become even more important to the world.
0: क्वाड राष्ट्रांना आर्थिक धोरणात्मक साधनांचा लाभ घेण्यासाठी तसंच खाणकाम आणि प्रक्रिया तसंच महत्वपूर्ण खनिजांच्या पुनर्वापरासह महत्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी मजबूत करण्याकरिता गुंतवणुकीत समन्वय साधण्यासाठी क्वाड क्रिटिकल मिनरल्स फ्रेमवर्क मार्गदर्शन करेल असं अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबियो म्हणाले. होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये मुक्त आणि सुरक्षित सागरी मालवाहतूक सुनिश्चित करण्यासाठी तसंच पश्चिम आशियामध्ये स्थैर्य आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची गरज जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी यांनी व्यक्त केली. या बैठकीत क्वाड देशांच्या सामायिक उद्दिष्टांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्राशी संबंधित प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर चर्चा झाली असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव के नागराज नायडू यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला तसंच दहशतवादविरोधी कारवाईची गरज व्यक्त केली गेली असं नायडू यांनी सांगितलं. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज 12 वर्ष पूर्ण केली. ही 12 वर्ष म्हणजे भारताची संस्कृती आणि विकास मार्गात एक निर्णायक बदल घडवून आणणारा काळ असल्याचं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलं आहे. या काळात पायाभूत सुविधांचा विकास आणि निर्णायक जागतिक नेतृत्व तसंच मजबूत राष्ट्रीय सुरक्षा यासह देशानं अभूतपूर्व प्रगती केली आहे असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांची सबका साथ सबका विकास सबका विश्वास ही घोषणा शासनाच्या प्रत्येक कृती आणि धोरणातून दिसून येत असल्यामुळे देश अतिशय मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी या 12 वर्षांच्या काळाला सुशासन आणि राष्ट्रप्रथम या भावनेनं प्रेरित असलेला एक ऐतिहासिक प्रवास असं म्हटलं आहे. या काळात देश आपल्या सैन्याच्या वाढत्या शौर्याच्या बळावर स्वसंरक्षणासाठी पूर्णतः सक्षम झाल्याचं नबीन यांनी म्हटलं आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला कोकण रेल्वेचे शिल्पकार माजी रेल्वेमंत्री दिवंगत मधु दंडवते यांचं नाव द्यायचा निर्णय महाराष्ट्र मंत्रिमंडळानं घेतला आहे. आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. त्यानुसार या स्थानकाचं नाव लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असं असेल. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाणार आहे. महाराष्ट्रातल्या 89,731 कोटी रुपयांच्या 5 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई इथं झालेल्या उद्योग विभाग मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत आज हा निर्णय झाला. महाराष्ट्रात गावं महानगरांसह जंगलांना लागून असलेल्या सरकारच्या सर्व पडिक आणि महसुली जमिनींवर आता मोठ्या प्रमाणावर नेपियर ग्रास आणि बांबूची लागवड करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यासाठी ही जमीन स्थानिक महिला बचत गट माविम अर्थात महिला आर्थिक विकास महामंडळ तसंच सुशिक्षित बेरोजगारांच्या संस्थांना 3 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर दिली जाणार आहे.

या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कांद्याला 24 रुपये प्रति किलो इतका हमीभाव मिळावा या मागणीसाठी आज नाशिक जिल्ह्यात चांदवड इथं महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुंबई आग्रा महामार्गावरच्या या आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते, कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळ्या घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

0: नेते रोहित पवार यांच्यासह अन्य नेते कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून तसंच बैलगाडीतून आलेल्या नेत्यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना सांगितलं. याबाबतीत दीर्घकालीन उपाययोजनांवर चर्चा करण्यासाठी उद्या केंद्र सरकारशी चर्चा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. कांदा खरेदीचा दर 3.5 रुपयांवरून केंद्र सरकारनं 15 रुपये प्रति किलो केला आहे. यावर विरोधकांनी राजकारण करू नये असं ते म्हणाले.
1: काही लोक विनाकारण या संदर्भात राजकारण करू इच्छितात आणि फोटो ऑपॉर्च्युनिटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनाही माझं सांगणं आहे की जर राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 15 रुपयाने खरेदीचा निर्णय केलाय, तुमच्या काळात कधी केला होता काय दाखवा, तो कधीच दिसणार नाही. आम्ही संवेदनशील आहोत म्हणूनच हे करतो.
0: आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पात्रता फेरीतला पहिला सामना आज धर्मशाला इथं गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सुरू आहे. गुजरात टायटन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या 7 षटकात 1 बाद 86 धावा झाल्या होत्या. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू तसंच सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी आज दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. महिला एकेरी प्रकारात सिंधूनं इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वार्दानी हिचा 21-17, 21-18 असा सरळ गेममध्ये पराभव केला. पुरुष दुहेरी गटात रांकी रेड्डी आणि शेट्टी या जोडीनं अमेरिकेच्या प्रेस्ली स्मिथ आणि चेन जी यी यांचा 26-28, 21-15, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. घुसखोरी आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या शास्त्रीय बदलाचा सखोल अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती प्रकाश नावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली एका समितीची स्थापना केली आहे. या समितीत माजी पोलीस अधिकारी दुर्गा शंकर मिश्रा, बालाजी श्रीवास्तव आणि अर्थतज्ञ डॉक्टर शमिका रवी यांचा समावेश असेल. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. केरळमधल्या 14 पैकी 4 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडेल असा अंदाज आहे. केरळ आणि लक्षद्वीप इथल्या 14 हवामान केंद्रांपैकी 60% केंद्रांवर पुढचे 2 दिवस 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तर मान्सूनचं आगमन झालं असं अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नवी दिल्ली इथं क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांच्या बैठकीत परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा. इतर देशांनाही मदत करण्यावर भारताचा भर. प्रधानमंत्री म्हणून नरेंद्र मोदी यांची 12 वर्ष पूर्ण. सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मधु दंडवते यांचं नाव द्यायचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. कांद्याला 24 रुपये प्रति किलो हमीभावासाठी महाविकास आघाडीचं नाशिक जिल्ह्यात रास्ता रोको. कांदा उत्पादकांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पात्रता फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरू. आणि नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन आज केरळमध्ये होण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 आणि 43 सेकंद झाली आहेत. आपण ऐकणार आहात आता लोकसंगीताचा कार्यक्रम. सादरकर्ते आहेत रावसाहेब खर्जे आणि पार्टी. ही मुंबई केंद्राची निर्मिती आहे.
3: मानिवा

0: ಬಾಯಿನವರೇನು ಕಾತ್ಯ ಬಾಯಿನ ಜಾನಿ ಆಲಿ ಬರಾಲವನರೇನು ಕಾತ್ಯ ಬಾಯಿಜಿಯ ತಾರುಣಿಯ ವಹಿಸಿ ವರೇನು ಕಾತ್ಯ ಬಾಯಿಸ ಋಷಿಯಾಲ ಬಗೂನ ಋಷಿಯಾಲ ಬಗೂನ तर तेवढ्या वेळेत मात्र
1: काय झालं
0: हे स्वतः रेणुका जर दिवसाला आपल्या पित्याची शंकर स्वामीची
1: सेवा करत होती
0: आणि स्वतः सेवा करत असताना एके दिवशी काय चमत्कार झाली यार
1: काही बरं
0: महाराज
1: काय झालं
0: रंकारी तळ्याला तळ्याच्या पाळीला
1: झाला
0: आणि तो जबुदागणी ऋषी म्हातारा मात्र तपश्चर्या करत असायला
1: दृष्टी ना बघितली रेणुकाने त्या वेळेला
0: तेव्हा रेणुकाची दृष्टी गेली होती स्वतः जबुदागणी ऋषीकडं
1: आणि
0: मग मात्र रेणुकीला ते मात्र घडा उचली ना बर का
1: म्हणून सुद्धा हात मारा मी या ऋषीला म्हणून
0: स्वतः रेणुका बर का
1: काही बरा
0: हाया मारू लागली हो हाया मारू लागली जबुदागली ऋषीला हो जबुदा

0: वचनाबादी वाव वचनाबादी वाव वचनाबादी वाव
1: वचनाबादी वाव वचनाबादी वाव
2: काय झाला
0: हे स्वतारी नुकानो
2: स्वतः बोलू ती ऋषीला जपदांगणीला
0: हाक मारली
2: आणि मग
0: ते ऋषी मात्र धावत पडत रेणुकाच्या जवळ
2: जायला बरका
0: आणि स्वतः रेणुका लागली ती बोलायला
2: काही लागली ती बोलायला
0: अहो ऋषी मारा
2: झालं काय
0: हे घडा नेहमी प्रमाण मला उचलू ना तेवढा घडा उचलू लागा माझ्या ती फार उपकार होतील
2: एवढा म्हणता ना त्या वेळेला
0: स्वतः जपू लागली ऋषी काय बोलतो रेणुकाला
2: काही लागलं होता बोलायला
0: बाई
2: झालं काय
0: जर मला वचन दिलं तर मग मग पात्र तुला घडा
2: उचलू लागेल बर का
0: मग रेणुकानं मागचा पुढचा ना विचार करता
2: स्वतःच्या जमदांगली ऋषीला
0: महाराजा
2: काय केला
0: वचनाला या गावली वचनाला या गावली

0: राजा सुमिला स्वतःच्या बुदाने रुचीनं मात्र
1: स्वतः घडा उचलून दिल्या बरोबर
0: रेणुका कोण वचन घेतला आणि घडा उचलून डोईशिराला दिला
1: आणि स्वतः रेणुका मात्र डोईशिरात शिराला घडा लावून
0: निघून गेले स्वतः शंकराच्या सभेला आणि कैलासगिरीला
1: आणि जाऊन सिना
0: आपल्या बापित्याची सेवा करू लागली
1: आणि मग
0: एवढ्या शंकरन धिकार केला स्वतः रेणुकाचा
1: काय कसा बरा
0: भाई
1: काय झालं
0: नेहमी प्रमाणे तू सेवीला लवकर पूजेला येते ना आज उशीर झोण्याची कारण कोणती
1: असू सुद्धा बोला देवशंकर लागला बोला आपल्या लेकीला
0: तेव्हा बाबा
1: काय झालं
0: हे रंकारी तळ्याला एक म्हातारा वरदा ऋषी
1: आहे बर का
0: तुम्ही नेत्रानं पाहिल्या बरोबर
1: जर दृष्टी त्याच्याकडे गेल्या बरोबर माझी शक्ती
0: कमी झाली आणि मला ते घडा मात्र उचली ना
1: म्हणून कृताना ऋषीकडून तू घडा उचलून घेतला
0: हाक मारलीने घडा उचलू लाग म्हटल्यावर तू ऋषीनं माझ्याकडून वचन घेतलं आहे
1: तू कोणचा बरा
0: कारण लग्न विवाहाच्या दोघांचा झाला पाहिजे असं तू ऋषीन वर मागून घेतलं आहे
1: वचन दिले मला वचन मागून
0: तेव्हा शंकराने विचार केला जे तुला हवे हवे ते पाय मिळाले बर का
1: आणि मग
0: म्हणून स्वतः शंकरानं
1: काय केलं त्या ठिकाणाला
0: रेणुका त्या बाईला रेणुका त्या बाईला
2: रेणुका
0: बरोबर घेऊन मानिव बा

0: हे स्वतः शंकर आपल्या रेणुकीचं आणि देवदागणी ऋषीचं लग्न
1: रंकारी तळ्यावरती लग्न लावून दिला
0: आणि निघून गेला
1: आणि मग
0: एवढ्यात स्वतः जबुदागणी पासून स्वतः तू रेणुकीला
1: पोटी गर्भ राहिलेला
0: आणि तो गर्भ राहिला असताना
1: काय बरं
0: महाराज सुद्धा काय चमत्कार झाली एके दिवशी मात्र
1: काय बरं
0: सकळ कार्तिक नावाचा राजा मात्र
1: त्या ठिकाणाला
0: आणि शिकार खेळण्याकरिता शिकार खेळण्याकरिता

मदरिया बाबा ये बाबा ये निगुना रंकारी

0: सोनिया जाके साथिया
1: सोनिया जाके साथी वो सोनिया जाके साथिया
0: गुलाबी तेरे रंगा दिया गुलाबी तेरे रंगा दिया
1: गुलाबी तेरे रंगा दिया गुलाबी तेरे रंगा दिया
0: राजयान बगून है राजयान बगून है
1: राजयान बगून है वाला राजयान बगून
0: है
2: काई बरा
0: अच्छा वीरा
2: काई बरा
0: हरंकारी तड़ियाला मात्र नेत्रण पाह महाराजा
2: काई बरा
0: सोतार नेत्र दीपोत्ती जपदाग्नी रुचीची
2: आणि
0: मग आता याला काय केलं पाहिजे म्हणून
2: म्हणून काय केलं त्या वेळेला
0: इकडे तिकडे पाहिलं तर तू म्हातारा जपदाग्नी ऋषी मात्र
2: दृष्टी पडल्या बरोबर
0: महाराजा
2: काय झालं
0: तपचार क्यू करीत तपचार क्यू करीत
1: तपचार क्यू करीत तपचार क्यू करीत
0: एवढ्या बाबा क्यू वेळत अशा बाबा क्यू टाइम भाज्य भान क्यू काढून ऋषीच्या अकंत नियम क्यू धरून
1: ज्ञान
0: ज्ञान क्यू मारेला अधंड येगळ शिर
1: मारेला
0: क्यू मारून एवढ्या बाबा किरू वेळत गेला घुंप करत
1: रेणू
0: काचरू बाईला येणी लाभार धरून
1: रेणू
0: धर किरवडीत गेला राज तुम्हा नाथ लागला होता क्यू बोलायला पटराणी गहू वाव माझी पटराणी गहू वाव
1: पटराणी गहू वाव पटराणी गहू वाव
0: मात्र
2: काय बरं
0: हे सगळं कार्तिक राजानं जपदाग्नी ऋषीचा शिरच्छेद केला
2: आणि धंदा बेगळ मात्र स्थिर करायला
0: आणि मात्र पुढे धावत गेला तू रेणुकाच्या जवळ
2: धरलं तिच्या हाताला आणि दरदरा वडी
0: आणि महाराज
2: स्वतया
0: दरा दरा वडत घेऊन ठेवलूच राजमहाराला
2: आणि मग
0: आणि काय बोलतो स्वतः
2: त्या
0: स्वतः रेणुकाला
2: काय लागला होता बोलायला
0: लेत बाबड तू भोग देश द्यायला पाहिजे मला बर का
2: नाही तर
0: नाही तर काय बरं होणार नाही बर का
2: एवढा बोलताना
0: आणि तुला पूर दिल्यात व सांगू नाय तालुका तालुक्याच्या बाजूला
1: तालुक्याच्या बाजूला तालुक्याच्या बाजूला
0: हंकी रोके गावाला मन राबू साबून आवाला
1: गाऊ
0: माझ डोंगरात आणि ओबी गायली केंद्राला हो ओबी गायली केंद्राला
3: श्रोते हो या आताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून लोकसंगीताचा कार्यक्रम ऐकलात. सादर करते होते रावसाहेब खर्जे आणि पार्टी. हा कार्यक्रम आपण AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकलात. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत भीमराव पांचाळे यांच्या स्वरातली ही रचना इलाही जमादार यांची

सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा श्रोते हो आपण ऐकत आहात. विवेक केळकर यांच्या स्वरात पुढली रचना आपण ऐकणार आहोत, नाधो महानोर यांची

ऐकलात. रात्रीचे 8:45 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र, 9 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 मनी टॉक. तसंच 9:45 मंथन हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
1: श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील आपण ऐकत आहात. 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 10:28 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद. विलंबित आणि मध्यलय बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत ढुंडू बारे सैया आणि मध्यलय बंदिशीचे बोल आहेत अजाहू आये श्याम. त्यांना तबला साथ आहे विपुल ढोले यांची आणि व्हायोलिनवर साथ आहे शिरीष भालेराव यांची. ऐकूयात तर सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात सुगंधा लातूरकर यांनी गायलेला राग नंद ऐकलात. त्यांना तबला साथ होती विपुल ढोले यांची आणि व्हायोलिन साथ होती शिरीष भालेराव यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात.
1: श्रोतेहो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्त्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी. संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. इसके अलावा आकाशवाणी और दूरदर्शन के YouTube चैनल और प्रसार भारती के ऐप न्यूज ऑन एयर और OTT प्लेटफॉर्म वेव्स पर सजीव प्रसारण लाइव स्ट्रीमिंग के माध्यम से भी. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर. आमचे कार्यक्रम AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून देखील ऐकता येतील. रात्रीचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम नभोनाट्य. शीर्षक गुंता, लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित. ऐकूयात नभोनाट्य गुंता.
3: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य गुंता. लेखक शिरीष सुकटणकर, सादरकर्त्या उमा दीक्षित.

0: बाबा माई गेल्यावर लगेच तुम्हाला मी माझ्याबरोबर पुण्याला चालायला सांगितलं होतं, पण तुम्ही ऐकतच नाही. बरं, पहिलं पत्र केव्हा आलं?
1: पहिलं पत्र हे बघ श्याम, तुला सांगतो हे बघ, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बघ.
0: म्हणजे 2 महिने झाले, आणि त्यानंतर तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे 8 पत्र, ते सुद्धा आठवड्या आठवड्याच्या अंतराने. बरं, शेवटचं पत्र केव्हा आलं?
1: शेवटचं पत्र हे बघ 10 दिवसापूर्वीच. अरे खर तर तुम्हाला कळणार नव्हतं रे, पण थोडा खचलो. नाही होय करून परवा अरे पोलीस स्टेशनला सुद्धा गेलो.
0: बरं,
1: राजवाडे नावाचा इन्स्पेक्टर होता, माणूस बरा वाटला. इन्स्पेक्टर असून विनयाने बोलला, अरे तुला सुद्धा त्या दिवशी मी एसटीडी सुद्धा केला.
0: अहो पण एवढी पत्र येईपर्यंत उगीच वाट पाहिली.
1: नाही म्हणजे तसं मी आधी कळणार होतो. अरे बाबा एकदा वाटलं गाण्याच्या क्लासला येणाऱ्या मुलांना सांगावं का, पण स्वतःच स्वतःची समजूत काढली.

0: शिवाय वाटलं तू सुद्धा कामात असतोस, तुझी नोकरी संसार आणि एक दोन पत्रात असं वाटलं की मला म्हाताऱ्यालाच कुणी घाबरवत असेल गंमत म्हणून, कारण थोडस मी तिरसट आणि रागीट आहे ना.
1: हो तसं नाही हो बाबा, आणि आताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच राग येतो कारण बिकट स्पर्धा आहे ना सगळीकडे. आणि बाबा माझ्यावर शामलीवर कधी उगीच चिडलं तसं वाटत नाही मला.
0: अरे बडबड कांद्याला सुद्धा कळवलं,
1: तिला कशाला बोलवलं, शामली आणखीन बडबड करून गोंधळ घालेल, गोंधळेकर आहे ती. तिनेच नाही ना पत्र लिहिली तुम्हाला तिच्याकडे म्हणजे बडोद्याला न्यायला.
0: अरे अरे अरे कांदा आणि लिखाण शक्य नाही रे बाबा, परीक्षेचे पेपर कसे लिहायचे ते तिला आणि त्या परीक्षकांनाच ठाऊ आणि मला ती घाबरवणार. अरे शक्यच नाही.
1: नाही नाही गंमत केली मी सुद्धा.
0: गंमतच चालली रे बाबा, गंमतच चालली आहे पण जीव घेणी आणि कोण करते तेच कळत नाही रे. पण पण तुम्ही माझी हक्काची पात्र, तुम्ही असं करणार नाही रे आणि ते सुद्धा माझ्या या वयात. तुम्ही
1: बाबा काव्यात बोलताय, गाण्याबरोबर हल्ली काव्य वाचनाचे सुद्धा क्लासेस घेताय की काय?
0: अरे नाही रे श्याम, महिन्याभरात गाण्याचे क्लासेस सुद्धा बंद केले. अरे संभ्रमात पडलोय आणि काव्य कसलं सुचतंय.
1: बर कांदा काय म्हणाला?
0: येतोय येतोय तो सुद्धा येतोय. बर
1: आला वाटत.
2: अरे दादा तू कधी आलास? आणि हे काय बाबाचे मुख पण खुर्चीवर का बसले? तब्येत तर ठीक आहे ना त्यांची? अरे दादा बोल ना काहीतरी, तू कधी आलास?
1: हो हो अगं सांगतो सगळं, आधी बस तर मी कालच आलोय.
2: आणि बाबा का बोलत नाहीये? ताप वगैरे तर नाही ना आला? मी तर घाबरूनच गेले. बाबा म्हणाले निघून ये, म्हटलं झालं तरी काय, दोन मिनिटं मला फिरल्यासारखं झालं. त्यातून हे कामानिमित्त बाहेर गावी गेलेत, छोट्याला सासूबाईंवर सोडलं, त्या म्हणाला इथली काळजी करू नकोस मी बघेन, तू आधी बाबांच्याकडे जा, ते असे उगीच फोन करणार नाही. त्यांना सुद्धा बाबांची काळजी वाटली. पण बाबा तुम्ही बोला ना काहीतरी.
0: अगं श्यामली मला बोलू देतेस का? हे बघ अगं तसा मी खंबीर आहे पण पण थोडा थोडा धीर खसल्यासारखा झालाय ग. एकदम आठ आठ पत्र आली ना आणि प्रत्येकाचा मजकूर सगळा तोच, तुमच्यावर आमचं लक्ष आहे म्हणे, तुमचं काय खरं नाही, नाहीतर एवढी इस्टेट एकट्याला काय करायची म्हणत होते.
2: पण बाबा पोलिसांनी कळवलं का?
0: अगं दोनच दिवसांपूर्वी. पण पण पोलीस लक्ष घालतील का? अगं त्यांच्यामध्ये बरीच कामं असतात, आजपोट काय तर म्हणे उद्या खून काय परवा मारा माऱ्या. अगं ह्या असल्या आमच्या गोष्टी म्हणजे क्षुल्लक वाटणार बघ.
2: ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? मानसिक संतुलन बिघडवणार आणि म्हाताऱ्या माणसाला त्रास देणं. तरी मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्ही दादाकडे जा नाहीतर माझ्याकडे तरी चला, पण हट्टाने तुम्ही एकटे राहताय, मी असं काहीतरी होणारच. एक तर हल्लीची परिस्थिती नुसती चिघळली, प्रत्येक क्षण माणूस जीव मुठीत घेऊन जगतोय, पेपर बघितला तरी भीती वाटते, कुठली बातमी आनंद देणारी नसतेच, उलट क्षणाक्षणाला धीर खचवणारीच असते.
0: श्याम अरे म्हटलं काय नाही, बडबड कांदा सुरू झाला रे बाबा, आता आपली काही खैर नाही.
2: म्हणजे आम्ही काळजीपोटी बोलणार आणि हे आमची टिंगलच करणार. बाबा माझ्या बोलण्याचा मतीदार्थ तरी समजून घ्या.
0: बाप रे मतीदार्थ. एम ए विथ मराठी
2: बाबा
0: बोलल्या.
1: एक मिनिट एक मिनिट, मी मध्ये बोलू का बाबा? आपण तुमच्या पत्रांबद्दल बोलूया का?
0: हे बघ श्याम तो विषय आला ना की मला टेन्शन येत आणि पोलीस होईल ना त्याचा शहानिशा. तुम्ही इथे आलाय तर जरा वेगळ्या विषयावर बोलूया ना आपण. श्याम श्याम अरे तुझी चिमुरडी काय म्हणतेय? मध्ये तू म्हणत होतास ना की लहान लहान चारोळ्या करत होती, कोणती रे ती चारोळी कोणती?
1: हा ती पायरी चढता चढता वाचली डायरी, पायरी चढता चढता वाचली डायरी, डायरी वाचता वाचता चढले पायरी.
0: डायरी वाच

0: वाजता वाजता चढले पायरी.
1: हा
0: वा वा वा सुरेखच तिच्या आजीवर गेले आणि कांदे तुझ्या छोट्याला या आजोबासारखी रियायची वगैरे आवड आहे का नाही?
2: तुम्हाला काय वाटते बाबा, माझा छोटा किंवा श्यामची चिमुरडी इथल्या आजी आजोबांवर जाणार आहेत का? लहान मूल ज्याच्या सान्निध्यात वाढतं त्याचे गुण घेतं, वर्षानुवर्ष तोंड सुद्धा दिसत नसलेल्या व्यक्तीचे गुण त्याच्यात कसे काय उतरणार? त्यासाठी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून एकटं राहायचं सोडायचं असतं आणि स्वतःच्या मुलामुलींकडे काही दिवस तरी फेरफटका मारायचा असतो.
0: रक्ताचं गुण रक्तात आपोआप उतरतो, त्यासाठी सान्निध्याची गरज नसते.
1: जाऊन दे ग श्यामली, यांची विचार करण्याची पद्धतच वेगळी आहे.
0: हो, आमची विचार करण्याची पद्धतच वेगळी. हो बरोबर, हे मात्र अगदी खरं. अरे म्हणूनच एकटा राहतोय, संगीतात वेळ कसा अगदी छान जातो. अरे त्यातून या लहान मुलांच्या तोंडून ते भूप ते मारवा आळून घेताना असा मजा येतो. वा वा वा अरे यासाठीच माझा जन्म झालाय. संगीताच्या लहरी रंध्रा रंध्रातून फिरल्या की माझा मी राहतच नाही बघ. परमेश्वरानं अरे माणसाला ज्या काही गोष्टी मुक्त असताना बहाल केलेल्या त्यात हे संगीत आहे. दर दर दर अरे श्याम, लहानपणी पक्षाचा रंग मला आवडत नसे की त्यांच्या हालचाली, मला त्यांचा आवडायचा तो फक्त चिवचिवाट. आणि त्या चिवचिवाटामुळे वातावरण इतकं सुंदर व्हायचं, त्यातून तो उत्पन्न होणार नाही. अरे बघ, अरे तोच नाद मला माझ्या विद्यार्थ्यात सापडतो. बर
1: विद्यार्थ्यांमध्ये बाबा, त्या विद्यार्थ्यांमधलाच कोणीतरी नाही ना? नाही म्हणजे हल्लीचे पिक्चर या मुलांना आदर्श बनवण्याऐवजी गँगस्टर्सच बनवतात म्हणून म्हटलं.
0: नाही नाही नाही, शिकवण्या महिना होऊन गेला केव्हाच बंद केल्यात. या पत्र प्रकरणामुळे एक मात्र झालाय बाबा, सूर बेसूर झालेत. आणि ही मुलं तशी एक दोन तासच इथे असतात, बाकीचे दिवसाचे 20-22 तास मी अरे एकटाच असतो रे, एकटाच.
2: चूक केली तुम्ही बाबा, शिकवण्या सुरू ठेवायच्या होत्या, उलट आणखी वाढवायच्या. मला सांगा तुम्ही एकटे बसून काय करता? पुन्हा पुन्हा तोच तोच विचार, दुसरीकडे मन रमवायचं.
0: पुरी कळतंय ग, कळतंय, पण बोलत नाही ना. एकदा ह्या पत्र प्रकरणाचा उलगड झाला ना की पुन्हा पुन्हा तुला सांगतो अगदी जोरदार शिकवण्या सुरू करणार आहे. बघ जोरदार शिकवण्या करणार आहे, पण ही पत्र श्याम श्याम, अरे मी काय म्हणतो, किती दिवस इथे मुक्काम करणार आहेस?
1: या पत्रांचा सूक्ष्मोक्ष लागला की ताबडतोब निघेन.
0: श्याम हे काम जरा कटकटीचं झालंय बघ, थोडासा वेळ हा लागणार. यात व्यक्ती कोण, त्यांचा हेतू काय हे कळलं की अगदी कसं निश्चिंत होता येईल बघ.
2: पण बाबा, असल्या वाईट गोष्टी करणाऱ्याचा चांगला हेतू संभवतच नाही. मला एक सांगा, या जगात सर्वात आवश्यक गोष्ट कोणती?
1: अर्थातच पैसा, मनी.
2: करेक्ट, पैसा मिळवणं आणि तो सुद्धा कमीत कमी श्रमात. हा पैसा दिवसेंदिवस माणसाभोवती अक्रार विक्रार राक्षसाचं रूप धारण करतोय. कधी कुणाला कुठल्या पद्धतीनं तो भ्रष्ट करेल आणि खाऊन टाकेल हे सांगता येत नाही. घरात एकटं माणूस आहे, वयाने वृद्ध आहे, त्याला सतत घाबरवलं आणि नंतर घाबरवलेल्या अवस्थेत त्याच्याकडून काहीतरी अपेक्षित वदवून किंवा करवून घेतलं की पुढचा कार्यभाग साधला. बाबा कपाळावर हात मारायची वेळ आली आणि तुम्ही टाळ्या कसल्या वाजवताय?
0: अरे बाबा श्याम, कांदा बराच तयार झालाय बरं का.

0: परिस्थितीच माणसाला घडवते बाबा.
1: हो पण इथे बिघडवते.
0: ती कशी?
1: बाबांना घाबरवणारा कुणीतरी परिस्थितीचाच गुलाम असणार.
0: अरे हल्ली चांगलं असलेल्या निरुपयोगी माणसांना सुद्धा विकृती असते.
2: अरे बाळ माझा घसा कोरडा पडल्यासारखा वाटतोय. श्यामल
0: श्यामल
2: थोडं पाणी देतेस का?
1: हो हो श्यामल पाणी घेऊन ये. घाबरू नका बाबा, घाबरू नका, आम्ही आहोत ना. तो माणूस हातात लागू दे एकदाचा असा धडा देतो ना की पुन्हा असले प्रकार करणार नाही.
2: अरे अरे हे प्रकरण थोडं गुंतागुंतीचं झालं रे. कुणीतरी धूर्तपणे डाव साधतोय. अरे म्हणूनच मी तुम्हाला इथे दोघांना बोलव रे.
1: अरे
2: अरे मला या वयात एकट्याला थोडी भीती वाटते रे. काहीतरी ऍक्शन घ्यायला हवे रे तुम्ही. माझी मुलं, तुम्ही माझी धर्माची माणसं, माझ्यामुळे तुम्हाला मी खरंच मी तुम्हाला खरंच त्रास देतो.
1: हो असं काही नाही बाबा, आधी हे पाणी प्या. हे बघा बाबा, एक दोन दिवसातच त्या पत्र पाठवणाऱ्या माणसाचा छडा लावूया. झालं पाणी पिऊन शांत व्हा. हे बघा बाबा, मला आता तुम्ही सांगा की तुम्ही कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये कळवले?
2: अरे अरे अरे बघ हे बघ, तू घाई काहीही करू नकोस. हे बघ मी सांगतो, तू शांतपणे घे. हा काय, तू शांतपणे घे. कुणीतरी माझ्या म्हाताऱ्याची, तुला सांगतो, एकदाच मस्करी सुद्धा केली असेल. कळलं का?
0: कशी मस्करी? ओ मस्करीला सुद्धा काहीतरी मर्यादा असते. 8 पत्र आली आणि 8व्या पत्रात निर्वाणीचं लिखाण, ह्यात नक्कीच काहीतरी डाव आहे.
2: हो डाव आहे, डाव आहे. म्हणजे हे गडाव होतच असत.
0: आता हे काय आणखी नवीन?
2: अरे काही नाही, हे गाजलेल्या त्या मराठी चित्रपटाचं नाव एक डाव भूताचा.
1: हो बाबा माहिती आहे शामली, मला ना बाबा खरंच तुमचं काही कळतच नाही. हा मध्येच तुम्ही चेष्टेत काय बोलताय, मध्येच असा तुमचा घसा कोरडा पडतोय म्हणून सांगताय. मला पोलीस स्टेशनचा पत्ता द्या बघू.
2: पोलीस स्टेशन म्हणजे
1: बाबा आता तुम्ही म्हणाल ना त्या पोलीस स्टेशनचा पत्ता.
2: मला त्या तो हा त्या एनसीचा कागद. हा एनसीचा अंधेरी पोलीस स्टेशनला राजवाडे नावाच्या इन्स्पेक्टरने त्यांच्याकडे एंट्री केली होती. श्याम मला टेन्शन आहे. श्याम तू जरा सबूर न, मला अरे मला खरंच धडधडलं.
0: शांत व्हावं, अगदी शांत.

0: नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, मी श्याम वाटवे. माझ्या वडिलांच्या केसबद्दल थोडस बोलायला आलोय.
1: वाटवे? अच्छा अच्छा, म्हणजे भैयासाहेब वाटव्यांची केस.
0: हा हा,
1: तुम्ही चिरंजीव का त्यांचे?
0: हो, तुम्ही राजवाडे साहेब ना?
1: हो
0: हा हा.
1: हो, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत आहे आपली चिकार वाढलेली लोकसंख्या. या गर्दीच्या चेंगराचेंगरीत प्रत्येकाचा जीव गुदमरतोय आणि शेवटी जगण्याच्या धडपडीपायी प्रत्येक जण काहीतरी मार्ग काढतोय. त्यातून नकारात्मक मार्गाने पैसा लवकर मिळतो.
0: हो, पण अशानं चांगल्या आणि निरपराध माणसांचं जगणं अवघड होतं. त्यातून वृद्ध माणूस असलं की ते अधिक घाबरतात.
1: अबा, आम्ही कशासाठी आहोत? बाबांना सांगा, अजिबात घाबरू नका. असल्या बदमाशांना पकडायला वेळ नाही लागत. अहो, हे भुरटे असे मासे पटकन गळायला लागतात.
0: हो, पण जाळं टाकलेत का?
1: हो.
0: नाही म्हणजे लवकर, कारण माझे वडील इथे एकटेच असतात. हो, शिवाय फ्लॅट संस्कृतीत राहतायत. आजूबाजूचे सर्व दरवाजे बंद. मी पुण्याला असतो. मी आणि बहीण जाण्याआधी त्या बदमाशाला पकडलं म्हणजे खूप बरं होईल.
1: तुम्ही नसता का इथे?
0: नाही.
1: तरीच भैयासाहेब त्या दिवशी एकटेच आले होते.
0: हा हा.
1: एनसी करताना फारच घाबरले होते. अहो, हाताना घाम आला होता. पेपरवर

0: सही करायला पेन दिलं ते सुद्धा घामानं भिजलं होतं.
1: काय सांगताय काय तुम्ही? हो पण तसे आमचे बाबा खरे धीराचे आहेत. नाही पण कदाचित आता घाबरले असतील.
0: तुम्ही त्यांना तुमच्याबरोबर राहायला का नेत नाही? अहो या वयात एकट्यानं राहायचं म्हणजे.
1: अहो मनातलं बोललात साहेब, अगदी मनातलं बोललात. पण हट्ट हट्ट साहेब हट्ट, काय करणार. लहान मूल आणि म्हातारा माणूस दोघही सारखेच. ह्या हट्टाबाई आपली मधली पिढी नेहमीच हतबल असते. अहो त्यांना गाण्याची आवड आहे. म्हणजे पुण्याला माझा मोठा फ्लॅट आहे आणि तिथे एक खोली खास तुमच्या रियाजासाठी देतो असं म्हटलं, पण ऐकतच नाहीत. कुणीही त्रास देणार नाही. बहीण आहे ती म्हणते की बडोद्याला चला, तर तेही नाही. म्हणजे आम्ही सुद्धा टेन्शन फ्री जगू पण काही ऐकतच नाही तो.
0: यू आर राईट.
1: पण ऐकलं पाहिजे ना.
0: जाऊ दे, तुमचं हे वैयक्तिक आहे. आपण या पत्र प्रकरणाचा छडा लावू. या लोकांना असं मोकळं सोडण्यात पॉइंट नाही. अरे आज तुमच्या बाबांना त्रास दिला, उद्या दुसऱ्या कोणाला देतील?
1: बाबांनी तुमच्याकडे ती पत्र आणून दिली आहेत ना? नाही म्हणजे ती जरा मला पाहायची होती. नाही बाबांनी ती घरी ठेवली असती तर बरं झालं असतं. कदाचित हस्ताक्षर माझ्या ओळखीचं निघालं असतं तर मग.
0: ते काम हस्ताक्षर निपुणाचं. माझ्याकडे भैया साहेबांनी पत्र आणून दिल्यावर मी ताबडतोब पाठवून दिली. खरं सांगू का, हस्ताक्षर सुद्धा नीट लागत नव्हतं. मजकूर साधारणपणे सारखाच होता. मी म्हटल्याप्रमाणे भुरटाच आहे हो. पत्र सुद्धा घाबरत घाबरत लिहिली होती.
1: सुरुवात असेल कदाचित. बाबांसारखा एकटा वृद्ध आणि अपेक्षित मासा गळाला लागल्यावर खुश असणार, दुसरं काय.
0: पण मी थोडा कन्फ्यूज आहे. पत्र लिहून साध्य काय होणार आहे? मान्य आहे, पत्र लिहिल्यामुळे बाबा घाबरतील. म्हातारपणामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. नको त्या आजाराचे बळी होतील. पण पुढे काय? तुम्ही त्यांची हक्काची माणसं तर येणारच ना?
1: पण कदाचित त्याला आम्ही आहोत हे माहीत नसावं. नाही किंवा काही कळतच नाही आहे. ही व्यक्ती आमच्या नाही पण बाबांच्या नक्कीच परिचयाची असणार.
0: घरात कोणी गडी मोलकरीण वगैरे?
1: मोलकरीण आहे. नाही पण ती माझ्या लहानपणापासून आहे आणि अगदी घरच्यासारखी आहे.
0: मग घरात काही रिपेअरिंग वगैरे केलं होतं का एवढ्यात?
1: इतक्यात हा म्हणजे अच्छा त्या मधल्या त्या बोरिवली मधल्या केस सारखं. नाही पण सध्या तसं रिपेअरिंग वगैरे काहीच नाही.
0: ठीक आहे, काळजी करू नका.
1: मग निघू मी.
0: हो, मी एक दोन दिवसातच भेटतो आपल्याला.
1: हा

0: श्यामली
1: काय बाबा,
0: श्यामली मला थोडं जरा पाणी देशील?
1: देते देते. पण बाबा तुम्ही कशाला घाबरता एवढे? आता त्या पत्र लिहिण्याची धडगत नाही.
2: बाबा अजिबात टेन्शन घेऊ नका. मगाशीच राजवाडे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्याकडे हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. आता पत्र लिहिणारा माणूस ताबडतोब सापडायला हरकत नाही.
1: त्याला ना चांगली शिक्षा झाली पाहिजे. बाबा पण आता यापुढे रिस्क घ्यायची नाही. तुम्ही माझ्याकडे किंवा श्यामकडे राहायला जायचं, एकटं राहायचं नाही. नशीब यावेळी पत्रावरच निभावलं.
2: मला एकच कळत नाहीये श्यामली, आपण आपण दोघं असताना एक सुद्धा पत्र कसं काय आलं नाही? गेला आठवडाभर हा माणूस स्वस्थ कसा काय बसलाय?
1: अरे राजवाडे साहेब म्हणतात तसा भुलता असणार तो. त्याला आपण इथे आहोत हे कळलं असणार. चुकून एखादं पत्र आपल्या हाती लागलं तर ताबडतोब त्याचा निकाल लागेल ना. बाबा बिचारे घाबरले.
2: बाबा तुम्ही उगीच घाबरलात.
1: तो माझ्या हाती लागला ना तर मी त्याचा असा काया पलट करणार आहे.
2: म्हणजे काय करणार?
1: त्याला असा बदडेन.
2: हो बदडेन म्हणे बदडेन. अगं तो काय तुझ्या राजू सारखा कुकुल बाळ आहे का?
1: अरे पण तू आहेस ना माझ्या साथीला.
2: बर मग कशाने धुलाई करायची त्याची?
1: माझ्या नवऱ्यासारखा किरकोळ असला ना तर हाताने, पण तुझ्यासारखा असला ना तर एखाद्या हत्याराने.
2: हत्याराने?
1: हो हत्याराने. हत्यारा

0: म्हणजे माझी रे, म्हणजे लाटण वरवंटा खलबत्ता
1: कुठून टाकू आपण त्याला तळून
2: भाजणार. गप्प बसा गप्प बसा गप्प बसा. अरे अरे माझा जीव कसा विसरतो रे, डोक्यात डोक्यात गरगडल्यासारखं वाटू लागलं रे. अरे काहीतरी
1: बाबा बसा तुम्ही आधी.
2: अरे बाबा माझा जीव
0: बाबा बाबा तुम्ही कशाला घाबरता, कशाला घाबरताय? अहो ज्याने तुमच्या जीवाशी खेळ मांडलाय त्या नराधमाला शिक्षा केलीच पाहिजे. त्या व्यक्तीला असा सोडताच कामा नये. अहो आज तू तुमच्या जीवाशी खेळतोय, उद्या तू दुसऱ्या कुणाच्या जीवाशी खेळेल?
2: कांदे जरा तू गप्प बसेल काय बघ. हा बघ हे बघ, तू जरा मला मला पाणी आणून दे. मला
0: पाणी तुम्ही शांत.
2: अरे अरे अरे बघ, मला टेन्शन आलं. अरे खूप टेन्शन. राजवाडा साहेब तू येईपर्यंत मला खूप काय वेड्यासारखं होतं. मला हा का कसं रिव्हर्स चढणार? एकदा पटकन या गोष्टीचा ते निकाल लागू दे रे. राजवाडे साहेबांचा फोन आल्यानंतर ना मला नुसती चक्कर आल्यासारखी होते. बघ मोठं नुसतं बळबळल्यासारखं वाटत. कुणा कुणा नतद्रष्टाला असली बुद्धी झाली असेल खरोखर माझ्यासारख्या म्हाताऱ्याला अशा प्रकारे खेळण्याची. पोलीस स्टेशनला त्याला भरपूर मार बसेल. बघ पोलीस स्टेशन म्हणजे तुम्हाला सांगतो काय असतं माहितीये का? अरे मागे एकदा मी पाहिलाय घोरी उपाय योजना करतात ते. एखादा गुन्हेगार त्याच्या हातात सापडला कि हे बघ असं माकड करतात त्याच. मला पत्र लिहिले त्या माणसाचं असंच होईल का रे?
1: हो बाबा असंच होईल. ह्याहून जास्त त्रास देतील. तुम्ही शांत व्हा बघू.
2: शेवटी तोही माणूस आहे रे बिचाऱ्यावर. विचारा वाईट परिस्थिती आली असेल रे तर असं असं काही नको. अरे माझं माझं मी सांगतो ना माझं चुकलंच. मी उगाच त्या पोलीस स्टेशनला गेलो.
0: नाही बाबा बाबा एक मिनिट माझं ऐकतंय
2: बाबा. मी जरा जातो आणि नंतर येतो.
1: बरं बरं तुम्ही आज बसा शांतपणे. या या या राजवाडे साहेब या.
3: थोडा उशीरच झाला. अहो मुंबईचा ट्रॅफिक सिग्नल्स खड्डे काही विचारू नका.
1: हो पण नाही वेळेचा मुद्दा नाहीच हो. 11-12 वाजले असते ना तरी चाललं असतं. फक्त ह्या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागू दे. बरं काय आलाय रिपोर्ट?
3: बाबा कुठे आहेत? हस्ताक्षर निपुणाचा रिपोर्ट आलाय. त्याच अनुषंगाने त्यांच्याशी जरा बोलायचंय.
0: बाबा हे राजवाडे साहेब आलेत, जरा बाहेर येता.
3: या या साहेब, काही काळजी करू नका. अहो रिपोर्ट आलाय, माणूस लवकर मिळेल. फक्त माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या.
2: राजवाडे इन्स्पेक्टर, म्हणजे मी आता आरोपीच्या पिंजऱ्यात जाणार?
1: अहो तसं नाही हो बाबा. बाबा तुम्ही इथे शांतपणे बसा बघू. या बसा.
3: हस्ताक्षर निपुणाच्या निकालाप्रमाणे पत्र लिहिणारा माणूस एकतर 10 वर्षा खालील आहे किंवा 60 वर्षावरचा. मी म्हटलं होतं ना तेच खरंय. अहो भुरटाय पत्र घाबरत लिहिलेत, कदाचित सुरुवात सुद्धा असेल.
0: कशावरून?
3: अहो अक्षर वाकडंय, बऱ्याच वाक्यात क्रियापद नाहीत. तुमच्या ओळखीतले एखादे म्हातारे गृहस्थ आहेत का?
1: नाही हो, म्हणजे नातेवाईकांच्यात कुणी संभवतच नाही. कारण सगळ्यात आम्हीच परिस्थितीने तसे ठीकठाक आहोत. इन्स्पेक्टर साहेब जरा पत्र बघायला मिळतील का? हा अहो हे अक्षर ओळखीचं वाटतंय.
0: होय रे अक्षर खरंच ओळखीचं वाटतंय.
3: आठवा आठवा, तुम्हाला येणाऱ्या पत्रांच्या कॉपीज आहेत का तुमच्याकडे? अहो आत्ता शहानिशा होईल.
0: बाबांचं लेटर रॅग घेऊन येते ना, ताबडतोब कळेल.
1: हो हो जा जा.
0: ही घ्या पत्र.
3: ह्या पत्राचं अक्षर या अक्षराशी जुळतंय. बघा बघा तुम्ही.
1: यस यस यस, ही इज द पर्सन. पण हे पत्र तर बाबांनीच एका